न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 8 आषाढ 1948 अर्थात 29 जून 2026. आजच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी श्वेता माळी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अनुप जलोटा यांनी गायलेलं हिंदी भक्तिगीत ऐकूयात.

बरं तर श्रोतेहो, समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी यामध्ये आज वाढलेले ऊस पाचट काढण्याचे फायदे याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत 6:55, 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम सकाळी 7:40. 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 8:40 कबीर जयंती निमित्त समन्वयित कार्यक्रम कबीर बोले, सादर करते

सकाळी 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10 वाजता प्रासंगिक या दिनविशेषांवर आधारित कार्यक्रमामध्ये आजच्या वटपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम माहिती आणि 1 जुलै रोजी असणाऱ्या कृषी दिन, डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30 वाजता 11 वाजता मैफिल गझल 11:30 वाजता गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 12:00 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करून 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल 5:00 वाजता गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी 5:30 वाजता मुंबई केंद्रावरून 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनई वादन राग शंकरा संध्याछाया हा ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम 5:30 वाजता 6:15 वाजता आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू

सायंकाळी 7:30 वाजता घोळशिवार हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम, रात्री 8:15 वाजता लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं आम्ही प्रसारित करू. रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

रात्र 10 वाजता हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. याशिवाय मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आम्ही आमच्या नियोजित वेळी सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:40 झाली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम कृषीवाणी.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता ऐकूयात वाढलेले ऊस पाचट काढण्याचे फायदे याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे दौलत निपाणीकर यांचं.

नमस्कार मंडळी. मंडळी, ऊस हे आपल्या शेतकरी मंडळींचं अत्यंत जिव्हाळ्याचं पीक. या ऊसाचं उत्पादन वाढावं, त्याच्या टनेजमध्ये

वाढ व्हावी आणि आपल्याला भरपूर उत्पादन मिळावं असं प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं स्वप्न असतं. आणि त्यासाठी ते अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऊसाची लागवड करत आहेत. यासोबतच आणखी काही गोष्टीचा जर त्यांनी स्वीकार केला तर नक्कीच ऊसाचं उत्पादन वाढू शकतं. म्हणजे काय करता येतं? तर बघा, ऊसाचं पाचट. आता गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऐकतो की ऊसाचं पाचट जाळू नका, ते तिथंच सरीतून बाहेर काढून ऊसाच्या मुळाच्या बाजूला अंतरा, ज्यामुळं जमिनीचं बाष्पीभवन होणार नाही आणि जमिनीतील ओलावा टिकून राहील. इथपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. पण हे ऊसाचं पाचट जे आहे ते ऊसाला जे अतिरिक्त वाढ घेतं ना, ते सुद्धा जर आपण काढलं तर आपले अनेक फायदे होतात. ऊसाचं उत्पादन वाढतं. ऊसाचं पाचट काढल्यानं संख्या नियंत्रण होतं आणि जाड कोंब ठेवून लहान मरके कोंब त्यामुळं काढले जातात. ऊसाच्या बुडातील पाचट निघाल्यामुळं तिथं हवा खेळती राहते आणि त्यामुळं ऊसाची जाडी वाढायला मदत होते. नवीन वॉटर शूट फुटून येतात, त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार आणि वजनदार असतो. ऊसाचं वाढलेलं पाचट काढल्यामुळं कांडी कीड, मिलीबग आणि पायरीला या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊसाच्या योग्य वयातच आपण बुडातील कोवळा वाळलेला पाला काढतो, त्यामुळं तो लगेच कुजून जातो आणि जमिनीत सेंद्रिय घटक समाविष्ट होतात. पाचट आच्छादन केल्यामुळं तणांचा सुद्धा प्रादुर्भाव कमी होतो आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे जमिनीतील तापमानाची वाढ होत नाही, त्याच्यात ओल टिकून राहायला मदत होते आणि ऊसाची वाढ जोमदार होते. पण पाचट काढताना शेतकऱ्यांकडून सामान्यतः काही गोष्टी थोड्या चुकतात. जसं की ऊसाचं पाचट केव्हा काढायचं? तर ज्यावेळी आपल्या ऊसाचे बुडातील 4 ते 5 टोपणे सुकून जातात त्याचवेळी ऊसाचं पाचट काढायचं. ऊसाचं पाचट काढताना फक्त सुकलेली पानं काढायची, हिरवी पानं अजिबात सोलायची नाहीत, किंवा वैरणीसाठी देखील ऊसाची हिरवी पानं काढायची नाहीत. एक निरोगी वाढणाऱ्या ऊसाला 9 ते 12 पर्यंत पाने असतात. हिरवी पानं काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन ऊसामध्ये अन्न कमी तयार होतं आणि पर्यायाने ऊसाची वाढ कमी होते. एकदा ऊसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवं वाढ अजिबात काढू नये. या पद्धतीनं जर आपण ऊसाच्या वाढीव पाचटीचा निपटारा केला आणि तिथंच ती पाचट बुडाखाली अंथरली, शेतात पसरली, तर पुढं जाऊन त्याचं सेंद्रिय खतात रूपांतर होतं आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे जमिनीची धूप थांबते, त्याच्यातलं बाष्पीभवन होत नाही, पर्यायाने आपल्या पाण्याची बचत होते.

0: वाढलेले ऊस पाचट काढण्याचे फायदे याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं दौलत निपाडीकर यांचं. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. कार्यक्रम आरोग्यम
1: धनसंपदा आज ऐकणार आहोत बाळंतपणात घ्यायची काळजी या मालेचा भाग 2.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळंतपणामध्ये बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहत होतो. यामध्ये बाळंतिणीचा आहार हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, कारण या 40 दिवसांमध्ये तिचा जो आहार असणार आहे त्याने होणारी जी दुधाची निर्मिती आहे ती पण तेवढी पौष्टिक प्रमाणात असणार आहे. बाळाचं संपूर्ण पोषण जे आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आईच्या दुधावर अवलंबून असतं, त्यामुळे आईचा आहार हा तेवढाच पौष्टिक आणि सात्विक असणं गरजेचं आहे. बाळंतपणानंतर जेवणामध्ये

0: मध्ये ओवा, बाळंतशेपा, खोबऱ्याचा तुकडा हा दोन्ही जेवणानंतर अवश्य घ्यावा. कच्चा डिंकाचा लाडू पहिल्या 10 दिवसात खावा. त्यानंतर हळूहळू खीर किंवा इतर पदार्थ सुरू करावेत. खिरीमध्ये खारीक बदामची खीर, खसखस बदामची खीर, हळीवाची खीर, कणिक तुपात भाजून त्यामध्ये दूध घालून खीर करावी आणि ती बाळंतिणीला घेण्यास द्यावी. तिच्या जेवणामध्ये, दोन्ही वेळच्या जेवणामध्ये वरण भात, मेथी, पडवळ किंवा कोणीतरी फळभाजी, आमटी, गरमागरम चपाती, चपाती किंवा भाकरी जर खाणार असू तर त्यावर कंपल्सरी तूप लावून खावं. सोबत चवीसाठी मुरलेल्या लिंबाचं लोणचं असावं. लसणीची चटणी सुद्धा जेवणामध्ये अवश्य असावी. मुगाच्या डाळीची मेथी घालून खिचडी करावी व भरपूर तूप घालून ती बाळंतिणीला खायला द्यावी. नाचणीचं सत्वसुद्धा अवश्य खावं. 10 दिवसानंतर खारीक पूड, खोबरं, खसखस, बदाम, थोडा गूळ घालून त्याचे लाडू बनवावे. त्यामध्ये डिंकही घालावा. असे अनेक खाद्यपदार्थ हे तिच्या पोषणासाठी मदत करत असतात. जेवणाबरोबरच पाण्याची काळजीही घेणं आवश्यक आहे. बाळंतिणीला कोमट पाण्यामध्ये जिरं, ओवा, बडीशेप हे एकत्र करून उकळून ते कोमट पाणी प्यायला द्यावे. त्याच्यासोबतच पाणी उकळताना त्यात तापलेलं लोखंडाची पळी बुडवून किंवा शुद्ध सोनं म्हणजे वळ किंवा पत्रा जो असतो सोन्याचा तो पाणी उकळताना त्यामध्ये 10 मिनिटं टाकावा आणि ते पाणी जे ते बाळंतिणीला प्यायला द्यावं. याने इम्युनिटी वाढते किंवा शरीराच्या रिज्युविनेशनमध्ये सुद्धा हे उपयोगी पडते. जसं मी म्हटलं की पहिले 6 महिने बाळाचं संपूर्ण अन्न हे आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यामुळे 6 महिने आईने आपल्या अन्नाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेरील कोणतेही पदार्थ तिने खाऊ नये. वातूळ पदार्थ जे आहेत ते खाऊ नये. अति तेलकट, तुपकट, चमचमीत पदार्थ यांच्यापासून तिने दूर राहावं. जेवण पचण्यासाठी कोमट पाण्याचा वापर तिने करायला पाहिजे. स्वतःजवळ गरम पाण्याची बाटली कायम भरून ठेवावी व ते पाणी अधूनमधून घ्यावं. फ्रीजचं पाणी किंवा बर्फाचं पाणी तिने ह्या दरम्यान अजिबात घेऊ नये. या व्यतिरिक्तही पचनाशी संबंधित काही विकार वाटत असतील तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या 6 महिन्यात जर जेवणाची योग्य काळजी घेतली म्हणजे आईने घेतली तर बाळाचा जाठराग्नी हा कायमस्वरूपी चांगला होतो व त्याला पचनाशी संबंधित विकार कधीच होत नाही. त्यामुळे हल्ली जे आपण बघतो की मुलांमध्ये लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा पोटाचे विकार वाढत चाललेत तर त्याची सुरुवात कुठून तरी पहिल्या या 6 महिन्याच्या अन्नातून झालेली असते. 6 महिन्यानंतर बालकाचा अन्नप्राशन संस्कार होतो. बालक वरचं जेवण घ्यायला लागतं. त्यावेळी मात्र आपण आपल्या जेवणामध्ये थोडेफार बदल करू शकतो. पण तोपर्यंत जर काळजी घेतली तर बाळाला कायमस्वरूपी त्याचा फायदा होतो आणि बाळाला दीर्घायुष्य मिळते. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा या तत्वाचं आपण बाळंतपणात घ्यावयाची काळजी या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2:05. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या वेबसाईट 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
2: निसर्गाचं पर्यावरणाचं आपण म्हणतो ते आपण राखलेलं होतं त्यावेळी, आणि ज्यावेळी हा बाहेरचा आपल्याला झाला तेच आता वाढवत गेल्या. त्यामुळे इंधन हे प्रमुख आहे, आपल्या प्रगतीचं इंधन पाहिजे. आधी लाकूड होतं, म्हणजे कोळसा आला, नंतर लोणारी कोळसा, तो कोळसा घरासाठी तो असायचा, बाहेरचा दुसरा कारखान्यात जातो तो दगडी खाणीतला काढले, ते इंधन वापरलं, भरपूर धूर केला आपण, भरपूर जंगल तोडलं. प्रमुख एक विसरतो आपण, सगळ्यात मौल्यवान काय दर असेल जे सर्व सृष्टीला आणि आपल्याला सुद्धा, तो प्राणवायू आहे. प्राणवायू नसेल तर आपण एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही, पण तो एवढा आहे म्हणून आपण तो विसरतो, त्याचं अस्तित्व विसरतो.

0: पण यावेळी ह्याच्या वातावरणात हे जे प्राणवायू कार्बन मिथेन वगैरे धोकादायक वायू गेले तर प्राणवायूचं प्रमाण जर जरा जरी कमी झालं तर आपलं जगणं असह्य होऊन मग ते देवात आहे वायुदेवता आहे जलदेवता आहे अग्निदेवता आहे सूर्यदेव आहे हा हे सगळे देव म्हणजे पर्यावरणाचे अतिशय जवळचे सेपरेट करता येणार नाही जे भाग आहेत. ते नंतर पाणी आलं पाण्याशिवाय आपल्याला माझे डॉक्टर सांगतात डिहायड्रेशन होते पाणी प्या पाणी प्या हवा गरम व्हायला लागलेली आहे की हे जे लाट आलेली आहे गरमीची कारण पृथ्वीचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आपण विसरतो इथे रूप म्हणजे सागर 70% पृथ्वी पाणी आहे पण आम्ही जमिनीवर राहणारे लोक किंवा बेटावरचे लोक त्याला किंमतच देत नाही आमचंच महत्वाचं म्हणतो. पाणी तापायला वेळ लागतो पाणी थंड व्हायला वेळ लागतो जमीन तापायला वेळ लागत नाही थंड व्हायला वेळ लागत नाही. तर आता समुद्र गरम व्हायला लागल्यानंतर पावसाचं प्रमाण फार वाढणार. दुष्काळ आणि पूर एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर इथं दुष्काळ पडला तर तो दुसरीकडे तेवढं मुसळधार पाऊस पडलेला असतो आणि ते कॉम्पन्सेट झालेलं असतं. आताचं तापमान ही परिस्थिती आहे झाडतोड झाल्यामुळे काय होतंय ऑक्सिजन प्रमाण कमी होणार. सगळ्यात जास्त प्राणवायू निर्माण करतात पाणथळ जागा आपण ते विसरतो. गाव तळीवर अतिशय स्वच्छ असणं आवश्यक हे आहे की त्याच्यात जे पाण वनस्पती सूक्ष्म वनस्पती त्या फार मोठ्या प्रमाणात पाण्यात कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडत असतात. आपण सगळ्या पाण जागा बाद करून टाकलेल्या जातात त्यामुळे प्राणवायू कमी शुद्ध पाणी कमी झालेलं. आता हवामान ज्यावेळी समुद्राचं जर वर जाणार गरम त्यावेळी कुठेतरी ते ओढलं जाणार आणि मोठ्या प्रमाणात बर्फाच्या लाद्या म्हणजे कितीक मैलाचे की लाद्या वितळायला लागलेल्या ते बर्फ तयार व्हायला लाखो वर्ष लागले. आफ्रिका विषुववृत्तावर असलेल्या भागावर एक डोंगर आहे ज्याच्यावर बर्फ आहे विषुववृत्त सगळ्यात गरम आणि तिथं वर बर्फ कसं आता तिथं बर्फाचा कणही नाही वितळून गेलं म्हणजे 40 वर्षात संपलं बर्फ. आपल्याकडच्या हिमालयातल्या नद्या वितळून त्या मागं चालल्या ज्याला ग्लॅशियर म्हणतो हिमनदी ते 5-5, 10-10 किलोमीटर मागे गेल्यात. आता हे आपल्याला आधी धोक्याच्या जाणीवा दिल्या आपण त्याच्यावर ढुंकून पाहिलेलं नाहीये पण आपल्या गाड्या किती बंगले किती मोठे करणार हे करणार ह्याच्यात मशगूल आहोत. हवामान बदल आहे ते आपण ज्यादा करून देश पातळीवर किंवा खंड पातळीवर बघतो. आता उदाहरण देतोय मी आपल्याकडे वादळं आपण जी ऐकली आहेत ती बंगालच्या उपसागरातून येणारी वादळं आहेत. आता वादळाचं प्रमाण अरेबियन समुद्राचं वादळ झालं गेल्या वर्षी 3 झाली ही वादळं कधी व्हायची नाहीत आता त्याची संख्या जोरात वाढते. हे जे बदल आहे ते जागतिक पातळीवर झाले देश पातळीवर झाली की आता कुठेतरी जंगल तोड झाली किंवा तिथं जास्त पाऊस पडला पूर आला हे स्थानिक पातळीवर झालेले. आता हे स्थानिक पातळी जरी आपण म्हटलं तर गेल्या वर्षी 25 साली आणि 23 साली युरोपासह मोठे पूर आले. 25 साली 1/3 पाकिस्तान पाण्याखालीच होता सिंध नदीला पूर आले. ह्या धोक्याचे संदेश आहेत ते आपण बघत नाही. पूर आला की तेवढ्यापर्यंत फोटो आले काही 2 ट्रक मग धान्य पाठवलं आपलं काम संपलं पण हे कायम राहणारे हे येतात संकेत ते आपण दुर्लक्षित केले तर नुकसान हे कायमच आहे.
1: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण हवामान बदलाची जाणीव कशी झाली याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोते हो प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: सतीची पुण्याई या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं.
1: आपलं डेझर्ट तर आलं आहे पण आपली चॅम्पियन नाही आली अजून. बिल भरायच्या आधी तरी येईल ना. सगळं काय चाललंय?
2: बिल बनतंय.
1: चल तुझं कार्ड दे, पिन दे. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा. ही ठाण्याची चॅम्पियनशिप होती का? आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
0: कार्यक्रमात यानंतर जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूयात. राम कदम यांच्या संगीत नियोजनात गायला आहे उषा मंगेशकर यांनी. चित्रपट आहे बाई साहेब.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. तत्पूर्वी जाहिरात प्रसारण सेवा छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलां.
3: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यातल्या पेटकर कुटुंबाच्या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये कौतुक. परभणीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन. लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात नियमानुसार तातडीनं निर्णय घ्यावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. आणि पुढील 4-5 दिवसात मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणी

0: वरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांना संबोधित करत होते. या मालिकेचा 135वा भाग काल प्रसारित झाला. स्वदेशी उत्पादनं, आत्मनिर्भर भारत, लोकसहभाग आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर त्यांनी यावेळी विशेष भर दिला. जून महिन्यात संरक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी पूर्णपणे स्वदेशी असलेल्या INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या युद्धनौकांचा अभिमानाने उल्लेख केला. तसंच C-295 विमानाचं पहिलं यशस्वी उड्डाण आणि लाँग रेंज लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राच्या चाचणीबद्दलही त्यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख करताना अहमदाबादमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं 114 पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावल्याबद्दल त्यांनी खेळाडूंचं कौतुक केलं. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्याबद्दल नागरिकांचे आभार मानून लोकसहभागाची ही ताकद आपल्याला यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्य प्रदेशातल्या महिलांनी बनवलेल्या इको ब्रिक्सचं कौतुक करत पंतप्रधानांनी आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी स्थानिक मूर्तिकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचं तसंच पावसाचं पाणी अडवण्यासाठी कॅच द रेन मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं. नांदेड जिल्ह्याच्या बहादूरपुरा इथल्या पेटकर कुटुंबानं राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचं पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केलं. ते म्हणाले,
1: नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार ने अपने घर में विवाह के अवसर पर गांव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की. हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया. इस पहल के पीछे की भावना बहुत स्पर्श करने वाली है.
0: पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केल्यामुळे पेटकर कुटुंबाने समाधान व्यक्त केलं. या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना अनुप पेटकर म्हणाले,
2: माझ्या आजोबापासून एक शिकवण चालत आलेली आहे, व्यवसाय करा तुम्ही पण त्यासोबत समाजाचं काहीतरी देणं लागतं, गावाचं काहीतरी देणं लागतं, त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही करत जावा. आम्ही माझ्या भावाच्या लग्नामध्ये 365 लोकांचं इन्शुरन्स केलो आणि त्याच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्या गोष्टीची दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार आणि आम्हाला जे त्यांनी आशीर्वाद रूपी संधी दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
0: परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात केंद्रीय अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कॉमन इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन काल करण्यात आलं. कृषी उत्पादनांना मूल्यवर्धन करून अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार करण्याची गरज त्यांनी यावेळी अधोरेखित केली. तसंच मेड इन इंडिया उत्पादनांना जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याचा संदेश देत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि अन्न नासाडी रोखण्यावरही पासवान यांनी भर दिला. या केंद्राबद्दल माहिती देताना ते म्हणाले,
3: कॉमन इन्क्युबेशन सेंटर का परभणी में आज उद्घाटन था. हमारे केंद्र सरकार मंत्रालय की ये योजना जिसके माध्यम से किसानों को उनके उत्पादन का प्रसंस्करण करके बाजारों में लेकर जाने का मौका मिले, PMFME की योजना के तहत ये व्यवस्था हम लोगों ने तैयार की है. इसके पीछे की सोच यही है कि किसानों को उनके उत्पादन का ज्यादा से ज्यादा दाम मिले, प्रसंस्करण के माध्यम से गुणवत्ता को बल देते हुए वो अपने खाद्य पदार्थों को राष्ट्रीय ही नहीं वैश्विक बाजारों तक पहुंचाएं, इस सोच के साथ इस व्यवस्था को देश भर में तैयार किया जा रहा है.
0: पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलताना परभणीसह मराठवाड्यात कृषी आधारित उद्योग, महिला बचत गट आणि उद्योजकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. तत्पूर्वी पासवान यांनी काल नांदेड इथं श्री हजूरसाहिब सचखंड गुरुद्वाराला तसंच शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयाला भेट दिली. लोकसभा अध्यक्षांनी पक्षांतराच्या प्रकरणात कोणत्याही दबावाशिवाय नियमानुसार तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल परभणी इथं जाहीर सभेत बोलत होते. पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि पक्षाशी विश्वासघात केला असून त्यांनी हा दुसऱ्यांचा नाही तर स्वतःचाच राजकीय आत्मघात केल्याची टीका ठाकरे यांनी केली. राज्य सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून शेतकऱ्यांना माफी नव्हे तर कर्जमुक्ती द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी धाराशिव इथल्या सभेत केली. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावरही त्यांनी टीका केली. तपास यंत्रणांच्या दबावामुळेच ओमराजे यांनी शिवसेना सोडल्याचा आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला.
4: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती

0: संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
1: शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी भिवंडी सत्र न्यायालयानं अटक केलेल्या 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहारात आणखी 2 आरोपी फरार असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीपुरते मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल राबवण्यात आली. भारताचा पोलिओमुक्त दर्जा कायम राखण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर इथं या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत देशभरातल्या 5 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या सुमारे 15 कोटीहून अधिक बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं जाधव यांनी सांगितलं. जे बालक काल पहिल्या दिवशी लसीकरणापासून वंचित राहिले त्यांना पुढील 5 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेच्या N8 रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरण मोहिमेचं उद्घाटन झालं. महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण काल पूर्ण झालं. लातूर जिल्ह्यातही या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिरूर ताजबंद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेला सुरुवात झाली. नांदेड जिल्ह्यात 3,88,526 बालकांना पोलिओची लस पाजण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं निश्चित केलं आहे. हिंगोलीत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त संजय काटकर यांच्या हस्ते या मोहिमेचं उद्घाटन झालं. जालना शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या बटन गोळ्यांच्या अवैध विक्रीवर दहशतवाद विरोधी पथकानं काल मोठी कारवाई करत 1,080 बटन गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणी मेडिकल चालकासह दोघांविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगर इथं शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी आमदार रोहित पवार काल शहरात दाखल झाले. त्यांनी यानिमित्त पत्रकारांशी बोलताना आता आमदार फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र हज समितीतर्फे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. समितीचं संकेतस्थळ आणि हज सुविधा मोबाईल ऍपवर येत्या 20 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यात्रेकरूंना मार्गदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आल्याची माहिती हज हाऊसचे लेखाधिकारी शोएब शेख यांनी दिली. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 खेळाडू राखून पराभव केला. लंडन इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 4 बाद 170 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 19व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. यासोबतच भारताचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात मराठवाड्याच्या संपूर्ण भागात बहुतांशी ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीत नागरिकांचा सहभाग हीच देशाची सर्वात मोठी शक्ती, पंतप्रधानांचं प्रतिपादन. नांदेड जिल्ह्यातल्या पेटकर कुटुंबाच्या अभिनव उपक्रमाचं पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये कौतुक. आणि परभणीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाचं केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते उद्घाटन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:20 झाले आहेत. श्रोते हो, ऐकूयात काही जाहिरात आणि प्रसारण सेवा.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची

0: कार्टिलेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव
2: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
1: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
2: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दराने. नियम व अटी लागू.
2: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दराने. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
3: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे, मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे. आताच बुक करा,
4: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कार्सच्या प्राइसेस 50,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका.
3: ओ वाव, म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे.
4: हो, आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा. आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या. अटी लागू.
5: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव.
6: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
7: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
7: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
8: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024 72 22 60 62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024 72 22 60 62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

चार या ॲप्सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार

0: उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, उद्योग, व्यापार आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शाहू महाराजांनी दूरदृष्टीचे अनेक निर्णय घेतले होते, याबद्दल आपण काय सांगाल?
1: आज जो कोल्हापूर जिल्हा आपणाला सुजलाम सुफलाम असा दिसतो, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात जे औद्योगिक प्रगती झालेली आहे, त्या औद्योगिक प्रगतीचे मूळ लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेल्या दूरदृष्टीच्या कार्यामध्येच आहे. शाहू महाराजांनी औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त अशा वस्तूंची लागवड करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलेलं होतं. संस्थांच्या पश्चिम भागातील डोंगर उतरणीवरती चहा कॉफीची लागवड करण्याचे प्रयोग केले. गंजन गवत आणि सिट्रान गवत यांची लागवड करून त्यापासून तेल काढण्याचे उद्योग सुरू केले. चंदन आणि हिरडा यांच्या जंगलातील उत्पादन वाढीचा, त्यातून उद्योग वाढीचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. देशी उद्योगांचे आधुनिकीकरण आणि विकास, त्यासाठी तंत्र आणि कौशल्य विकास यासाठी शाहू महाराजांनी प्रयोग केलेले आहेत. जयसिंगराव घाटगे टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि राजाराम इंडस्ट्रीयल स्कूल यांच्या माध्यमातून शाहू महाराजांनी उद्योग व्यवसायाचे शिक्षण प्रशिक्षण दिलेलं दिसून येतं. याशिवाय अनेक उद्योगांसाठी, विशेषतः सुगंधित औषधी तेल उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, काष्टार्क उद्योग, सुती कापड उद्योग, या उद्योगांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान लोकांना अवगत व्हावं यासाठी देशाच्या अनेक भागामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी काही लोकांना शाहू महाराजांनी पाठवलेलं दिसून येत.
0: अच्छा, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात काही गावं मधानं समृद्ध आहेत, तर त्याची मुहूर्तमेढ किंवा त्याची सुरुवात शाहू महाराजांनी केली होती.
1: अगदी बरोबर आहे. शाहू महाराजांचे म्हणणं असं होते की जे आपल्याकडे एकूण कच्चा माल ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे, आणि त्यातूनच मग हे मधुमक्षिका पालन असेल किंवा अनेक प्रकारचे छोटे मोठे, अगदी त्या काळामध्ये साडी, धोतरे, खण, चादरी तयार करणारे उद्योगही या संस्थानामध्ये होते. कात कारखाना होता, राळ तयार करण्याचा कारखाना होता, रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने होते. या सर्व कारखान्यांना शाहू महाराजांनी मदत केलेली दिसून येते. अर्थात हे करीत असताना शाहू महाराजांनी आणखी एका गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष वेधलेले होते. उद्योग व्यवसायात प्रगती करीत असतानाही शेतीकडे दुर्लक्ष होता कामा नये याची शाहू महाराजांनी अगदी कटाक्षाने काळजी घेतलेली होती. कारण हे उद्योगधंदे शेतीवरतीच अवलंबून आहेत, त्यामुळे शेतीचा विकास आणि त्यातून औद्योगिक विकास हे शाहू महाराजांचे धोरण होते.
0: अच्छा सर, ग्रामीण भागाचा विकास आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी कोणकोणते उपक्रम राबवले होते?
1: ग्रामीण भागामध्ये आपण ज्या अनेक समस्यांचा विचार केलेला होता की ज्या समस्या अगदी अज्ञान, अंधकार किंवा इतर गोष्टीतून आहेत, त्या दूर कशा होतील यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण आणि प्रशिक्षणाची कास धरलेली आहे. शेतकऱ्यांना शिक्षण, प्रशिक्षण, आधुनिक शेतीसाठी सहाय्य करणे, ग्रामीण भागामध्ये ज्या रूढी परंपरा आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावरती प्रहार करणे, त्यासाठी प्रबोधन करणे, त्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करणे, सहकारी तत्वावरती गावामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू करणे, हेही प्रयोग शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले दिसून येतात. आणि दुष्काळाच्या काळामध्ये त्या त्या गावामध्ये त्या त्या परिसरामध्ये छोटे छोटे उद्योग सुरू केलेले होते, कामं काढलेली होती, की जेणेकरून त्या गावचा विकास झाला पाहिजे, रोजगार निर्मिती तिथंच झाली पाहिजे, लोकांना रोजगार मिळाला पाहिजे यावरती

0: शाहू महाराजांनी अधिक भर दिलेला दिसून येतो.
1: म्हणजे प्रत्येक गाव समृद्ध कसं होईल, स्वयंपूर्ण कसं होईल, यासाठी त्यांनी चालना दिली, प्रोत्साहन दिलं.
0: अगदी बरोबर आहे. त्या त्या गावामध्ये जे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याचा चांगला वापर कसा करायचा आणि त्यातून आपल्या गावाचा विकास कसा करायचा यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांना अधिक प्रोत्साहित केलेलं दिसून येतं. आणि या भागाचा जर विचार केला तर या भागातील लोक जे कष्टाळू आहेत या कष्टाळू लोकांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिले आणि ही प्रेरणा, प्रोत्साहन आणि लोकांचे कष्ट यातून अनेक गावं स्वावलंबी झालेली दिसून येतात, समृद्ध झालेली दिसून येतात.
1: हो, खरंय सर. सर, आरोग्य सेवेच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर

0: महाराजांचं कार्य खरंच खूप मोठं आहे. त्याचबरोबर महिला शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा शाहू महाराजांनी मोठं काम केलं होतं, याबद्दल आपण माहिती द्याल का?
1: आरोग्याचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की शाहू महाराजांच्या काळामध्ये 5 मोठे दुष्काळ पडलेले होते. शाहू महाराजांच्या एकूण कालावधीमध्ये प्लेगची मोठी 7 संस्थानामध्ये आलेली होती आणि या प्लेगच्या साथीतून लोकांना कशा पद्धतीनं बाहेर काढायचं यासाठी शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे आदर्शवत कार्य ठरलं गेलेलं आहे. विशेषतः प्लेग हा उंदरांपासून सुरू होतो, उंदरांच्या माध्यमातून होतो आणि म्हणून हे उंदीर नष्ट करण्यावरती अधिक भर दिला. अर्थात त्यासाठी म्हणून अत्यंत अभिनव अशा प्रकारची एक योजना शाहू महाराजांनी राबवली. एक उंदीर पकडून आणेल त्याला 1 रुपया बक्षीस, अशा प्रकारचं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये धोरण राबवलेलं होतं. प्लेगच्या साथीमध्ये गावं रिकामी करून क्वारंटाईन, त्या काळामध्ये क्वारंटाईन केलं गेलेलं होतं. गावाच्या बाहेर लोकांना वसाहती निर्माण करायला लावलेले होते. लोकांची गावं औषध फवारणीनं अधिक निरोगी करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. म्हणजे आज आपण ज्या पद्धतीच्या एकूण रोगराईवरती, विशेषतः साथीच्या रोगराईवरती वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतो, त्या सर्व योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवलेल्या दिसून येतात. याचमध्ये आपण महिला शिक्षणाच्या आणि सक्षमीकरणाच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला आहे. शाहू महाराजांनी स्त्रीमुक्तीच्या क्रांतीचे चाकच फिरवलेले आहे असे आपणाला दिसून येईल. स्त्रियांना, मुलींना शाळेचे दरवाजे आणि पुस्तकाचे पाने उघडायची संधी शाहू महाराजांनी दिली आणि त्यातूनच सामाजिक क्रांती घडून आलेली आहे असं आपणाला दिसून येते. शाहू महाराजांनी महिला सक्षमीकरणासाठी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केलेला होता. त्याचबरोबर बालविवाह पद्धत विषयक कायदा आपल्या संस्थानामध्ये केलेला आहे. घटस्फोट विषयक कायदा, की ज्याला काडीमोड कायदा त्या काळात म्हटलं जायचं, तो काडीमोड कायदा केलेला आहे. आंतरजातीय विवाह कायदा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून मुक्तता मिळावी यासाठी क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध करणारा कायदाही शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलेला होता. त्याचबरोबर देवदासी प्रथा जी त्या काळात मोठ्या प्रमाणावरती होती, हा देवदासी प्रतिबंध कायदाही शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे स्त्री शिक्षण, स्त्री संरक्षण, स्त्री हक्क, स्त्रियांचं स्वातंत्र्य या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अनेक प्रकारचे कायदे केलेले आहेत. शिक्षण, प्रशिक्षण आणि त्यांच्या संरक्षणासाठी कायदे, या मार्गातून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण केलेलं आपल्याला दिसून येते.
0: हो, खरंय सर, आपण शाहू महाराजांच्या प्रत्येक पैलूंवरती प्रकाश टाकत आहात. श्रोते हो, राजर्षी शाहू महाराजांचे विचार हे वर्तमानाला नवी दिशा देणारी आणि उज्ज्वल भविष्य घडवणारी एक प्रेरणा आहे. शाहू प्रेमी आणि युवा मित्रांनो, समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा शाहू विचार आपल्या आचरणातून जपूया. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. हीच या लोकराजाला खरी आदरांजली ठरेल. याच प्रेरणादायी विचारांसह आजच्या या विशेष मालिकेचा समारोप करीत आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नमस्कार, मी रोहित.
1: मी सुखदा.
2: आणि मी रेवा. आम्ही खूप पाहतो,
0: आम्ही चर्चा करतो,
1: आम्ही गप्पाही मारतो,
2: आम्ही मजा मस्तीही करतो.
0: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आग्रहात
0: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता
2: वनिता मंडळात
0: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी आग्रहात.

0: श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: हाय, मी शर्वरी.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
5: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आहेत रवी दाते.

चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅथनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅथनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।

0: श्रोते हो, आताच आपण सुरेश भट यांचं गीत ऐकलं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात गायलं होतं अरुण दाते यांनी.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
0: श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकलत आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. याबरोबरच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला.

श्रोत्यो, हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी आपण फोन करू शकता आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. तेव्हा जरूर फोन करा आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सदा सुहागन या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेले गीत आपण ऐकलत. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांनी गायलेले गीत ऐकूयात. चित्रपट आहे सती सावित्री.

भरतश्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 होत आहेत. सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, त्यानंतर 8:40 कबीर जयंतीनिमित्त समन्वयित कार्यक्रम कबीर बोले, सादर करते संजय भुजबळ. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

रूपांतराची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्र

यांना समर्पित केला. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मोदी यांनी काल सेशल्समधील व्हिक्टोरिया इथं केलं. सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर भारताची भूमिका मांडताना ते बोलत होते. दोनही देशातील उद्योगांसाठी नव्या संधी शोधल्या जातील आणि व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भारताची यूपीआय पेमेंट प्रणाली सेशल्समध्ये सुरू करण्याबाबत यावेळी सामंजस्य करार करण्यात आला. पंतप्रधान मोदी सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. भारतीय नौदलाच्या बँडचाही या संचलनातील पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या

0: पथकात समावेश होता. सेशल्ससोबतच्या भारताच्या दीर्घकालीन मैत्रीचं दर्शन घडवत INS तरकश आणि INS इक्षक ही जहाजं पोर्ट व्हिक्टोरिया इथं तैनात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सेशल्समध्ये मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतली. या दोनही नेत्यांनी भारत आणि मॉरिशस यांच्यातील सुरू असलेल्या सहकार्याबाबत चर्चा केली, तसंच भारतानं जाहीर केलेल्या विशेष आर्थिक मदतीच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मॉरिशस दरम्यान सुरू असलेले द्विपक्षीय प्रकल्प, मॉरिशसची आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था, शाश्वत विकास आणि सागरी अर्थव्यवस्थांमध्ये योगदान देतील. भारताचे विजन महासागर आणि शेजारी प्रथम या धोरणांतर्गत भागीदारीचं महत्व, तसंच ग्लोबल साऊथ प्रति असलेली सामायिक कटिबद्धता यावर दोनही पंतप्रधानांनी सहमती दर्शवली. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले. मन की बातच्या कालच्या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृतीसह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं. जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला, त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल विजयी खेळाडूंचं त्यांनी अभिनंदनही केलं. आगामी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जपणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बातमधून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या उपक्रमाची मन की बातमध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली.
1: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो. काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले. त्याच हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते. त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं. लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही. त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली. त्याबाबतीत आमच्या परिवारात का आनंद कोणालाही झालेला नाही, त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार.
0: हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरातील माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बालस्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि धोरणात्मक आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळ ग्रीसमधील एथेन्सच्या दौऱ्यावर जात आहे. व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड किंगडमचा दौरा आटोपल्यानंतर ही भेट नियोजित आहे. ग्रीस दौऱ्यादरम्यान हे शिष्टमंडळ द एथेन्स स्टार्टअप बिझनेस इन्क्युबेटर इथं आयोजित स्टार्टअप परिषदेत सहभागी होतील, असं व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांनी प्रतिहल्ले थांबवून उद्या कतारची राजधानी दोहा इथं चर्चा पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या लष्करी तणावामुळे युद्धविरामासाठीच्या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाही. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वाद सोडवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी तीनही आरोपींना काल भिवंडी सत्र न्यायालयानं 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आंतरराज्यीय

0: आणि राष्ट्रीय टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपींनी कथितरित्या दिल्लीहून भिवंडीला येऊन हा फुटलेला प्रश्नसंच 1,50,00,000 रुपयांना विकल्याचा प्रयत्न केला होता असं भिवंडी पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. ओडिशामधील पुरी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आज सकाळपासून पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचा पवित्र देवस्नान यात्रा हा विधिवत स्नान सोहळा श्री जगन्नाथ मंदिरात पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. देवस्नान पौर्णिमेच्या शुभप्रसंगी होणारा एक वार्षिक विधी आहे. जगप्रसिद्ध रथयात्रेच्या पूर्वी ही महत्वाची पूर्वतयारी मानली जात आहे. या स्नान सोहळ्यानंतर देवता अनसर या पंधरवड्याच्या कालावधीत प्रवेश करतील. या काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठीही खुलं केलं जात नाही. हा उत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कडक सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणाचं व्यापक नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागानं आज उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढील 2-3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्याची आगेकूच होण्याची अनुकूल परिस्थिती असल्याचंही म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अहिल्यानगर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी सेशल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन प्रदान. हिंद प्रशांत क्षेत्राला संधी, विकास आणि सुरक्षिततेचा महासागर बनवण्याचं उद्दिष्ट, पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशभरात आजपासून माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशुबाल स्वास्थ्य कार्यक्रम. आणि पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. कबीर जयंती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. कबीरा बोले.
2: श्रोतेहो नमस्कार. आता ऐकूया संत कबीर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम कबीरा बोले. विशेष सहभाग आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सूफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादर करते संजय भुजबळ.
3: काल करे सो आज कर, आज करे सो अब, काल करे सो आज कर.

0: कब
1: पवनजी नाईक नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार.
1: आज एक खूप चांगलं निमित्त आहे.
0: खरं
1: आहे की संत कबीरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत. काय पहिली काय भावना आहे तुमची आजच्या निमित्तानं भेटण्याची?
0: दास बंदगी आणि एका सेवकाने भेटणं याची एक जी मजा आहे त्याच्यामध्ये स्वतःची सगळी जबाबदारी आपण ईश्वरावर टाकलेली असते.
1: वा,
0: हा जो परमतत्वाचा भाव आहे सुफीमधला तो कबीरजींच्या रचनांमध्ये मला कायम डोकावलेला दिसतो आणि कायम तो बोलवताना दिसतो.
1: कबीर शब्दाचाच अर्थ सर्वज्ञ असा आहे
0: बाबा.
1: सर्वांपेक्षा बाबा मोठा असा त्या नावाचाच अर्थ आहे.
0: नावाचाच अर्थ. संतांचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ शोधू नये.
1: खरं.
0: तर त्या अनुषंगाने कबीरदासजींचं संगोपन सर्व मुस्लिम समाजात झालं. पण त्यांना लहानपणापासून प्रश्न हा होता की संगोपन झालं पण आपण आहोत कोण? हु ॲम आय? मी कोण आहे आणि मी जाणार कुठे?
1: खरंच मला वाटतं प्रश्नातून जी उत्तरं मिळाली त्यातनं कबीर घडत गेले असं म्हणायला हरकत नाही. सर, आपण सुफीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे गायक आहात तर आज आम्ही ती संधी घेणार आहोत. कारण कबीरांचं बघा, प्रत्येक बोलणं हे दोह्यातून आहे.
0: बेशक.
1: म्हणून त्यांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांच्याच दोह्यातून बोलता येईल अशी स्थिती आहे. तुमच्या या शब्दालाच जोडणार काय कबीर बोलून गेलेत.
0: क्या बात.

0: कुठेतरी कबीरदास म्हणतात की वरकरणी दिसणाऱ्या गोष्टी विसरून जा आणि त्याच्या आतल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करा, म्हणजे तुम्ही ह्या मोहमायेपासून बाजूला व्हाल आणि सत्य स्वरूपापाशी जाल.
1: खरंय, अगदी खरंय. आपण त्यांच्या जन्माविषयी बोलतो आहोत, बालपणाविषयी बोलतो आहोत, पण हा दिवस नक्की कोणाला अधिक ठरवता आला नाही आहे. ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेला इसवी सन 1149 का 1399 असा एक थोडासा त्यात विचार वेगवेगळा लोकांचा आहे. मग तिथून गुरु नानक यांचे ते समकालीन आहेत का नाही असाही एक मतप्रवाह वेगवेगळा आपल्याला बघायला मिळतो. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी त्यांचं लहानपण जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने गेलं, कारण मान्यताच ही आहे की ते प्रकट झालेत.
0: प्रकट झाले,
1: त्यांचा जन्म नाही झाला, ते प्रकट झाले त्या सरोवरावर काशीच्या आजूबाजूला जात आहे. इतकंच काय, हे कबीर नाव देखील नीरू, जी त्याची आई आहे, नीरू आणि नीमा,
0: नीमा
1: हे दोन खरं ते अपभ्रंश आहेत, नूर अली आणि नियामत या दोन नावाचे.
0: आणि त्यातला प्रेम, कारण प्रेम हे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडून मिळतं पा, हे एवढं प्रेम करतात तो ईश्वर किती प्रेमळ असेल.
1: प्रेमाची छोटी आणि थेट व्याख्या त्यांनीच केली.
0: क्या बात आहे, बहुत खूप, बहुत आणि स्वच्छ भाषेत,
1: स्वच्छ भाषेत.

0: हो ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडत हो। त्यामुळे त्यांचे सण पण सर्व एकत्रित असायचे, त्यांना एकीकडे ते ईदही पाहत असत। ही जर रिव्युलियस फ्लॉवर असं म्हणेल मी, एक क्रांतिकारक हे फूल होतं हे असं मी म्हणेल। त्यांना जे रितसर धार्मिक शिक्षण मिळालं पाहिजे होतं ते मात्र मिळालं नाही।
1: बरोबर। आणि मला वाटतं जरी मदरसात जाता आलं नाही तरी समाजातल्या शाळेत ते खूप शिकले, म्हणजे कबीर खडा बाजार में हे त्यांचे शब्द आहेत, बाजारात उभं राहून ते सगळं शिकले।
0: अप्रतिम हो।

0: सर, हे सगळं बालपण पुढे जात असताना प्रत्येकाला जीवनात एक कुठेतरी गुरु असायला लागतो. कबीरांचे गुरु कोण होते?
1: त्यांचे गुरु अर्थातच संत रामानंद. सत्याधिष्ठित आणि प्रभू श्रीरामचंद्रांवरती असला त्यांचा विश्वास. राम कुठला जो रमय्य आहे, जो सर्वत्र पुरून उरलेला आहे. ईश्वराच्या चरणी इथं लहान मोठं कोणीच नाही आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सहजपणे कबीरजींना सदा असं म्हणून सतत ते उच्चार करायचे, तुम सदा हो.
0: आणि मला वाटतं हीच शिकवण त्यांनी पुढे स्वतःच्या आचरणात आणली. त्यांच्या मताप्रमाणे ही देव एकच आहे आणि तो सर्वत्र आहे,
1: सर्वत्र
0: तो ओमनीप्रेझेंट आहे, तो सगळीकडे एकाच वेळी उपस्थित आहे. आणि मला वाटतं अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांना गुरु मानलेलं होतं.
1: हो, कारण नकळत हा समानतेचा, सहिष्णुतेचा, एक संविधानाचा पायाच आहे असं मला वाटतं.

0: छान. आणि गुरुकडनं आलेलं आताच आपण म्हणाल्याप्रमाणे तो विचार पुढे आपल्या शिष्याला देणं म्हणा किंवा समाजालाच देणं म्हणा, जो भेटेल त्याला देणं, हे जे देवाणघेवाण आहे ही किती नैसर्गिक होती याचंच उदाहरण. त्यांनी मांडलेली भक्ती ती खूप वेगळी होती.
1: जे लोक परमेश्वराला बाहेर शोधायला जातात ते बऱ्याचदा फसतात, त्यामुळे ते बऱ्याचदा माया बडी ठगणी आहे असं म्हणतात. हा, कारण ती तुम्हाला सत्यापासून कायम दूर नेते. सुफीशी तत्वज्ञानाशी जोडलेली एक फार मोठी गोष्ट होती.
0: खरं खरं बघा, तुम्ही फक्त बोलता बोलता त्यांचे विचार सांगताय आणि हाच भाव दोहा ऐकतानाही होतो. मला तू कुठं शोधतोय?
1: या बात
0: मोको कहा ढूंढे रे.
1: बेशक. हो

0: वा वा तो म्हणजे आपण पुन्हा पुन्हा म्हणतोय की त्यांनी रूढी परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस कुठली अशी आव्हानं होती समाजामध्ये की त्यांना त्या गोष्टींना विरोध करायचा होता किंवा छेद द्यायचा होता?
1: कबीरदासजींनी त्यांच्या जीवनात जे काही घडलं त्याच्यावरच त्यांनी पहिले आघात सुरू केला. त्यांना न मिळालेलं शिक्षण, गरिबीमुळे, जातीभेदावर विशेष प्रकाश टाकला, अंधश्रद्धांवर प्रकाश टाकला, कर्मकांडावर प्रकाश टाकला, धार्मिक दंभ, ढोंगीपणा यावर त्यांनी कठोर टीका केली. जसं ज्ञानेश्वर माऊलींना सत्य जाणलं त्यांनी की ईश्वर असा नाहीच आहे हो, तुम्ही असं कसं सांगता, हा कोणाचा एकाचा अधिकार नाही आहे, हा सर्वांचा अधिकार आहे. जसं भारुडामध्ये नाथांनी त्याच्यावर घाला घातला,
0: अगदी अगदी, आणि त्याच अर्थ दगडात देव नका मानू, दगडात जे जात आहे दगडाचं त्याला देव माना.
1: क्या बात, क्या बात.

0: वा पवनजी, जे साहित्य कबीरांचं आपल्यापर्यंत पोहोचलंय, या सगळ्या साहित्याची वैशिष्ट्य काय वाटतात तुम्हाला?
1: भूक मोठी असल्या कारणाने त्यांच्या साहित्यामध्ये जाणीवपूर्वक मला असं जाणवतं की पंजाबी, अरबी, फारसी, राजस्थानी, खडीबोली, अवधी, पूर्वी, ब्रज अशा सगळ्या भाषांचं मिश्रण होतं आणि या मिश्रणातून ती भाषा इतकी समृद्ध होत गेली की ती भाषा खूप जवळची वाटायला लागली आपल्याला. त्या अनुषंगाने ही भाषा मला खूप समृद्ध आणि देव बोली वाटते.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. त्यांची बोली पण तशीच होती, देवाला बोलावं. जसं आपण गीतेच्या बाबतीत म्हणतो की श्रीकृष्ण स्वतः बोलतात, मीच भगवान आहे आणि माझाच हा संदेश आहे. जसं इथे कुठला तरी अल्लाचा संदेश आहे किंवा आणखी कुठल्या प्रेषितानं काहीतरी सांगितलेलं आहे, येशूचा तो संदेश आहे, तसं गीतेत स्वतः भगवान म्हणतात की मीच भगवान आहे.
1: अरे, आणि याला आम्ही अनालाक म्हणतो सुफिझम मध्ये, अहम ब्रह्मास्मी. ज्याला स्वतःची जाणीव झाली त्याला दुनियेची जाणीव दुसऱ्या क्षणाला झालेली असते, तशी ही वाणी होती.

0: सर आपण सुरुवातीलाच बघितलं की ते जन्मले नाही तर प्रकट झाले अशी मान्यता आहे.
1: अगदी बरोबर.
0: मग कबीरांचा नेमका धर्म कुठला?
1: मनुष्य ही त्यांची जात, मानवता हा त्यांचा धर्म. आणि त्यांची नीतीमूल्य म्हणाल तर सेवा, सत्य, मानवता, प्रेम.

0: आणि सदाचार ही त्यांची नीतिमूल्य.
1: वा वा.
0: यावर त्यांनी त्यांचा पूर्ण विचार त्यांच्या काव्यातून त्यांच्या वागण्यातून मांडला आणि अर्थात कबीर कबीर झाले.
1: वा वा. तुम्ही मांडला म्हणाला तर मला लगेच आठवलं की नक्की त्यांनी कुठल्या तरी दोह्यात हेही मांडलं असेल.
0: बेशक बेशक. माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया,

0: मन का फेर मन का
1: बऱ्याच वेळानंतर खरं मला अर्थ विचारावा असा वाटला. यात हा थेट अर्थ नाही पोचला माझ्यापर्यंत. काय नेमकं म्हणतात कबीर यात?
0: कबीरदासजी फार कमाल आहेत की आपण आयुष्यभर माळा जपतो, ते मणी
1: माला फेरत
0: माला फेरत आहे, आणि ह्या जपण्यामध्ये त्यांचा तस्बीवर विश्वास नव्हता, ते अजपा जपावर विश्वास ठेवायचे. त्याचं संपूर्ण केंद्र हे आत्म्याशी निगडीत असावं आणि त्यातून तुमचा खरा उद्धार व्हावा. ते जप करण्यामागे परावाणीचा उल्लेख करतात. परावाणी म्हणजे जिथे जप कधीच थांबत नाही.
1: बरोबर आहे, पुन्हा ज्ञानेश्वरीशी मिळत जुळती गोष्ट आहे.
0: अगदी अगदी.
1: पण आजही त्याच गोष्टींसाठी आपल्याला पुन्हा काम करावं
0: झगडावं लागतंय. हे होण्यासाठी जे सांगितलं त्यामध्ये मला त्यांचे दोन किस्से ते आठवत आहेत मला. ते म्हणजे एक बुखारचे राजा, त्यांचं त्यांनी आत्मस्वरूप होण्यासाठीचा कसा प्रवास घडवला, आणि एक दत्त म्हणून एक मोठे पंडित होते, त्यांनी त्यांच्याशी एकदा शास्त्रावर चर्चा करावी म्हणून त्यांच्याशी विचार विमर्श केला. त्यावेळेस त्यांनी एका शब्दात सांगितलं, मैं तो हारा हूं. मैं तो हारा हूं हे त्या पंडिताला कळालंच नाही. मैं तो हारा तो मैं तो मैं कौन है जो अना है जो इगो है उसको हराना है.
1: आणि हरल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार पण नाही.
0: क्या बात, हरल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत असं त्यांचं म्हणणं आहे.
1: क्या बात,
0: ते हारणं जे तुम्ही स्वतःलाच हरवणं आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कबीरदासजींचं सगळ्यात सुंदर सांगणं म्हणजे मला असं वाटतं जे समाजाला आजच्या काळामध्ये फार महत्त्वाचं वाटतं की ते म्हणायचं तुमचं त्यांना एकदा एका शिष्याने विचारलं की तुमचा शत्रू कोण आणि तुमचा मित्र कोण. ते तुझा शत्रू तूच
1: हो
0: आणि तुझा मित्र तूच.
1: म्हणजे पुन्हा तोच विचार की ईश्वर सगळीकडे आहे, तुझ्यात आहे माझ्यात आहे या कणात आहे त्या दगडात आहे.
0: सर्वस्वी अधिकार तुम्हाला स्वयंभू भगवंताने दिलेला आहे, त्याच्यासाठी बाहेर पडायची गरज नाही. हा स्वच्छ विचार त्यांनी सांगितला. आणि हा जर विचार खरंच रुजला ना तर सगळं माणसं माणसांसारखे जगायला लागते.
1: वा वा. आणि किती थेट संदेश असायचे म्हणजे वाईट न बघण्याबद्दलचा किती छान दोहा आहे.

0: वा पवनजी, छान छान सुधारण अशी दोह्यांची रचनाही तुम्ही सादर करतात आणि जी वाद्य आता तुम्ही वाजवत आहेत ती मला वाटतं थेट कबीरांच्या काळात घेऊन जात आहेत, ह्या वाद्यांबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा.
1: अगदी फार सुंदर प्रश्न केला तुम्ही. मुळात त्या तत्वाला जाणण्यासाठी त्या तत्वाच्या निगडीत असलेली वाद्य घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे डफ. हा डफ जो आहे तो एकमुखी वाद्य आहे, ते दोमुखी नव्हे.
0: अच्छा.
1: हां, त्याच्यामध्ये एक विचार आहे. तसंच तबल्यामधला आम्ही दोन तबले वापरलेत, त्या तबल्यामध्ये पण डग्गा नाही वापरलेला.
0: हा
1: हा, तर दोन्ही तबले हे एकमुखाचा उद्गाते आहेत. ते म्हणतात माणसाने एका तोंडानेच वागावं. तर दोतार हे वाद्य काय सांगतं, ब्रह्म आणि मायेच्या प्रवासामध्ये तुम्ही एकमुखाने चालले तर तुम्हाला त्रास होणार नाही, त्या अनुषंगाने ही वाद्य वापरले.
0: अच्छा, या वाद्याला दोतार
1: म्हणतात
0: आणि साधारण आकार त्याचा एकतारी सारखा, थोडस लांब आहे.
1: थोडं लांब आहे.

0: अर्थात ह्या वाद्यांची साथ देणारे आमचे सहअध्यायी साधक मुलांशू परदेशी आणि निनाद पारखी यांनी या वाद्यातून कबीरदासजींचा संवाद साधला.
1: पवनजी, खरं तर तृप्त झालो असं मला म्हणावंसं वाटत नाही, कारण आणखी खूप ऐकावंसं वाटतंय, कारण इतकं हे रसाळ आणि खूप चांगला आनंद देणारं असं सगळं चाललंय. जाता जाता थेट श्रोत्यांशी काय बोलणार आहात?
0: कबीरदासजींची वाणी जी होती बंदगीची होती, बीजक वाणी त्याला म्हणायचे. बीजक म्हणताना बीजक हा त्याचा अपभ्रंश आहे. बेझिझक,
1: हा
0: बेझिझक म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही, कुठली झिझक नाही आहे, अशी ती वाणी होती. आणि त्याच्यातली जी रमैनी, शबद, साखी, ज्ञान, चौतीस ह्या वेगवेगळ्या ज्या त्याच्या अंग होते आणि त्यांचे जे 619 छंद त्याच्यात त्यांनी वापरले त्यांच्या वाणीमध्ये, त्यामध्ये मला जाणवतं की त्यांची वाणी सर्व समाजातल्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये अनुसरली गेली, त्यांनी ती आपली मानली. तसं गुरुग्रंथ साहेबमध्ये शबद आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. कारण हे गुरुतत्वाशी आणि परमतत्वाशी जोडलेली वाणी असल्या कारणाने ही सर्वांना आपलीशी वाटते. आणि जर खऱ्या अर्थाने ह्या वाणीला आपलं असं केलं तर सर्व आपले होतील आणि आपण सर्वांचे होऊ असं मला जाता त्याचं सांगावं असं वाटतं.
1: पवनजी, शेवटी पुन्हा एकदा आपल्या या भेटीसाठी आभार मानत शेवटची विनंती करतो की कबीरांचं शेवटचं असं काही मागणं होतं का आणि तो दोहा कुठला होता? धन्यवाद.
2: साईत ना दीजिए जामे कुटुंब समाय, अल्पसंतुष्टी पण याच्यात.

संत कबीर जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात कबीरा बोले. विशेष सहभाग होता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन नाईक आणि सहकारी संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळची 10 वाजले आहेत. श्रोतेहो, थोड्याच वेळात कार्यक्रम प्रासंगिक. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे, मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे. आताच बुक करा,
3: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कार्सच्या प्राइसेस 50,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका.
2: ओ वाव, म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे.
3: हो, आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा. आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या. अटी लागू.
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
5: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
6: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
6: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन, बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
0: श्रोतेहो, प्रासंगिक या दिनविशेषावर आधारित कार्यक्रमात आजच्या वटपौर्णिमेनिमित्त विशेष माहिती आणि 1 जुलै रोजी असणाऱ्या कृषी दिन, डॉक्टर्स डे आणि CA डे निमित्त संकलित माहिती प्रसारित करत आहोत. संकलन आणि निवेदन आहे शीतल कुलकर्णी यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. चला तर ऐकूयात कार्यक्रम प्रासंगिक.
7: नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या प्रासंगिक मध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी शीतल कुलकर्णी.

श्रोते हो, आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना केवळ वनस्पती म्हणून नाही तर जीवनदाता, देवतांचं निवासस्थान आणि पर्यावरणाचं रक्षक म्हणून मानलं गेलं आहे. अशाच वृक्षांमध्ये वडवृक्षाला विशेष स्थान आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमा या सणाच्या केंद्रस्थानी हा वटवृक्षच आहे. आणि श्रोते हो, आज आहे वटपौर्णिमा, त्यामुळे वटपौर्णिमेला समजून घेताना वडाचं महत्व जाणून घेणं जास्त आवश्यक ठरत. श्रोते हो, वड हा भारतीय संस्कृतीतील दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड जीवनाचं प्रतीक मानला जातो. एका छोट्याशा बीजापासून उगवलेला वड काळाच्या ओघात विशाल रूप कधी धारण करतो हे कळतच नाही. त्याच्या फांद्यामधून सुद्धा जमिनीत उतरलेल्या पारंब्या पुन्हा एकदा मुळाचं काम करू लागतात आणि आणखीन एक नवीन वृक्ष तयार होतो. त्यामुळे हा वृक्ष सतत विस्तारत राहत असतो, हीच त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. म्हणूनच भारतीयांनी वडाला अक्षय्य वृक्ष असं सुद्धा म्हटलं आहे. म्हणजेच काय, या वडाच्या झाडाला कधीही न संपणाऱ्या जीवनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. श्रोतेहो, पुराणामध्ये वडवृक्षाला त्रिदेवांचं स्वरूप मानलं जातं. मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि फांद्या

मध्ये महेश यांचा वास असल्याची श्रद्धा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे वडाची पूजा ही सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि संहार या त्रिविध शक्तीच्या पूजनाशी जोडली जाते. श्रोतेहो, आज आहे वटपौर्णिमा आणि आजच्या दिवशी अनेक स्त्रिया वडाची पूजा करतात, वडाभोवती प्रदक्षिणा घालतात, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. खरं तर या कृतीमागे धार्मिक श्रद्धा असेलही, पण एक सामाजिक संदेशही दडलेला आहे. वडाच्या पारंब्याप्रमाणे कुटुंबातील नाती अधिक दृढ व्हावीत, पिढ्यान पिढ्या एकमेकांना आधार मिळावा आणि कुटुंब संस्था बळकट व्हावी अशी त्यामागील भावना असावी. वड हा पर्यावरणाच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत उपयुक्त वृक्ष मानला जातो. त्याची विशाल छाया उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना थंडावा प्रदान करते. पक्षी, प्राणी, असंख्य जीवांसाठी तो आश्रयस्थान ठरतो. त्याचबरोबर हे वडाचं झाड मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतो आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यात या वडाच्या झाडाचं महत्वाचं योगदान म्हटलं जातं. श्रोतेहो, थोडंसं मागच्या काळात जर डोकावलं तर पूर्वी गावागावामध्ये वडाच्या झाडाखाली पार असायचं, चावडी असायची किंवा बैठक असायची. गावातील महत्वाचे निर्णय, चर्चा, कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक कार्यक्रम याच वृक्षाच्या साक्षीनं होत असत. त्यामुळं हे वडाचे झाड सामाजिक ऐक्याचं केंद्रही होता. खरं तर आजच्या धकाधकीच्या आणि शहरीकरणाच्या काळात अशा वृक्षाची संख्या कमी होत चालली की काय असंच वाटतंय. परिणामी पर्यावरणीय असमतोल, वाढते तापमान आणि जैवविविधतेचे नुकसान यासारख्या समस्या निर्माण होताना आपल्याला दिसतात. म्हणूनच श्रोते हो, अशा वेळी वटपौर्णिमेसारखे सण आपल्याला वृक्ष संवर्धनाचं महत्व पुन्हा एकदा पटवून देतात. हे वडाचे झाड आपल्याला अनेक जीवनमूल्य शिकवतो. तो विशाल आहे पण नम्र आहे. तो शेकडो जीवांना आश्रय देतो पण त्याबदल्यात तो काहीही मागत नाही. तो स्वतः मजबूत उभा राहून इतरांना आधार सुद्धा देतो. त्याच्या पारंब्या आपल्याला आपल्या मुळाशी नातं जपण्याचा संदेशच देतात की काय असं वाटतं. म्हणूनच वटपौर्णिमा हा जसा धार्मिक सण आहे तसाच तो निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा उत्सव आहे असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. वडाच्या पूजनातून पर्यावरण संरक्षण, कुटुंबातील ऐक्य, सामाजिक बांधिलकी आणि जीवनातील स्थैर्य याचा संदेशच मिळतो की काय असं वाटतं. श्रोतेहो, आजच्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं आपण या झाडाची जशी पूजा करतो त्याचबरोबर एक तरी वृक्ष लावण्याचा आणि त्याचं संगोपन करण्याचा संकल्प आपण करूया. कारण वृक्षाचं संवर्धन हीच तर खरी निसर्ग पूजा आहे.

श्रोतेहो, भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आपण कितीही प्रगती केली असली तरी आपल्या जीवनाचा पाया आजही शेतीच आहे. आपल्या ताटात येणारा प्रत्येक घास, आपल्या घरातील अन्नधान्याचा प्रत्येक कण आणि आपल्या जीवनाला पोषण देणारी प्रत्येक गोष्ट शेतीतूनच मिळत असते. त्यामुळं शेतकरी बांधवांना अन्नदाता असं म्हटलं जातं. श्रोतेहो, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे शिल्पकार आणि कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस सगळीकडे साजरा करण्याची परंपरा आहे. शेतकरी बांधव आणि शेती यांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही प्रेरणादायी मानले जातात. शेती हा जसा व्यवसाय आहे, त्याचबरोबर ती आपली भारतीय संस्कृती सुद्धा आहे, आपल्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. पावसाची पहिली सर पडली की शेतकरी बांधवांच्या मनात आशेचे नवे अंकुर फुटतात. मातीचा सुगंध, नांगरलेली शेती, पेरणीची लगबग आणि भरघोस पिकाची स्वप्न, यामधूनच ग्रामीण जीवन फुलत असतं. परंतु श्रोतेहो, शेतीचा हा प्रवास नेहमीच संघर्षाचा राहिला आहे. कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी रोगराई येते, तर कधी बाजारपेठेमध्ये शेतीमालाला भाव मिळत नाही. अशा अनेक संकटांना तोंड देत शेतकरी बांधव आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहत असतात. त्यांच्या श्रमामुळेच खरं तर आपल्या देशाची अन्न सुरक्षा अबाधित राहते असं म्हटलं तरी चालेल. आजच्या शेतकरी बांधवांकडे जर पाहिलं तर हे शेतकरी बांधव बदलत्या काळासोबत पुढे जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, यांत्रिकीकरण आणि हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन याचा स्वीकार करून हेच शेतकरी बांधव उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतीमध्ये नवकल्पना आणि संशोधनाचा वापर करत आहेत. पण श्रोतेहो, शेती आणि पर्यावरण यांचं नातं मात्र अतूट आहे. पाणी, माती, वृक्ष आणि हवामान यांचं संतुलन टिकलं तरच शेती टिकू शकते. म्हणूनच शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणजे शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, अन्नाचा आदर करण्याची शिकवण देणारा दिवस आहे आणि शेतीच्या विकासासाठी समाजानं एकत्रितपणे योगदान देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. चला तर श्रोतेहो, कृषी दिनाच्या म्हणजेच 1 जुलैच्या निमित्तानं आपल्या अन्नदात्या बळीराजाला मानाचा मुजरा करूया. शेतकरी आणि निसर्ग याचं महत्व जाणून घेऊया, कारण शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल.

0: श्रोते हो, या गाण्यानंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या प्रासंगिक मध्ये. श्रोते हो, आपण जर आजारी पडलो तर सर्वप्रथम आपल्याला कोणाची आठवण येते? बरं, अगदी बरोबर, आपल्याला पहिल्यांदा आठवण येते ती डॉक्टरांची. आपल्याला होत असणाऱ्या वेदना असह्य होत असतात, आपण किती आजारी पडू याची भीती सुद्धा असते, आणि अशा वेळी आपल्याला आधार देतं तर डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं आश्वासक हास्य. काळजी करू नका, सर्व ठीक होईल, हे चार शब्द आणि उपचारासाठी पुढे सरसावलेले हात प्रत्येक रुग्णाला नवजीवन देत असतात. वैद्यकीय व्यवसाय हा खरं तर व्यवसाय मानला जातो, पण ती एक सेवा सुद्धा आहे, एक साधना आहे, कारण डॉक्टरांना केवळ आजारावर उपचार करायचे नसतात तर रुग्णांचा आत्मविश्वासही पुन्हा एकदा जागृत करायचा असतो. डॉक्टरांना औषधासोबतच आशेची मात्रा सुद्धा रुग्णांना द्यावी लागते. एकीकडे विज्ञानाची प्रगती होत असताना दुसरीकडे मात्र माणसाच्या संवेदनाही तितक्याच महत्वाच्या ठरत असतात. खरं तर श्रोते हो, डॉक्टरांच्या ज्ञानाला जेव्हा करुणेची जोड मिळते तेव्हा डॉक्टरांनी केलेले उपचार अधिक प्रभावी होत असतात. म्हणूनच डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं हे विश्वासाच्या धाग्यानं बांधलेलं असतं असं म्हटलं जातं. आणि मग हे विश्वासाचं नातं अधिक घट्ट करत असताना ग्रामीण भागातील एखादे प्राथमिक आरोग्य केंद्र असो, शहरातील मोठं रुग्णालय असो, किंवा एखाद्या दुर्गम भागातील आरोग्य शिबिर असो, डॉक्टरांची धावपळ सतत सुरू असते. सण उत्सव, दिवस रात्र, ऊन पाऊस यांचा विचार न करता ही सगळी डॉक्टर मंडळी त्यांचं सेवा कार्य करत असतात. जेव्हा आपल्याकडं कोरोना महामारी आली आणि या कोरोना महामारीच्या काळात आपण डॉक्टरांचा संघर्ष अगदी जवळून पाहिला. स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून, स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करून त्यांनी लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळानं डॉक्टर आणि व्यवसायामागील समर्पण आणि त्यागाचं दर्शन प्रत्येकाला घडवलं असं म्हटलं तरी चालेल. 1 जुलै या दिवशी सगळीकडं डॉक्टर्स डे साजरा केला जातो, आणि या डॉक्टर डेच्या निमित्तानं या डॉक्टरांकडं आपण जसं तज्ज्ञ म्हणून पाहतो, त्याचबरोबर मानवी जीवन अधिक सुरक्षित आणि निरोगी करण्यासाठी झटणारे सेवाव्रती म्हणून सुद्धा पाहिलं पाहिजे. 1 जुलै या दिवशी अर्थात डॉक्टर डेच्या निमित्तानं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया, कारण जीवनाच्या अनेक कठीण वळणावर डॉक्टर हेच आशेचे दीप ठरत असतात. म्हणूनच 1 जुलै या डॉक्टर डेच्या निमित्तानं सर्व डॉक्टर बंधू भगिनींना मानाचा सलाम.
1: मैंने

श्रोते हो, 1 जुलै हा दिवस जसा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो, डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो, त्याचबरोबर या दिवसाचं आणखीन एक विशेष महत्व आहे, ते जाणून घेऊया आजच्या प्रासंगिक मधून।

आपल्या दैनंदिन आयुष्यात काही व्यवसाय असे असतात ज्याचं काम आपल्या नजरेस पडत नाही, पण त्याचं महत्व मात्र प्रत्येक क्षणी जाणवत असतं. असाच असणारा एक व्यवसाय म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, ज्यांना CA असं म्हटलं जातं. साधारणपणे CA म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते आकड्यांचे तक्ते, कर भरण्याची कागदपत्रे, लेखा परीक्षणाचे अहवाल आणि संगणकासमोर बसून काम करणारी व्यक्ती. पण खरं सांगायचं तर चार्टर्ड अकाउंटंटचं कार्य या चौकटीपेक्षा सुद्धा खूप व्यापक आहे. आपण जेव्हा आपलं घर चालवतो तेव्हा घर खर्चाचा आपण हिशोब ठेवत असतो, तशीच एखाद्या दुकानाची, उद्योगाची, संस्थेची किंवा अगदी देशाच्या आर्थिक व्यवस्थेची घडी सांभाळण्यासाठी आर्थिक शिस्त आवश्यक असते. या शिस्तीचा पाया मजबूत करण्याचं काम हे चार्टर्ड अकाउंटंट करत असतात. हा वेगवान बदलांचा काळ म्हटला जातो. व्यवसायाच्या पद्धती बदलत आहेत, व्यवहाराचं स्वरूप बदलत आहे. रोख व्यवहाराची जागा डिजिटल व्यवहारांनी घेतली आहे. ऑनलाईन व्यवसाय, स्टार्टअप, ई कॉमर्स, आंतरराष्ट्रीय व्यवहार अशा अनेक नव्या संधी निर्माण होताना आपल्याला दिसतात. आणि श्रोते हो, या बदलत्या परिस्थितीत आर्थिक नियोजन आणि आर्थिक पारदर्शकता याचं महत्व अधिक वाढलं आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच अशा वेळी चार्टर्ड अकाउंटंट हा केवळ कर सल्लागार राहत नाही, तर तो उद्योग व्यवसायाचा विश्वासू मार्गदर्शक बनतो. एखाद्या उद्योगाला भविष्यातील दिशा दाखवणं, आर्थिक जोखमीचं विश्लेषण करणं, गुंतवणुकीचे नियोजन करणं आणि आर्थिक निर्णय अधिक सक्षम करणं यामध्ये या CA योगदान महत्वाचं मानलं जातं. श्रोतेहो, 1 जुलै हा दिवस चार्टर्ड अकाउंटंट्स डे म्हणून साजरा केला जातो. 1949 साली भारतात या व्यवसायाला अधिकृत स्वरूप प्राप्त झालं आणि तेव्हापासून देशाच्या आर्थिक विकासात या क्षेत्राचं योगदान सातत्यानं वाढत गेलं आहे असंच म्हणावं लागेल. जसा CA डे एका व्यवसायाचा गौरव करण्याचा दिवस आहे, तसाच तो आर्थिक शिस्त, पारदर्शकता, विश्वास आणि जबाबदारी या मूल्यांचा गौरव करण्याचा सुद्धा दिवस म्हणावा लागेल. आकड्यांच्या दुनियेत काम करत असताना चार्टर्ड अकाउंटंट प्रत्यक्षात मात्र देशाच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेत असतात, उद्योगाच्या प्रगतीला दिशा देत असतात आणि विकासाच्या प्रवासाला गती सुद्धा देत असतात. म्हणूनच श्रोते हो, 1 जुलै या दिवशी सर्वत्र साजरा होत असणाऱ्या CA डेच्या निमित्तानं या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया.

0: श्रोतहो, या गाण्याबरोबरच आजच्या प्रासंगिक मधून निरोप घेण्याची वेळ आली. भेटूयात पुढच्या प्रासंगिकच्या भागात. तोवर मी शीतल तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण प्रासंगिक या दिनविशेषांवर आधारित कार्यक्रमात आजच्या वटपौर्णिमेनिमित्त विशेष माहिती आणि 1 जुलै रोजी असणाऱ्या कृषी दिन, डॉक्टर्स डे आणि सीए डे निमित्त संकलित माहिती ऐकली. संकलन आणि निवेदन होतं शीतल कुलकर्णी यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: भाव मनी जे दाटू न येती, शब्द होऊनी साकारती. संगीताचे पंख लेऊनी शब्द सूर हे झंकारती. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एकच नारा घेऊन आली आपली धाराशिव आकाशवाणी.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 वाजले आहेत. श्रोतेहो, आता वेळ आहे गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माहेरचा आहेर या चित्रपटासाठी उत्तरा केळकर आणि सहकार्याने गायलेलं गीत ऐकूयात. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीतकार आहेत बाळ पळसुले.

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद. आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये. दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-60-62. आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये. तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 024-72-22-60-62 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंद.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: गीतांजली कार्यक्रमात आता चुडा तुझा सावित्रीचा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुटकर यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रोते हो एक निवेदन, आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारे प्रायोजित कार्यक्रम आणि प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमधील मजकुराशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, हा केवळ व्यावसायिक प्रसिद्धीचा एक भाग आहे. निवेदन संपलं.

चिमणी पाखर या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अच्युत ठाकूर यांचं.

श्रोते हो, गीतांजली या कार्यक्रमात शेवटी सुधीर मोघे यांचं गीत ऐकूयात. अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनात गायला आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी, तर चित्रपट आहे माझं घर माझा संसार.

बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ आहे मैफिले गझल या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला

श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-60-62 आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10 ते 11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0-24-72-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद। श्रोते हो मैफिल गझल या कार्यक्रमात आता जगजीत सिंह यांनी स्वरबद्ध आणि संगीतबद्ध केलेली इंदीवर यांची गझल ऐकूयात।

आकाशवाणीच्या ध्वनी लहरींवर ऐकूया सदाबहार गीतांचा नजराणा आपल्या आवडत्या गीतबहार या कार्यक्रमात. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा नजराणा खास आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. आपल्या मनाला खुलवणाऱ्या गीतांचा खजिना ऐकत रहा गीत बहार हा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्र.

0: ओलांडला तिने उंबरठा, घेतली उंच भरारी,
1: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी।
2: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम
0: स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी
1: सायंकाळी ठीक 6:30
0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर। स्वयंसिद्धा।

0: बरतर श्रोते हो, या गझल सोबतच आजचा मैफिले गझल हा कार्यक्रम संपला.
1: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72

0: 22 29 81, तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छिछोरे या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं प्रीतम यांचं गीत ऐकूयात.

मर्डर 2 या चित्रपटासाठी मोहम्मद इरफान आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं सईद कदरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं मिथुन यांचं.

कार्यक्रमात यानंतर दे दे प्यार दे या चित्रपटासाठी अरमान मलिक यांनी गायलेलं कुणाल वर्मा यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे अमाल मलिक यांचं.

वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटासाठी कार्तिक यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं. बरं तर श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला.

0: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर ठीक 1 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा सुरुवातीला वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.
1: सहज संवाद.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज वटपौर्णिमा. आपल्या संस्कृतीत वटपौर्णिमेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आजच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात, व्रत करतात. हे व्रत केवळ धार्मिक नसून नात्यातील विश्वास, त्याग आणि कुटुंब प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.

श्रोते हो, वटपौर्णिमेच्या या परंपरेसोबतच आज एक वास्तवही आपल्या समोर उभं आहे. एकीकडे महिला वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करतात, तर दुसरीकडे अनेक महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आपण महिला दिन, महिला सप्ताह साजरा करतो, परंतु महिलांचा सन्मान हा केवळ एका दिवसापुरता, आठवड्यापुरता मर्यादित नसावा. तो आपल्या दैनंदिन वर्तनात, विचारात आणि कृतीत दिसला पाहिजे. आपण एका सुरक्षित वातावरणात जगत असताना आपल्याला कल्पना नसेल असे गुन्हे घडत

असतात, हे रोखण्यासाठी काय उपाय करता येतील, गुन्ह्याचं स्वरूप कसं असतं, यावर आधारित विशेष चर्चा आता ऐकूया. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभा कोकेतकर, सीमा देशपांडे आणि ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं आहे नेहा खरे यांनी.

0: मैत्रिणीनो श्रोतेहो नमस्कार. स्त्री ही कोमल, शीतल, क्षमाशील, सहनशील, त्यागमूर्ती असल्याचं सांगितलं जातं. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सगळे गुण ठरतात, परंतु या गुणांचा अतिरेक झाल्यास ते अवगुण ठरतात आणि मग अन्याय, अत्याचार सोसण्याची, सहन करण्याची मानसिकता निर्माण होते. परंतु स्त्री हे शक्तीचं रूप आहे याची आठवण करून देण्याची गरज आहे. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराची प्रकरणं आपल्याला अस्वस्थ करतात. याला प्रतिकार करणं, उत्तर देणं यासाठी सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणा झटत असतात. कौटुंबिक हिंसाचाराची अनेक उदाहरणं आपल्यासमोर येतात आणि याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या किंवा अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी स्त्रीमुक्ती संघटना कार्यरत आहे, भारतीय स्त्री शक्ती कार्यरत आहे, इतरही अनेक सामाजिक संघटना संस्था ह्या महिलांसाठी उभ्या आहेत. या संघटनेच्या प्रतिनिधींना आज आपण इथे आमंत्रित केलेले आहे. आपल्यासोबत आहेत स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभाताई कोकितकर. नमस्कार.
1: नमस्कार
0: शोभाताई. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी समुपदेशन केंद्राच्या समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक कार्यात त्या सक्रिय आहेत. आपल्याबरोबर आहेत भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय खजिनदार आणि महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सीमाताई देशपांडे. नमस्कार.
2: नमस्कार.
0: महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या संघटना संस्थेच्या त्याही कार्यकर्त्या. गेली 30 वर्ष त्याही भारतीय स्त्री शक्ती या संस्थेसोबत जोडलेल्या आहेत आणि महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. आणि आपल्यासोबत आज एक तरुण ऍडव्होकेट आहे, ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. नमस्कार प्रणाली.
3: नमस्कार.
0: गेली 12 वर्ष प्रणाली कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम करते. रती फाउंडेशन राईट ऍक्शन टेक्नॉलॉजी इन्क्लुजन या फाउंडेशनच्या सोबत प्रणाली जोडलेली आहे. महिला आणि बालकांवरील अन्याय अत्याचारांबाबत कायदेशीर मदत देण्यासाठी प्रणाली कार्यरत आहे. कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा, तर यात कौटुंबिक हिंसाचार याची काय व्याख्या आहे? प्रणालीपासूनच सुरुवात करू आपण.
3: कायदा बघितला गेला तर कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या ही अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे की मारहाण करणं, शिवीगाळ करणं या तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त की जो लैंगिक अत्याचार आहे त्याबाबत फारच आपल्याकडे चर्चा ही फार कमी होते. आणि असं मानलं जातं की नाही, तो अधिकारच आहे नवऱ्याचा की लैंगिकरित्या जे आहे छळ करणं हक्क आहे
0: आपल्या शरीरावर, नवऱ्याचा अधिकार.
3: येस. पण कायदा क्लिअर आहे की जर संमती नसेल तर तोही एक अत्याचार होतो. आणि त्या व्यतिरिक्त जो कौटुंबिक हिंसाचारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की जो आर्थिक छळवणूक जी होते, की आजकाल महिला स्वतः त्यासाठी खर्च पाण्याला पैसा नाही देत, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा नाही दिला जात, घर खर्चासाठी पैसा नाही दिला जात, आणि अशा वेळेला महिला जेव्हा कामासाठी स्वतः बाहेर पडते पण तिच्यावर बंधनं लादली जातात, तिची सॅलरी पूर्ण काढून घेतली जाते, लग्न करताना हुंडा मागितला जातो, मग लग्न झाल्यानंतर तिचे जे दागदागिने आहेत त्याच्यावर दबाव आणला जातो,
0: ताबा घेतला जातो.
3: येस. तिची काही प्रॉपर्टी असेल, हे असेल, त्याचा ऍक्सेस कधीच दिला जात नाही. तर हेही कौटुंबिक हिंसाचारामध्ये सामील होतं. पण बऱ्याचदा महिलांना हेच वाटतं की फक्त मारहाण केली म्हणजेच अत्याचार झाला. बऱ्याचशा अशा केसेस आणि आपण बघतो की कुठेही फिजिकल व्हायलन्स नसतो, पण मेंटली आणि मानसिकरित्या इतकं छळवणूक केली जाते तिला, तिच्या दिसण्यावरून, तिच्या शिक्षणावरून, तिच्या बॅकग्राऊंडवरून, ती कशी राहते, दिसायला कशी आहे, जेवण कशी बनवते, ह्याही गोष्टी तेवढ्याच मॅटर करतात. जो मानसिकरित्या जो छळ होतो तोही कायद्यामध्ये दिलेला आहे, पण त्याच्यावर आपण ओपनली तेवढी चर्चा होत नाही. आणि बऱ्याचदा महिलांना वाटतं की ठीक आहे, 2-4 शिवी गाय करणं ठीक आहे,
0: म्हणजे मान्य केलं जातं, सहजतेने स्वीकारल्या जातात.
3: आणि आताच्या या घडीला टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जी हिंसाचाराची व्याख्या आहे ना, ती थोडी बदलली आहे की जो अब्यूज

0: व्हॉयलन्स जो ऑन ग्राउंड आपल्याला दिसतो तो आता ऑनलाईन वर त्याची जागा घेतलेली आहे. की महिलांबरोबर जेव्हा शारीरिक संबंध बनवले जातात, तिचे फोटोग्राफ्स घेणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि जर तिने काही केस करायला किंवा आवाज उठवायला गेली तर मग धमकी देणं की मी तुझे फोटोज आहेत माझ्याकडे, पर्सनल इंटिमेट गोष्टी आहेत व्हायरल केलं, तर अशाही गोष्टी होतात. आणि अशाही बऱ्याचशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये महिलेने डिवोर्स घेतलेला आहे, सगळं नवऱ्याला ते फोटोग्राफ्स पाठवणं, म्हणजे याही लेवलचे आजकाल ऑनलाईन जी टेक्नॉलॉजी आपण म्हणतो त्याचंही प्रमाण वाढतं आहे.
1: हिंसाचाराचं स्वरूप बदलत
0: आहे
1: आणि या सगळ्याला कायद्याने विरोध आहे, प्रतिबंध करण्यात आलेला आहे. पण मग अशा बाबतीत गुन्हा दाखल झाल्यानंतर, तक्रार केल्यानंतर काय स्वरूपाची शिक्षा कायद्यामध्ये अंतर्भूत आहे?
0: कायद्याचे दोन पैलू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक असतं की महिला जेव्हा येते की महिलेला असतं की माझ्याबरोबर खूप अत्याचार झालेला आहे, मला या माणसाला शिक्षा द्यायची आहे, राईट. मग त्याच्यासाठी आपल्याकडे जे फौजदारी किंवा क्रिमिनल प्रोसेस आहेत की ती पोलीस स्टेशनला जाऊन FIR करू शकते. बऱ्याचदा महिलांवर आजकाल ज्या केसेस रिसेंटमध्ये की हुंडाबळीसाठी तिला सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केलं जातं, तर त्याही ह्याच्यासाठी ती FIR करू शकते. तर ही एक झाली क्रिमिनल बाजू. पण बऱ्याचदा महिलांना असतं की माझा नवरा जर मी FIR दाखल केली, तक्रार दाखल केली, पोलीस त्याला पकडतील आणि जेलमध्ये टाकतील, मग तो जेलमध्ये गेल्यावर माझ्या खाण्यापिण्याचं काय, मुलांचं, कारण का ती फायनान्शियली कधीच स्वावलंबी नसते, त्यामुळे नवरा जर आतमध्ये गेला तर काय. मग अशा वेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो आहे, कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 जो सिव्हिल आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस क्रिमिनल आहे, मग त्याचा ती आधार घेऊ शकते की कायद्याने मला खर्च पाणी हवं आहे, त्याने मला मारहाण नाही केली पाहिजे, मला संरक्षण हवं आहे, मला मुलांना नाही मारलं पाहिजे, मी कामाला जाते तर मला काम करू दिलं पाहिजे, मला त्या घरात राहत्या घरात भले ते घर कोणाच्याही नावावर आहे पण मला तिथे सुखाने राहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याचा ती आधार घेऊ शकते आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध ती आवाज उठवू शकते.
1: बरोबर. शोभाताई, तुम्ही गेली 31 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि काउन्सेलिंग सेंटरमध्ये येणाऱ्या केसेस, तर आत्ता जसं प्रणालीने सांगितलं तसं हिंसाचाराचं स्वरूप बदलताना तुमच्याकडेही तक्रारी तशा येत आहेत का?
2: खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे येतात, पण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा जो कायदा आहे तर हा फक्त कुटुंबाशी किंवा नातेसंबंध रक्तसंबंध याच्याशी संबंधित राहिलेला नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिप मधली जी बाई आहे तिला सुद्धा संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. आता प्रणालीने सविस्तर त्याची व्याख्या सांगितली, पण त्याच्यामध्ये हा एक कंपोनंट असल्यामुळे आज आमच्याकडे लिव्ह इन रिलेशनशिप मधल्या महिला जेव्हा हिंसाचार घेऊन येतात तर तिला सुद्धा न्याय मिळवून देणं सोपं झालेलं आहे. म्हणून आम्ही सर्व स्त्री संघटना कौटुंबिक हिंसाचार विरोधी 2005 याचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण बऱ्यापैकी महिलांना उपयोग होतो हे मला थोडं इथं नमूद करायचं होतं. दुसरं असं की स्त्रीमुक्ती संघटनेची महाराष्ट्रामध्ये 10 काउन्सिलिंग सेंटर्स आहेत. 10 काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुटुंबांतर्गतल्या हिंसाचाराच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस येतात. ऑलमोस्ट आम्ही दरवर्षी 3000 आसपास केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो. त्याच्यामध्ये मानसिक शारीरिक छळाच्या केसेस खूप आहेत, एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप हजबंडचे अशा केसेस आहेत, बेजबाबदारपणा म्हणजे कुठली कुटुंबाची जबाबदारी घ्यायची नाही अशा केसेस आहेत, सेक्शुअल व्हायलन्स जसं अजून आपल्याकडे मॅरिटल रेपचा कायदा झालेला नाहीये, काही देशांमध्ये झालेला आहे. खूप महिला ज्या आहेत जसं आता प्रणाली म्हणाली त्याप्रमाणे तो नवऱ्याचा अधिकारच आहे समजून त्या सहन करत असतात, पण आम्ही जेव्हा या केसेसमध्ये इंटरव्हेन्शन करतो सेक्शुअल व्हायलन्स लैंगिक अत्याचाराच्या केसेस सुद्धा आमच्याकडे नमूद होतात. त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट म्हणजे कमवत काहीच नाही आणि मुलांची 3-4 संख्या आहे, घर भाड्याचं आहे, त्यामुळे खाणारी तोंड इतकी आणि घरखर्च काहीच येत नाही आणि त्यामुळे होणारी जी व्हायलन्स आहे. मुंबईमध्ये आम्ही ज्या केसेस हँडल करतो त्याच्यामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण खूप आहे. त्याच्यानंतर काही प्रमाणात आता ऑनलाईन अब्यूजचे पण केसेस आलेले आहेत आमच्याकडे. आणखीन मुलींना, विशेष करून मुंबईमध्ये ज्या अनमॅरिड मुली आहेत आणि वय वाढल्यानंतर मुंबईमध्ये जागा छोटी आहे आणि अशा वेळेला जेव्हा घरात भावाचं कुटुंब येतं त्यावेळेला त्या मुलीने घरातून बाहेर जावं, अशा प्रकारच्या खूप केसेस आमच्याकडे येतात. आणि मग ती अशा एका वळणावर असते की 35-36 वर्ष आता त्या महिलेला झालेले आहेत आणि तिचं जवळचं कोणीच नाही आणि अशा वेळेला भाऊ आणि भाऊजाई म्हणतात की आता आम्हाला हिला सांभाळायचं नाही किंवा घरी नको, आणि त्यामुळे प्रॉपर्टी राईटचा कायदा जरी झालेला असला तरी मुंबईमध्ये आपल्याला असं दिसतं की मुलींना त्यांच्या हक्कापासून वंचित करणं, हकलवून देणं घरातून.

0: हा सगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर जेव्हा घरामध्ये वादविवाद असतात त्यावेळेला सासू किंवा कुटुंबातले सर्व लोक, मुलगा कितीही वाईट असला म्हणजे व्यसनी असला तर त्याला घरी ठेवतात, पण सुनेला बाहेर काढण्याचं प्रमाण पण खूप आहे आपल्याकडे. आणि त्यामुळे हा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट प्रणालीने सांगितलं की घर कोणाच्या नावावर असेल ते बाईला राहण्याचा अधिकार आहे, तर त्याच्या आधारावर थोडं आम्हाला बाईला मदत करणं सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर मुलांना जन्म देऊन सोडून जाणं म्हणजे गायब होणं हे सुद्धा प्रमाण खूप आहे. कोविड नंतर आम्हाला अशा केसेस खूप आढळलेले आहेत, कारण जबाबदारीच घ्यायची नाही, मग तो नवरा कुठे आहे काय आहे दुसऱ्या बाईसोबत राहतो काही त्या बाईला माहीत नसतं, आणि तीन चार मुलं घेऊन ती बिचारी वाट बघत असते. अशा केसेसमध्ये आम्ही इंटरव्हेन्शन करतो.
1: किती कठीण परिस्थिती म्हणजे सहन करावी लागते बायकांना,
0: हेच सत्य आहे.
1: सीमाती, ह्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आर्थिक स्तर याचा काही फरक असतो का, की अल्प उत्पन्न आहे म्हणून अशा प्रकारचा छळ होतोय का, जरा जे सधन आहेत त्यांच्याकडच्या केसेस सुद्धा असतात?
2: अजिबात त्याच्यात असा काही स्तर वगैरे काहीच नसतो,
1: भेदभाव काही नाही,
2: काहीच नसतो, कारण ही शेवटी विकृत मानसिकता आहे, त्यामुळे कुठल्याही स्तरातील महिलेला ती याच्या बळी जाऊ शकते. शिक्षित अशिक्षित हा सुद्धा भेदभाव याच्यात काहीही राहिला नाही आहे. अगदी उच्च शिक्षित पुरुष म्हणजे सायंटिस्ट किंवा अशा लेवलचे सुद्धा पुरुष आपल्या बायकोवर अत्याचार करताना आपल्याला आढळून येतात, अशा केसेस आपल्याकडे येतात. आणि एक कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा आता जो कायदा झालाय 2005 त्याच्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे सामायिक घरात राहून तुम्ही न्याय मागू शकता. आधी कसं होतं, 498A तुम्ही जर नवऱ्याविरुद्ध तक्रार केली त्याला 2 दिवसाकरता अटक व्हायची, पण नंतर त्या बाईला त्या कायमचं त्या घराला मुकावं लागायचं, कारण की घरातल्या पुरुषाला तिने जेलमध्ये घातलेलं आहे, त्याच्यामुळे तो जेलमध्ये गेला, त्यामुळे सगळं घर तिच्या विरोधात जायचं. पण आता या कायद्याने असा अधिकार दिलाय की त्या घरात राहूनच तुम्ही त्या पुरुषाविरुद्ध लढू शकता, त्याच्याविरुद्ध न्याय मागू शकता. एका वेगळ्या लेवलला हा कायदा महिलांच्या मदतीकरता उभा राहतो असं मला नमूद करावं असं वाटतं. लैंगिक अत्याचाराचं ज्या त्या म्हणाले की आपण त्याला विरोध आहे की मॅरिटल रेप त्याला म्हणू नये, आणि 498A पण क्रुएल्टीच्या याच्यावर तुम्ही त्याच्यात दाद मागू शकता, म्हणजे लैंगिक अत्याचार असेल. आणि जर तुम्ही मॅरिटल रेप म्हटलं तर मॅरिटल रेप म्हणजे मग रेपची व्याख्या की किती त्याच्यात वेगवेगळ्या हे असतात, आणि त्याच्यानुसार तुम्ही जर सिद्ध करायला गेलात, 4 भिंतीआड कुटुंबाचं काम चालू असतं, ते सिद्ध करणं कठीण असतं, आणि त्याच्यात बरेच वेगळे कॉन्सिक्वेन्सेस येऊ शकतात. त्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे याच्यात जो लैंगिक अत्याचार दिलेला आहे किंवा क्रुएल्टीच्या आधारे तिला त्याच्यात न्याय मिळवून दिला,
1: म्हणजे त्याची सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे,
2: सक्षम अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
1: शोभाताई, कौटुंबिक हिंसाचार म्हणत असताना फक्त नवऱ्याकडून बायकोचा छळ असाच प्रकार नाहीये ना, त्या व्यतिरिक्त इतर मंडळी सुद्धा त्यात असू शकतो.
0: हो, कौटुंबिक हिंसाचार म्हणजे आता तर ह्या नवीन कायद्याने जी अनमॅरिड मुलगी आहे म्हणजे आई वडिलांकडनं होणारा अत्याचार आहे त्याच्यावर सुद्धा दाद मागण्याची मुभा मिळालेली आहे. त्यामुळे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे पती पत्नीचे वाद इतकंच ते सीमित नाहीये, तर कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेनी सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो. ह्या कायद्यानुसार खूप सोपंही झालेलं आहे आणि न्याय मिळवण्यासाठी आपल्याला दाद पण घेता येते कोर्टामध्ये.
1: पण मग अशा प्रकारच्या सुद्धा तक्रारी येतात का तुमच्याकडे?
0: आता आमच्याकडे मुंबईमध्ये अशा प्रकारच्या येतात तक्रारी की बहिणीला भावापासून त्रास आहे. आमचं कोल्हापूर पुणे उस्मानाबाद बुलढाणा ह्या ठिकाणी पण सेंटर्स आहेत, तर त्या प्रमाणात विचार केला तर मुंबईमध्ये अशा प्रकारच्या केसेस येतात. आणि थोडा आम्ही त्याच्यावर विचार केला तर जी घर एक आणि कुटुंबाची संख्या जास्त माणसांची आणि मुंबईमध्ये राहणं इतकं महागडं आहे, तर त्याला ते वन ऑफ द रिझन आहे, कारण मुलं बाळ झाली की भाऊ बहिणीला बाहेर काढतो. त्याचबरोबर आणखी एक ताईनी पण मेन्शन केलं की वयोवृद्धांच्या केसेस पण मुंबईमध्ये खूप येत आहेत, आणि आम्ही स्पेसिफिक वयोवृद्धांच्या केसेसमध्ये मग त्याच्यामध्ये वडिलांना त्रास असतो, आईला त्रास असतो, कधी कधी पती पत्नी दोघांनाही मुलांकडून मुलींकडून पण त्रास असतो. काही मुली प्रॉपर्टीसाठी आईला घरातून बाहेर काढण्याचे सुद्धा आमच्याकडे केसेस आलेले आहेत, आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला जो वयोवृद्धांसाठी कायदा आहे सिनियर सिटीजन ऍक्ट त्या अंतर्गत जे मुंबई शहरचं ट्रायब्युनल ऑफिस आहेत कलेक्टर आहेत त्यांच्याकडून खूप चांगली मदत ह्या केसेससाठी मिळते. आणि आम्ही बऱ्याच केसेसमध्ये आणि त्याच्यात सगळा ओव्हरऑल प्रॉपर्टी आणि हा सगळाच विषय होता. आता याच्यामध्ये एक उदाहरण सांगायचं असेल तर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेलं घर जेव्हा तयार होऊन घर मिळालं त्यावेळेला ती आई झोपड्यामध्ये आणि सून आणि मुलगा फ्लॅटमध्ये, जे नवीन घर मिळालं आणि अशा वेळेला कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांना आणलं आणि मग आम्ही ट्रायब्युनलकडे ती केस नेली आणि

0: सुनेला आणि मुलाला घरातून बाहेर जाण्याची ऑर्डर आम्हाला कलेक्टरने दिली आणि ती आजी घरात गेली आणि मग सून आणि मुलगा बाहेर आले. तर अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणीतल्या अडचणी आहेतच, पण सक्षम कायदे आपले आहेत त्याचा कधी कधी फार उपयोग होतो.
1: सीमा, ती ज्यावेळेला एखादी महिला अशी केस घेऊन आपल्या संस्थेमध्ये येते त्यावेळेला तिची मानसिकता कशी असते, तिचं समुपदेशन कसं केलं जातं, त्याबद्दल थोडं.
2: जेव्हा ती विक्टिम येते ना तेव्हा ती म्हणजे सगळीकडनं पिचलेली असते. तिला म्हणजे कुठेच, जेव्हा तिला वाटतं की आता मला कुठेच मदत मिळत,
1: आधार नाही,
2: कोणीतरी तिला सांगतं की तुम्ही या संघटनेत जा, मग ती त्या संघटनेत जाते आणि मग त्यावेळेला तिला खूप सांगायचं असतं. तर सुरुवातीला तर आम्ही फक्त ऐकण्याचं काम करतो. ती जे काय सांगते ते सगळं तिचं ऐकून घेतो. तिचं ऐकल्यावर मग तिला कशा प्रकारे मदत करता येईल त्या दृष्टीने विचार केला जातो. आणि तिला म्हणजे शेवटपर्यंत कोर्टापर्यंत तिला कितपत आपण न्याय देऊ शकतो, कशी मदत करू शकतो, ती सगळी मदत आपण करतो. मग त्याच्यात आपण तिच्या पतीला बोलवतो, आपल्याला काही जॉईंट मीटिंग घ्यायच्या असतील म्हणजे सासरचे लोक, माहेरचे लोक, म्हणजे मॅक्झिमम आम्ही समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आम्ही जेव्हा काउन्सिलिंग सेंटरमध्ये कुठली केस येते तेव्हा तिला लागलीच तुझा कोर्टात आणि डिवोर्स घे बाई असं कधीच सांगत नाही. कुटुंब वाचवलं पाहिजे हा आमचा कल असतो त्याच्या. आणि मग जेव्हा शेवटी लक्षात येतं की नाही या केसमध्ये हे शक्य नाही, तिला तिथे ठेवणं म्हणजे तिला अजून छळा टाकणं आणि अजून तिला त्रास देणं आहे, मग त्या क्षणाला मग आम्ही तिला जी काय मदत लागेल, मग तिला फ्री लीगल एड मिळवून देणं असेल किंवा कोर्टात जायला तिला मदत करणं असेल, सगळ्या गोष्टी आमच्याकडनं केल्या जातात. आणि आता जे प्रॉपर्टीच्या ह्याच्यात सांगितलंय तर मुंबईला काय आहे की मुंबईला घराच्या किमती खूप जास्त आणि जुन्या काळात आई वडिलांनी कष्ट करून झोपड्या घेतलेल्या असतात, त्या रिडेव्हलपमेंटमध्ये त्याच्यात त्यांना वन रूम किचन किंवा असं घर मिळालं असतं आणि ते मग बळकवण्याचा प्रयत्न मुलाचा आणि सुनेचा असतो. म्हणजे आमच्याकडे एक केस आली होती, ती तर म्हणजे तो मुलगा त्या आईसमोर नेकेड व्हायचा आणि तिला म्हणायचा जा तू घरातून, तिला शिवी गाड, सून अतिशय घाणेरड्याशिवाय देणार. मग शेवटी ती आमच्याकडे आली आणि तिने म्हणजे कधी कधी असं वाटतं की बायका खरंच खूप पक्क्या असतात. त्या मनाने त्याचे जे वडील होते त्यांचा कल होता की नको नको जाऊ दे जाऊ दे, पण मग ती पक्की होती. तिची पण केस आम्ही कलेक्टर चे हे आहे सिनियर सिटीजन कोर्ट आहे तिथे आम्ही बऱ्याच केसेस नेल्या आहेत, त्यापैकी ही एक होती. मग तिकडनं पुन्हा त्यांचं प्रेशर सुरू होतं की आई वडील कोर्टात गेले माझ्या विरोधात, माझ्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट केली, मग त्यांना बाकीचे त्रास. पण हे शेवटी काय, मुंबई सारख्या शहरात जिथे जागा कमी आहे आणि त्यांना पर्यायच नाही एकत्र राहण्याशिवाय, म्हणजे मुलगा आणि सून सुद्धा दुसरीकडे कुठे जाणार असं होऊन जातं. पण म्हणून त्यांना काही छळ करण्याचा अधिकार, या सिनियर सिटीजनला छळ करण्याचा अधिकार नाही आहे त्यांना. आणि त्याच्याकरता हे जे कोड तयार केलेले आहेत सिनियर सिटीजनचा जो आता कायदा आलाय त्याच्यामुळे खरंच खूप फायदा होतोय आणि बऱ्याच केसेस. आणि अवेअरनेस हा म्हणजे आम्हाला संघटनांनाच वाढवावा लागतोय की तुम्हाला असं असं आहे तिथे तुम्ही न्याय मागू शकता आणि तुम्ही तिथे जाऊ शकता.
1: प्रणाली लीगल एडच्या बाबतीत काय सांगता येईल, कायदेशीर मदत ही कशी दिली जाते?
3: कायदेशीर मदत आता जसं आम्ही एक संस्था आहोत, मग बऱ्याचदा असं होतं की ज्या बाकीच्या संस्था ज्या ग्राउंडवर ऍक्च्युअल काम करतात, जसं स्त्रीमुक्ती संघटना आहे की ज्यांच्या बरोबर आम्ही एकत्र काम करतो आणि त्यांच्याकडे लीगल एक्सपर्टीज नाही आहेत, पण त्यांच्याकडे अशा महिला गरजू आहेत की त्या अफोर्ड नाही करू शकत आर्थिकदृष्ट्या. येस, आपलं जे लीगल एडचं पण आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे महिलांना जे इमिडिएट किंवा जी मदत हवी आहे ती नाही मिळत,
1: तात्काळ नाही मिळत.
3: एक्झॅक्टली. मग अशा वेळेला आम्ही ॲज अ संस्था लीगल क्लिनिक चालवतो की ज्याच्यामध्ये आम्ही स्त्रीमुक्ती संघटना यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे काही महिलांना लीगल किंवा कायदेशीर मदत किंवा सल्ला हवा आहे. बऱ्याचदा असं असतं ना की महिलांना माझे फक्त अधिकार मला जाणून घ्यायचे आहेत, केस करायची की नाही करायची हा पुढचा मुद्दा
1: भाग,
3: पण मला माझे अधिकार जाणून घ्यायचे आहेत. तर अशा महिला येतात, मग आम्ही त्यांना लीगल गायडन्स देतो आणि मग तिची तयारी असेल की नाही बाबा मला आता पुढची पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण का बऱ्याचदा असं असतं, मानसिकता ही असते ना नवऱ्याची, ही काय करणार, कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाईल, पण कोर्टाची ही पायरी नाही चढणार असं असतं. पण महिलांकडे नंतर पर्यायच उरलेला नसतो की नाही मला आता बस झालं की आता मी 10 वर्ष दिली एखाद्याला, 15 वर्ष दिली,
1: काही
3: काही होत नाहीये. म्हणजे अशा फार कमी महिला असतील की 1 वर्षामध्ये लग्नाच्या आलेल्या आहेत किंवा 2 वर्षामध्ये, कारण का आपल्याकडे ती म्हणतात ना की पहिल्यापासून शिकवलंच गेलेलं असतं की
1: थोडं
3: बाई ऍडजस्ट करत

0: थोडं फॅमिलीची इज्जत आहे हे आहे, मग मुलं तिच्या पदरात येतात, मग मुलांकडे बघून ती हे करते आणि मग कुठेतरी म्हणतात ना त्या सॅक्रिफाईस आणि या सगळ्याला मग आपण ग्लोरीफाय करतो. अरे मी 10 वर्ष काढली, मला पण अत्याचार होत होते, आई म्हणते मग आता तू 1 वर्षामध्ये कशी हे कर,
1: मी सहन केलं तूही कर,
0: तूही कर. तर तेही कुठेतरी मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे की तो जजमेंटल ऍटिट्यूड नाही. एक जर बाई 1 वर्षात येत असेल तर ती वेळीच अलर्ट होते आणि येते, तर आपण सपोर्ट करणं ते फार महत्वाचं असतं आणि महिलांनी पुढे येऊन बोलणं फार गरजेचं असतं की आवाज उठवणं गरजेचं असतं. कारण का फर्स्ट जेव्हा एखादा पुरुष किंवा नवरा किंवा वडील आईला मारतो, पहिल्यांदा येऊन तिने कंप्लेंट करणं पोलीस स्टेशनला फार गरजेचं आहे.
1: मला हेच विचारायचं की ज्या वेळेला पहिला आत होतो त्याच वेळेला जर का थांबवलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी टळू
0: शकतात
1: किंवा एक थोडा तरी धाक त्याने निर्माण होऊ शकतो.
0: येस, डेफिनेटली होऊ शकतो. कारण का हेच आहे ना की महिला नाही जात आणि बऱ्याचदा आपल्याकडे नॉर्मलाइज, अरे एकच फक्त कानाखाली दिली आहे ना, ठीक आहे ना, कमावून तर आणतोय ना, मग त्याचा तो अधिकार आहे. अगं तो पिऊन येतोय तो तसा चांगला आहे, पण हे सगळं दारूमुळे होतो आहे. पण महिलांना ते नाही, कारण का आपल्याकडे ते लहानपणापासून शिकवलंच नाही जात, अडजस्ट करा अडजस्ट करा हेच. म्हणजे एखाद्याने मारलंय मला, का मारलंय, माझे आई वडील मला मारायचे, हा तो त्यांचा अधिकार होता. म्हणजे लहानपणापासून तेच आहे ना की सहन करा फक्त. पण आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही पहिलं तुम्हाला मारलं आहे, कारण का मग हीच ती वृत्ती ना वाढत जाते की समोरच्याला ग्रांटेड घेतलं जातं की ही कशी आवाज उठवते. फिजिकल व्हायलन्स डायरेक्ट नसतो, पहिला तो वर्बल असतो, शिवीगाळ असतो, मग तो वाढत वाढत वाढत तो इतका अक्यूट होतो. आणि बऱ्याचशा अशा केसेस आहेत की ज्याच्यामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्समध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: बरोबर, म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करणं, त्याला विरोध दाखवणं हे फार गरजेचं
0: आहे.
1: तेवढी धमक सर्वसामान्य स्त्रियांमध्ये दिसते का शोभात आहे का? तक्रारी मागे घेण्याचं सुद्धा प्रमाण आपल्याकडे आहे, म्हणजे संस्थेने मदत केली आहे पुढे जाण्यासाठी. पण
2: नक्कीच महिलांमध्ये धमक दिसतीये. साधारण अगदी तो मिडल क्लास हायर क्लास पेक्षा लोअर क्लास मध्ये आर्थिक दृष्ट्या किंवा इतरही लोअर क्लास मधल्या ज्या महिला आहेत त्या खूपच खमक्या आहेत असं मला वाटतंय. आम्ही कचरा वेचक महिलांसाठी पण काम करतो, त्यांचं बचत गट करणं, त्यांच्या आरोग्यावर काम करणं. तर माझ्याकडे एक कचरा वेचक महिलेची केस होती आणि तिला 4 मुलं होती आणि आमच्याकडे काउन्सिलिंग मधनं तिची केस हँडल झाली, तिचा समजोता झाला आणि ती नांदायला गेली. नंतर 2-3 वर्षांनी ती आली, त्यावेळेस तिच्याकडे आणखी 1 मुलं होतं, म्हणजे 5वं मूल तिच्या पदरी होतं. आणि ती आली माझ्याकडे आणि म्हटली आता शोभा ते मला जायचं नाही, मला डिवोर्स पाहिजे. आणि ती 5 मुलं सोबत होती. तर एक वास्तवतावादी स्त्री किंवा मुंबईत जगणारी स्त्री म्हणून मी तिच्याकडे बघतच राहिले की 5 मुलं घेऊन करणार आणि हिच्याकडे काही स्किल नाही, ती कचऱ्यावर जाते, कचरा वेचून आणते, तो विकून घर चालवते. पण ती म्हणाली की मी सगळा प्रयत्न आता माझे संपलेले आहेत, मी माझ्या मुलांना शिकवणार पण आणि सांभाळणार पण, मला त्याचं काही नको, पण तो माझ्यावर इतकी व्हायलन्स करतो, आता मला डिवोर्स पाहिजे. आणि आता ही 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज त्या महिलेने भाड्याने घर घेऊन कचऱ्यावर काम करून 5 मुलांना चांगल्या शाळेत घातले आणि ती सांभाळते. नवऱ्याला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कायदा वगैरे असेल आणि असं जर मानसिक आजारीच असेल तर तिकडे फेलच ठरतो ना. आपण किती न्यायाने ऑर्डर असल्या तर त्या कागदावरच राहतात आणि त्यामुळे त्या नवऱ्याची आशा न करता तिने स्वतःच्या बलबुतेवर त्या कुटुंबाचा भार घेतला आणि आज ती स्वाभिमानाने जगते आहे. अशा भरपूर स्त्रिया आहेत की अगदी अंगावरच्या कपड्यावर जरी बाहेर आल्या तरी हिमतीने राहणाऱ्या आहेत,
1: ठामपणे
2: उभ्या राहणाऱ्या आहेत. एक ब्लाइंड महिला होती, तिची पण केस एक सक्सेसफुल मी केलेली आहे. म्हणजे 30 वर्षात खूप उदाहरणं आहेत, वेळ कमीच पडे आपल्याला. पण ती लग्न करताना नाही म्हणत होती आईला, पण असंच ना, ब्लाइंड जरी असली तरी मुलीचं लग्न झालं पाहिजे म्हणून गावाकडून कुठून तरी मुलगा शोधून आणला त्यांच्या जातीतला वगैरे आणि लग्न केलं. आता ही ब्लाइंड असल्यामुळे तिला काही नॉर्मल असा नवरा अगदी हुशार मिळाला नाही, थोडासा तो असा कमी बुद्धीचा माणूस होता. आणि दोन मुलं झाली आणि तो मुंबईत कामाला जायचा, म्हणजे बिगारी कामाला. आणि लिटरली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो 2 रुपये बसला, त्या काळात 2 रुपये होते बसला मिनिमम, 2 रुपये मागत होता. ह्याच्याकडे सुट्टे पैसे नव्हते, हिने 5 रुपये दिले आणि ह्याच्यावर वाद झाले आणि तो गावाला निघून गेला. नंतर तो आलाच नाही आणि तिला मुंबईत असून सुद्धा ती ब्लाइंड होती, तर तिच्याकडे इतक्या सगळ्या योजना आहेत किंवा ट्रेनिंग आहे काहीच माहिती नव्हतं, खूप गरीब घरातली होती. तर ह्या महिलेने त्या 2 मुलांना अक्षरशः मंदिराच्या बाहेर

0: बसत होती आणि कोणीतरी माझ्याकडे तिला पाठवलं. आज तिने सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. ती झाडू बनवण्याचं काम करते, ती लिंबू मिरचीचं काम करते आणि दोन्ही मुलांना शिकवलं. आता तिच्या दोन्ही मुलांची लग्नही झालेली आहेत आणि ती ब्लाइंड लोकांची एक संस्था काढून ती अध्यक्ष आहे. आता ती मदत घेत होती, आता ती लोकांना मदत देते. त्यामुळे अशा प्रकारे चॅलेंज घेऊन सक्सेस झालेल्या महिला माझ्याकडे खूप.
1: मला वाटतं हे असं उदाहरण सुद्धा निश्चितच आशादायक म्हणायला हवं.
0: नक्की.
1: की म्हणजे स्त्रियांनी ठरवलं तर त्या प्रतिकार करून पुन्हा उभ्या राहू शकतात स्वतःच्या पायावरती. मी मगाशी ह्यालाच जोडून असं विचारलं होतं की तक्रारी मागे घेण्याचं प्रमाण असं काही दिसतं का? सीमा, ते तुमचा काय अनुभव आहे?
2: तक्रारी मागे घेण्याचा प्रकार असतातच. आणि आता जसं शोभाताई म्हणाल्या की खालच्या स्तरातल्या ज्या निम्न स्तरातल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये मानसिक बळ जास्त आहे. त्या मानाने या ज्या उच्च स्तरातल्या ज्या महिला आहेत, म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती, अगदी हाय प्रोफाईल केस होती, म्हणजे नवरा डॉक्टर आणि या बाई पण खूप मोठ्या
1: शिकलेल्या होत्या, त्या
2: शिकलेल्या वगैरे सगळ्या आणि समाजात त्यांचं पद असलेल्या अशा होत्या त्या. आणि त्यांना शारीरिक छळ, म्हणजे असे त्यांनी दाखवलेले की मारलेलं, बळ उमटलेले, असं तो मारायचा, म्हणजे डॉक्टर सर्जन असू नये.
1: बापरे.
2: आणि एक दिवस त्या आल्या होत्या तर त्यांच्या हातात त्यांनी ते डिव्हायडर असं दाबून छिद्र केलेलं होतं. आणि तो म्हणायला मुलीला, आज तर मी काही जास्त मारलंच नाही तरी तुझी आई कशाला इतकी
1: हातात
2: कंपासनी असं फिरवून. अशा प्रकारचा छळ,
1: क्रौर्य आहे,
2: खूपच क्रौर्य. पण तरीही त्या बाईची, म्हणजे मी तर त्यांना सांगितलं की तुम्ही काही गरज नाही, तुम्ही स्वतःच्या पायावरही उभे आहात, तुमचं एक समाजात वेगळं स्थान आहे, तर तुम्ही बाहेर पडू शकता याच्यात. पण काय होतं की या ज्या स्तरातल्या महिला असतात ना, त्यांना जे
1: सगळ्या
2: गोष्टींचं प्रतिष्ठेचं जे काय म्हणतात सवय लागलेली असते, त्याच्यात ना बाहेर पडायला त्या तयार होत नाही. कारण मी जर बाहेर पडली तर या उच्च भ्रूस्थितीतल्या घराला मला मुकावं लागेल. आज जे मला सगळ्या अम्युनिटीज आहे, कार आहे, हे सगळ्या सोयी आहेत, त्या कदाचित मला उपभोगता येणार नाही, हा त्यांचा मानसिक विचार असतो. आणि त्याच्यामुळे त्या त्याच्यातनं पटकन बाहेर यायला निघत नाही. म्हणजे काही दिवसांनी मला ते दोघंही पुन्हा एकदा एका कार्यक्रमाला दिसलेत, त्यामुळे मग आश्चर्य वाटतं. पण त्याच विरुद्ध जर अशी एखादी झोपडपट्टीतली महिला असेल किंवा अगदी कमी निम्न स्तरातली उत्पन्नातली महिला असेल, तर ती असा मोठा निर्णय घेऊन जाते की नको, मला आता नाही राहायचं याच्याबरोबर, आता माझी परिसीमा गाठली याच्या आणि मी आता राहणार नाही. एक केस माझ्याकडे एक आली होती, ती मला सांगायला आवडेल
1: जरूर.
2: की आई आणि मुलगी आणि वडिलांनी आईवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात आईची दोन बोट तुटली आणि मुलगी मध्ये आल्यामुळे तिला 25
1: ठिकाणी
2: जखमा झाल्या, म्हणजे मानेवर पाठीवर त्यांनी वार केले कोयत्याचे. तर त्या मुलीनी ऑनलाईन आमचं तेव्हा सगळे नंबर्स वगैरे स्प्रेड केलेले होते आम्ही, तर मग तिने आम्हाला फोन केला आणि तिने मदत मागितली. तेव्हा ती हॉस्पिटलमध्येच होती ऍडमिट. फक्त मी तिला म्हटलं की तुझं जे मेडिकल रिपोर्ट जो आहे तो त्यांच्याकडनं डॉक्टरांकडनं आधीच घेऊन घे, म्हणजे केस करण्याच्या आधी. आणि नंतर काय होतं की तो रिपोर्ट सुद्धा तुम्हाला पाहिजे तसा मिळेलच, गॅरंटी नसते. तर तिने तो त्यांच्याकडनं, म्हणजे घाव किती सिव्हिअर
1: आहे
2: त्याच्याप्रमाणे कलम लागतात, 324 आयपीसीचं काय जे असतात ते, तर त्याप्रमाणे त्याच्यामुळे म्हटलं सिव्हिअर हर्ट आहे ह्याचं तू त्यांच्याकडनं प्रमाणपत्र, म्हणजे पुरावा तो सुद्धा मेडिकल रेकॉर्ड तू घेऊन घे. तिने तो त्यांच्याकडनं तो घेऊन घेतला आणि नंतर ती ते जेव्हा बाहेर आले तेव्हा आम्ही म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पोलीस FIR घ्यायला तयार नाही.
1: अरे बापरे.
2: पोलीस स्टेशनमध्ये ते तुझे वडील आहेत, म्हणजे तोपर्यंत वडिलांनी त्यांना हे केलेलं काय जे असेल तो काही माहिती नाही, पण तुझे वडील आहेत त्यांच्या विरुद्ध तू तक्रार कशाला करते, मग कशाला तू असं जायचं, तुझं तर लग्न होऊन तू जाणार आहे, मग आईचं काय होईल वगैरे. बरं, आणि तिला एक भाऊ, वडील तेव्हाच रिटायर्ड झालेले, त्यांच्या जवळ लमसम अमाऊंट, त्यामुळे भावानी वडिलांना
1: आपल्या बाजूला
2: म्हणजे तो घेऊन गेला. आणि वडील सापडतच नव्हते. डोमेस्टिक वॉयलन्सची केस केल्यावरही वडील ऍब्सकॉन्डिंग, म्हणजे त्यांना पोलिसांनी काही अटक करू शकले नव्हते. आणि मग असं मग आम्ही लॉ अँड ऑर्डर जे कमिशनर आहे त्यांच्याकडे जाऊन की पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होत नाही याच्याकरता आम्ही प्रयत्न केले, तिचा गुन्हा दाखल करून घेतला. त्याच्यानंतर मग कोर्टात केस गेली, हायकोर्टात पुन्हा हे झालं. आणि मग नंतर त्या वडिलांनी आणि त्यांच्या वकिलांनी वगैरे की

ठीक आहे बाबा, आता हे झालेलं आहेत. मग तिची आई पण म्हणाली, ते ज्या घरात राहत होते ते घर त्यांना, त्या घरात ती आई आहे तोपर्यंत त्या घरात राहण्याचा अधिकार, आणि काही अमाऊंट देऊन त्यांचं ते झालं. पण तिथे तर काही आम्ही जात नाही, कारण कॉन्सिलर्स असल्यामुळे आमचा त्याच्यात काहीच हे नसतो. मग ते कोर्टात एकदा केस गेली की त्यांच्या वकिलांच्या मार्फत जे होईल ते. पण त्याच्यानंतरची गंमत एक अशी झाली की त्या मुलीने एवढं आपल्या आईवडील

0: घेऊन गेला आणि आईनी तिच्या विरोधात सिटीजन मध्ये कंप्लेंट केली.
1: सिनेमा नाटकाची स्टोरी,
0: सिनेमा नाटकाची. आणि ती आमच्याकडे पुन्हा आली की मॅडम असं असं झालंय. म्हटलं तू जाऊ दे, त्यांची केस केलेली आहे, त्याच्यात आम्ही साक्ष द्यायला पण आम्ही येऊ शकतो कारण आपल्याकडे सगळे पुरावे आहेत. त्यामुळे ते म्हणजे आईने सांगितलं की इतका घाव झालाच नव्हता, मला असंच थोडस लागलं होतं. आणि मग पण ते सगळे मेडिकल रिपोर्ट वगैरे आमच्याकडे सगळं पूर्ण फाईल सगळी रेडी असते, त्यामुळे मग तिला ते पुन्हा आम्ही प्रोव्हाइड केले आणि म्हणजे
1: पुन्हा रिप्रेझेंट करता
0: आलं. पण म्हणजे असं मानसिकता जी माणसाची आपण म्हणतो ती कुठली परिसीमा गाठेल आपण सांगू शकत नाही.
1: अत्यंत दुर्दैवी आहे,
0: दुर्दैवी आहे.
1: आणि आता अलीकडे काही केसेस अशा उघडकीला आल्या की ज्या उच्च स्तरातल्या आहेत, म्हणजे उच्च आर्थिक उत्पन्न असलेली प्रतिष्ठित सो कॉल तुम्ही म्हणतात अशा प्रकारची घरं, आणि तिथल्या मुलींना हुंड्यासाठी त्यांचा छळ केला गेला. तर याला प्रतिबंध कसा आणि काय करणार
0: याच्या करताना मुलींनीच पक्क व्हायला पाहिजे आता, आणि मुलीच्या आई वडिलांनी. आता ही जी आपली एक राजकीय केस आलेली होती ज्याच्यात त्या मुलीचा म्हणजे खून झाला, पण त्यांना माहिती होतं की हा नवरा तिचा छळ करतोय, तरीही दुसऱ्या मुलीचं लग्न त्याच घरात तुम्ही कसं करून देऊ शकता?
1: बरं, प्रणाली तुला काही सांगायचं याच्याबद्दल?
2: येस, याच्यामध्ये तेच आहे की बऱ्याचदा सगळं झाल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी या उघडकीस येतात, पण ही सुरुवात खरी जिथून होते जेव्हा लग्नाची बोलणी होत असते. जो खर्च आई वडील शिक्षणासाठी मुलीच्या देऊ शकतात पण तो सेव्ह करून ठेवतात की भाई मला लग्नामध्ये हुंडा द्यायचा आहे. आणि जेव्हा लग्नाच्या वेळी जेव्हा मागणी केली जाते तोच एक रेड फ्लॅग असतो की हे लग्न पुढे होणारच नाहीये. मग नंतर मुलीने तिचा जीव जातो, ती आत्महत्या करते, मग रडून आम्हाला न्याय पाहिजे आहे. मग ते दावे असे वाटतात की जेव्हा मुलगी रडत येत होती तुम्ही नाही हेल्प केली.
1: बरोबर, अशा वेळेला आई वडिलांनी आधार देणं ही पहिली गरज आहे. मुळात सीमाताई म्हणाल्या तसं अशा घरात लग्न करून का देता तुम्ही मुलींना? म्हणजे खोटी प्रतिष्ठा ही किती घातक तुमच्या मुलीच्या जीवावर उठते.
2: आणि जेव्हा फर्स्ट टाइम मुलगी सांगते तेव्हाच असतं की हीच सपोर्ट करायची वेळ आहे. पण आपल्याकडे असतं ना की नाही बाबा लग्न करून दिलंय म्हणते तू आता बघून घे, आता एवढा खर्च केलेला आहे. आणि तोही दबाव असतो मुलींवर की त्या बाहेर नाही पडू शकत कारण का एवढा खर्च केलेला आहे, मग एका महिन्यामध्येच मी कसं तोडून हे करू. तर तेही आहे. आणि हुंडाबळीच्या केसेस पण आपण बघितल्या, FIR रजिस्टर होतात सगळ्या. आता हा कायदा 1961 मध्ये आलेला आहे, पण तिथून ते आता आपण जर कायद्यानुसार किंवा 498A आपण जेव्हा केसेस कोर्टात जातात, कोर्टाची जी व्यवस्था आहे की मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये एखादी केस गेल्यानंतर वर्षाला फक्त 4 डेट्स पडतात. आणि त्या महिलेला गरज आहे की मला लवकरात लवकर
1: न्याय मिळावा.
2: आणि मग एंडला हेच होतं ना की सेटलमेंट. पण मग सेटलमेंट करायला कोण सांगतं? शेवटी कोर्टच सांगतं ना की भाई तुम्ही बसून बोला,
1: सामोपचाराने मिटवा.
2: एक्झॅक्टली. मग ह्याच्यामध्ये महिला त्या कायद्याचा किंवा आजकाल येतं ना की गैरवापर हा महिलांमुळेच नाही करत, हे कोर्टाचे आदेश आहेत की बाबा तुम्ही काउन्सिलिंग करून घ्या, तुम्ही काउन्सिलिंग मीडिएशनला जा. तर महिलांना ते जावंच लागतं आणि मग त्या म्हणतात की नाही आता मी मग केस पाठी घेते. पण पाठी घेते ह्याचा अर्थ असा नाहीये ना की त्या केसेस खोट्या आहेत.
1: नाहीला जाणे घेतात
2: किंवा त्यांचं काही सेटलमेंट होते म्हणा, जे काही आहे कायदा त्या ठिकाणी आहे. पण कायद्यामध्ये पण अशा काही गोष्टी आहेत, जसं कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे की ती 20 वर्षापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही कोर्टाची जी सध्याची परिस्थिती बघा की मला इंटरिम पाहिजे की उद्या तो घर विकतो आहे, पण कोर्टाच्या बोर्डवरच मॅटर आहे 200-200, 300-300.
1: एक जज विलंब जो आहे
2: म्हणजे कायदा खूप सुरेख आहे की महिलांसाठी जे जे पाहिजे ते सगळं आहे, पण ते मिळवण्यासाठीचा जो पेशन्स लेवल, कारण ती ऑलरेडी एवढ्या ट्रॉमा मधून गेलेली असते आणि अगेन क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्ये एवढा डिले, तर कुठेतरी अंमलबजावणी हा जो आपला आहे त्याच्यावर फोकस होणं आजच्याही घडीला फार गरजेचं आहे.
1: मला वाटतं सगळ्यामध्ये समाजात जागरूकता वाढवणं हे सुद्धा फार महत्वाचं असेल. त्या दृष्टीने स्त्रीमुक्ती संघटना आणि भारतीय स्त्री शक्ती सुद्धा कशा पद्धतीने काम करते.
3: खर तर हुंडा एक विघातक ही जी रूढी आहे याच्यावरती गेल्या 50 वर्षापासून स्त्रीमुक्ती संघटना काम करते. आमच्या संघटनेच्या मेंबर ज्या शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, यांनी त्या काळात 50 वर्षापूर्वी गाणी लिहिली, पुस्तकं लिहिली आणि आमचं नाटक पण एक आहे हुंडा नको गवाई. आणि साधारण 80s काळात खूप म्हणजे तेव्हा कायदा होता पण त्याची अवेअरनेस पण नव्हती. आणि उघड उघड आता माहेरची साडी जो पिक्चर आपण बघितला होता तर ते प्रत्यक्षात तेव्हा ते घडत होतं. आणि केसेस त्याच्यामध्ये मग मोर्चा काढणं, सोशल इंटरव्हेन्शन करणं आणि मग FIR

0: ह्या सगळ्या गोष्टी करत करत करत थोडासा बदल आलाय. आणि आमचा हुंडा नको ग बाई हे जे नाटक आहे किंवा मुलगी झाली हो हे जे नाटक आहे ह्याच्यामध्ये आमचा फोकस हाच आहे की स्वतः मुलींनीच म्हणायला पाहिजे की विरोध करायला पाहिजे की हुंडा देणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. आणि हा थोडासा अवेअरनेस साठी आम्ही कॉलेजच्या मुलांबरोबर काम करतो. जेंडर इक्वॅलिटी जर आली तर पुढे जाऊन आपल्या बायकोकडून हुंडा मिळावा हा विचारच राहणार नाही. म्हणून आम्ही टीनेजर्स बरोबर काम करतो त्यामुळे अवेअरनेस गाण्याच्या रूपाने काही सेशन्स घेण्याच्या रूपाने पालकांचं पण अवेअरनेस करण्याचं काम आमच्यासारख्या संघटना बऱ्याच करतात पण हे सगळं मला असं वाटतं अपुरं आहे. तर ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. सरकारने कायदे केलेले आहेत पण त्याची जाणीव जागृती जी आहे त्या प्रमाणात अजूनही होत नाहीये. आता सोशल मीडिया इतका जागृत झालेला आहे पण ह्याच्यावरती आता काय सोशल मीडियाचा तसा तर किती उपयोग होऊ शकतो अवेअरनेस साठी पण रील्समध्ये सगळं जनरेशन लागलेलं आहे आणि त्यामुळे मी युट्यूबला पण काही गोष्टी बघते इतक्या चुकीच्या गोष्टी कायद्याबद्दलच्या पण टिप्स इतक्या चुकीच्या दिल्या जातात तर थोडस गव्हर्नमेंटने पण ह्याकडे लक्ष देऊन काय बरोबर आहे ह्याच्याबद्दलचं सोशल मीडियावरती काहीतरी प्रक्षेपण करायला पाहिजे. कारण चुकीच्या गोष्टी आणि सर्वसामान्य महिलांच्या हातात आता फोन आहेत कारण शाळा मोबाईलवर झाल्यामुळे मुलांचे अभ्यास आणि त्यामुळे महिलांच्या हातात फोन आलेले आहेत. म्हणजे आर्थिक स्वावलंबी महिला झाल्या नाहीत पण अँड्रॉइड फोन महिलांकडे आलेला आहे आणि त्यामुळे रील्स बघणं आणि ह्यातनं अवेअरनेस जर आपल्याला करायचं असेल तर खरं हे
1: योग्य माहिती पोहोचवली
0: पाहिजे हा एक भाग आहे.
1: आमच्यासारखी माध्यमं त्याच्यासाठी कार्यरत आहेतच.
0: एक्झॅक्टली. आणि त्याला धरून मला एक मगाशी सांगायचं होतं की आता मुलांचे अभ्यास फोनवर आलेले आहेत आणि म्हणून बायकांना म्हणजे पत्नींना फोन दिलेले आहेत आणि मग तो स्ट्रेस करणं किंवा रेकॉर्डिंग ऑन करून ठेवणं आणि मग ती कोणाशी बोलते माहेरच्या लोकांशी किती बोलते आणि कुठे जाते वगैरे ह्याच्यावरती तिला ट्रेस करायचं आणि मग व्हायलन्स करायची हा सुद्धा खूप प्रकार आहे. 2 वर्षापूर्वी मी एका केसमध्ये इंटरव्हेन्शन केलं. एक मुलगी होती त्यांना आणि एकदम तरुण जोडपं होतं म्हणजे 25-26 वय दोघांचंही असेल आणि त्यांचं स्वप्न होतं की मुलीला खूप मोठं चांगलं शिकवायचं वगैरे आणि त्यामुळे तो नवरा पण म्हणजे एक जॉब करून दुसरा केक शॉप त्याने टाकलं होतं त्यामुळे तो सतत त्या कामात असायचा आणि घरामध्ये 25 माणसं मुंबई सारख्या ठिकाणी आणि मध्ये रस्ता त्याच्या बाजूला वॉशरूम आणि ह्या बाजूला घर अशी परिस्थिती होती आणि ही बाई अशिक्षितच होती म्हणजे लिहितावासा येत नव्हतं पण तिचं हे स्वप्न होतं की मुलीला चांगलं शिकवायचं वगैरे पण नवरा अजिबात वेळ देत नव्हता आणि ही पण अगदी हार्डली 25-26 वर्ष वयाची असेल आणि तिच्याकडे तो फोन आला आणि नेमकं कोण मुलगा होता माहिती नाहीये आणि त्याने ते फक्त ती मुलगी त्या मुलाला कधी भेटली पण नाही ती बाई तिने ते काय त्याने आय लव्ह यू म्हटलं म्हणून हिने पण आय लव्ह यू म्हटलं आणि त्या मुद्द्यावर त्या माणसाने इतकं बायकोला मारलं. 10 दिवस त्या घरातून म्हणजे वॉशरूम घरात नव्हतं तर ती बाई अंथरुणावरून उठली नाही. 10 दिवस ना ती लघवीला गेली ना टॉयलेटला गेली जेवली नाही काही नाही इतकी माणसं घरात असून सुद्धा आणि अशा प्रकारची व्हायलन्स झाली आणि आईला फोन केल्यानंतर आईला वाटलं की तर आपली मुलगी एवढी चुकलेली आहे मी कसं जाऊ जावं मलाही मारहाण करेल म्हणून आई पण गेली नाही आणि नंतर मग कोणाच्या तरी मदतीने ती आमच्याकडे आली.
1: भयानक आहे हे फार.
0: आणि मग त्याच्यामध्ये आम्ही इंटरव्हेन्शन केलं आणि लकीली त्या माणसाचा गैरसमज फक्त आय लव्ह यू म्हणण्याने बाई काही व्यभिचारी होऊ शकत नाही हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं तर आता ते हॅपीली दोघे जण राहत आहेत. तर अशा प्रकारच्या सुद्धा हिंसा आता वाढताना दिसत आहेत.
1: भारतीय स्त्री शक्ती याच्याकरता लीगल अवेअरनेस प्रोग्राम वस्त्यांमध्ये सतत घेत असते की मग त्याच्याकरता डोमेस्टिक व्हायलन्स असेल जनजागृती ज्याच्यातनं करता येईल पॉक्सोचे ज्या केसेस असतात त्याच्याकरता मग तो ऍक्ट काय आहे त्याच्यात तुम्हाला काय मदत मिळू शकते. अजून एक म्हणजे नो युअर सेल्फ असा एक आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्यात महिलांचे कागदपत्र त्यांनी त्यांच्याजवळ ठेवावे की त्यांना घराच्या ह्याच्यात त्यांचं आहे का रेशन कार्डवर त्यांचं नाव आहे का हे ज्या घरात राहतात तिथे त्यांचं कुठे नाव आहे का की फक्त नवऱ्याचंच आहे म्हणजे उद्या त्यांनी हाकललं तर तुम्ही काय करणार तुमच्याजवळ काय आहे बँकेचं खातं आहे का अशा सगळ्या गोष्टी की ज्या त्यांना गरजेच्या आहेत त्या त्यांनी त्यांच्याजवळ असल्या पाहिजे. तसंच जर अशी परिस्थिती आली तुमच्यावर हिंसाचार चालू आहे तुम्हाला माहिती आहे आणि मग अशा वेळेला ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं आता या घरातनं बाहेर पडणं गरजेचं आहे त्यावेळेला तुमच्याजवळ कुठली कागदपत्र ताबडतोब तुमच्याजवळ असली पाहिजे
2: बरोबर
1: ती सगळी तुम्ही आपल्याजवळ ठेवणं. एक केस हाय प्रोफाईल केस होती थायलंडला आई वडील होते इकडे लग्न करून दिलेलं आणि डॉक्टर नवरा आणि त्या बायकोचा त्यांनी तिला म्हणजे जाण्याचाही प्रयत्न केला आणि मग तिने जेव्हा घरून निघण्याचा प्रयत्न तर तिचे कागदपत्र त्यांनी सगळे म्हणजे तिचं जे पासपोर्ट विजा तिचं आधार कार्ड ते सगळं त्यांनी लपवून ठेवलं तिला मिळूच दिलं नाही की कारण तिला थायलंडला सुद्धा मग ती पासपोर्ट जाऊ शकत नव्हती. अशा वेळेला आम्ही बायकांना सांगतो की ही जी कागदपत्र आहे तुम्ही अजिबात ती तुमच्या सासरच्या मंडळींना देऊ नका तुम्ही स्वतः जो सुरक्षित ठेवा ती तुमचं जे स्त्री धन आहे

0: ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा, कारण नंतर मग जाऊन ऍक्सेस पोलिसांच्या थ्रू मिळवणं आणि मग ते ताब्यात घेणं ते कठीण असतं. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीच या गोष्टी करता अवेअर राहा, जागरूक राहा आणि या गोष्टी तुम्ही आपल्याजवळ ठेवा. एक फोन नंबर गरजेचा की ज्याला तुम्ही ताबडतोब फोन करून बोलवू शकता, ती व्यक्ती तुमच्याकरता धावून येऊ शकते, असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे की असं काही झालं तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल. आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा, अजिबात शांत राहू नका, हा एक आमचा त्यांना नेहमी सांगणं असतं. आणि आणखी एक मला एक सांगावं वाटतं की कॉलेजेसमधून आम्ही कार्यक्रम घेतो डोमेस्टिक व्हायलन्सच्या, तेव्हा मी मुलांना जेव्हा मुलं मुली असतात तेव्हा मुलींना सांगते, तुमचे जे बॉयफ्रेंड असतात, तुम्ही असता आधी रिलेशनशिपमध्ये असता, तुमचं प्रेम असतं, त्यावेळेला सुद्धा तुम्हाला तुमचा हा पुढे जाऊन तुमच्यावर हिंसाचार करेल की नाही हे ओळखू शकतात. तुमची जी पर्स आहे त्याच्यात जर तो जबरदस्तीने काही काढण्याचा प्रयत्न करत असेल, खूपदा आपण बघतो, म्हणजे मी एकदा अंधेरी स्टेशनवर पाहिलं की तिचा हात पिरगळत होता, इतक्या जोरात ती कळवळली, पण मी मध्ये गेली तर ती म्हणाली तुम्हाला काय करायचंय, हा आमचा प्रश्न आहे. तर मी त्यांना तेच सांगते, असा जर हिंसाचार त्यावेळेला होत असेल तर ते प्रेम वगैरे नसतं, ते काही पुरुषार्थ नसतो, तुम्ही वेळीच ओळखा की हा आपल्याकरता योग्य नाही हा मुलगा, आणि वेळीच सावध व्हा, कारण पुढे जाऊन टेंबिक हिंसाचाराचा तुम्ही बळी होऊ शकता. त्यामुळे वेळी सावध व्हा आणि स्वतःला आवरा. अशा प्रकारे ज्या पद्धतीने आम्हाला करता येईल, शाळा कॉलेज वस्त्यांमधून, आणि हे असा मी तो कायद्याचा सगळा म्हणजे
1: प्रचार आणि प्रसार करणं
0: आमच्या पातळीवर आम्ही करत राहतो. छोटीशी केस सांगते मी, म्हणजे सिनियर सिटीजन मध्ये सुद्धा कसा हिंसाचार होतो. 75 वर्षाचा माणूस आहे आणि ती बाई 69-70 वर्षाची, पण अजूनही म्हणजे ती बाई सुद्धा तशी बेड रिडन नाही, पण तिला खूप अशी चांगल्या अवस्थेत नाही आहे, डायबिटीज आणि यांनी त्रस्त वगैरे, आणि तो नवरा तिला मारहाण करत म्हणजे राग आला म्हणून,
1: बापरे.
0: आणि इतके वर्षापासूनही ही बाई ही तयार नाही की मम्मी कुठे जाणार, मला कोण सांभाळणार, मी कशी काय राहणार, मी एकटी राहू नाही शकत यांच्याशिवाय. म्हणजे ही काय मानसिकता असते बायकांची, अवलंबित्व, आणि ते त्याच्यात ना बाहेर पडणंच शिकत नाही त्या.
1: बरोबर.
0: मग त्याच्याकरता कितीही आता 70-व्या वर्षी कुठला तुम्हाला नवरा मारत असेल तर त्याच्या विरुद्ध तरी तुम्ही
1: बोललं
0: पाहिजे, तक्रार, आणि ती बोलल्याशिवाय आपण काहीच मदत करू शकत नाही.
1: बरोबर.
0: आपले हात बांधलेले असतो.
1: सीमाताईंनी आता उल्लेख केला जसं तरुण मुलांच्या बाबतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे मैत्री प्रेम याच्या पलीकडे जाऊन अन्याय अत्याचाराकडे या मुलींचा दृष्टिकोन विशेषतः हा काही बदलताना दिसतोय का? याच्यासाठी तुम्ही रती फाउंडेशनच्या माध्यमातून काही प्रयत्न करता का?
2: रती फाउंडेशन, जसं मी म्हटलं की आम्ही ऑनलाईन अब्यूज जो आहे आजकाल त्याचं ट्रेंड, नवीन नवीन ट्रेंड्स येत असतात, तर त्याच्यावर आम्ही काम करतो. बऱ्याचदा असं असतं की मुलगा मुलगी रिलेशनशिपमध्ये आहेत, राईट, मग जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये असतात ऑफकोर्स सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, आणि मग ऍक्टिव्ह झाल्यानंतर यंग एजमध्ये मग आजकाल आहे ना की फोटोग्राफ्स, मला सगळ्या मेमरीज माझ्या रेकॉर्ड करायच्या आहेत, आणि मग ते रेकॉर्डिंग होतं आणि विथ कन्सेंट होतं, पण मग काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप होतो, मग तिचं लग्न होतं, आणि मग ब्रेकअप वगैरे झाल्यानंतर मुलीकडे ते फोटो कधीच नसतात. तो सगळा जो काही साठा असतो तो मुलाकडे, आणि मग मुलगा थोडे दिवसानंतर, आता मुलांच्या डोक्यात काय येईल, काय विकृती असते, मग ते पॉवरचं हे असतं ना, ती मला नाही बोलली आणि आता ती स्वतः लग्न करते, जो नकार स्वीकारण्याची जी वृत्ती नसते, तर त्यामुळे मग तो सगळे फोटोज जे आहे तिच्या रिलेटिव्हमध्ये, जो होणारा नवरा आहे त्याला पाठवणं, ह्या सगळ्या गोष्टी आजकाल प्रचंड होत आहेत,
1: म्हणजे
2: ब्लॅकमेलिंग. आजकालच्या ज्या जनरेशनला रती, मग आमची जी हेल्पलाईन आहे मेरी ट्रस्ट लाईन, त्याच्या थ्रू आम्ही जेव्हा अवेअरनेस स्कूल्स आणि कॉलेजेसमध्ये जेव्हा करतो, तर पहिला तर मुद्दा हा असतो की सेफ इंटरनेट तुम्ही कसं वापरलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पब्लिक असणं गरजेचं नाही आहे, आणि प्रत्येक गोष्टींचं व्हिडिओग्राफ आणि मेमोरीज क्रिएट करणं गरजेचं नाही. कुठेतरी आजच्या जनरेशनला कन्सेंट काय असते, की मी माझी कन्सेंट आहे, ज्या गोष्टी एज अप्रोप्रिएट समजायला हव्या त्या इझी ऍक्सेसमध्ये असतात, आणि त्यामुळे अवेअरनेस हा यंग जनरेशनमध्ये आत्ता असणं फार गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्टी पाठवणं की सेंड करणं एखाद्याला, कितीही भले ते आंधळं प्रेम असू देत, पण तुम्ही वैयक्तिक फोटो सगळीकडेच पाठवणं,
1: काही गोष्टी खासगी ठेवणं
2: गरजेचं आहे. आणि असं असतं की बऱ्याचदा केसेस झाल्यानंतर मग

0: पेरेंट्सचा कंट्रोल वाढतो की तू आता इंटरनेट नाही वापरायचं, मोबाईल नाही. पण मग अगेन इंटरनेट आजच्या जमान्यामध्ये इंटरनेट यूज न करणं म्हणजे ऑफकोर्स म्हणजे शक्यच नाहीये. पण तो सेफली कसा तुम्ही हे करू शकता की जस्ट बिकॉज काही लोकांमुळे, हा एक पार्ट झाला. पण आजकाल जे बुलिंग आणि ऑनलाईन जे काही हे होतं ते पण प्रचंड वाढलेलं आहे. तर हा कुठेतरी हा बॅलन्स होणं फार गरजेचं आहे आणि न्यू न्यू जे ट्रेंड्स निघतात त्याची अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे.
1: म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचं एक सामाजिक व्यासपीठ त्याला जे मिळते समाज माध्यमातून, हे सुद्धा अत्यंत घातक झालेलं आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये ते आपल्या समोर येत आहेत. आणि आज अर्थातच आपण शारीरिक, मानसिक आणि ऑनलाईन हिंसाचार, तर याच्या बाबतीत आपण किती सजग जागरूक होण्याची गरज आहे हे आजच्या आपल्या या चर्चेतनं आपण बोलू शकलो.
2: प्रिव्हेन्शनसाठी नमूद करू इच्छिते मी, जे काही संस्थांचे काउन्सिलिंग सेंटर्स आहेत किंवा मदत यंत्रणा ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ दिवसभरासाठी असतात, जसं 9 ते 6, 10 ते 6 किंवा 7 वगैरे. त्याच्यानंतर आणि व्हायलन्स महिलांवर जी होते ती रात्रीच्या वेळी वगैरे होते, कारण ऍडिक्शन, दारू पिणं वगैरे हा प्रकार रात्री होतो आणि व्हायलन्स जास्त रात्रीच्या वेळी होते. तर ह्यासाठी स्त्रीमुक्ती संघटनेचा आधीपासूनच एक फोकस राहिलेला आहे की सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे शेजारीने सुद्धा इंटरव्हेन्शन करायला पाहिजे, कारण तो तुमचा घरचा प्रश्न आहे, नवरा बायकोंची गोष्ट आहे, हा विचार आता बदलला पाहिजे, याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो. त्याचबरोबर कॉलेजच्या जे फायनल इयरचे स्टुडंट असतात, म्हणजे मुलगीच्या अगदी थोडी कळती झाली की चालू होतं की आता तुझं लग्न होणार आहे, मग तू सासरी असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे. पण मुलांना काही फारसे संस्कार देत नाहीत. आणि लग्नाच्या वेळी पण आता तर असा ट्रेंड आहे की लग्नामध्ये काय काय इव्हेंट करायचं हेच डिस्कशन होतं. पण जेव्हा एक मुलगी येते तुझ्या जीवनामध्ये किंवा एक मुलगा तुझ्या जीवनामध्ये येतोय, तर तुम्ही कसं सहजीवन जगलं पाहिजे याच्याबद्दलची चर्चा आता होताना दिसत नाही. आणि म्हणून आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्यामध्ये जे शेवटच्या वर्षाला शिकणारी मुलं मुली आहेत त्यांच्याबरोबर कॉलेजमध्ये जाऊन ग्रुपमध्ये आम्ही ते अवेअरनेस सेशन घेतो, ज्याच्यामध्ये जेंडर इक्वॅलिटी, सहजीवन म्हणजे काय, मॅरिटल ऍडजस्टमेंट म्हणजे काय, किंवा मॅरेजेबल लॉज काय आहेत, सेक्शुअलिटी काय असते, सायंटिफिक दृष्टीने त्याची माहिती देणं, तर असे सगळे विषय एकत्र करून आम्ही कॉलेजच्या स्टुडंट बरोबर डिस्कशन घेतो. त्यामुळे अवेअरनेस ही खूप मोठ्या लेवलला खूप मोठ्या पद्धतीने करायला पाहिजे, संस्थांनी करायला पाहिजे, सर्वसामान्य व्यक्तीने करायला पाहिजे, सरकारने करायला पाहिजे.
1: इतकी वर्ष तुम्ही काम करताय आणि समस्या जशा बदलतायत त्याप्रमाणे तुम्हाला कामाचं स्वरूपही बदलावं लागतं. मला वाटतं सीमाताईंनाही अजून काही सांगायचंय.
3: हा हे जे म्हणाले ना प्री मॅरिटल काउन्सिलिंग, तर आम्ही कॉलेजेसमध्ये एमओयू केलेले आणि शादी की पाठशाला या नावाने आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याच्यात मग संवादापासून आणि मग त्यांच्या काय आवडीनिवडी आहेत त्यापासून सगळीकडे कसं तुम्ही लग्नाच्या आधी लक्ष दिलं पाहिजे आणि एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून लग्नाच्या आधी. आजकाल काय होतं की ऑनलाईन सगळे ते व्हिडिओज बघून वगैरे लग्नाच्या आधी विचित्र कल्पना सेक्स बद्दलच्या सुद्धा मुलांच्या मनात किंवा मुलींच्या मनात अशा त्या असतात. मग त्या नॅचरल असाव्या आणि सायंटिफिक असाव्या याच्याकरता लग्नाच्या आधी सुद्धा तुम्ही एखाद्या सेक्सॉलॉजिस्टला भेटून आणि पुन्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, म्हणजे तुमचा आर्थिक व्यवहार कसा असेल लग्नानंतर, तुमचं संवादाने तुमचे प्रश्न कम्युनिकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना त्याच्यात सांगतो. आणि आता आम्ही तेरे मेरे सपने नावाने आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आम्ही सुरू केलेले आहेत. मुंबईला पार्ला आणि बोरीवली या दोन ठिकाणी आम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेले आहेत. नॅशनल कमिशन फॉर वुमेन जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सेंटर्स उभे केले आहेत आणि ते काम भारतीय स्त्री
1: खूप चांगलं आणि समाजाच्या हिताचं काम ह्या संघटना दोन्ही करतायत. मला वाटतं हे असं चर्चासत्र कदाचित एक नाही, आणखी काही आपल्याला घ्यावी लागतील. आणि आता जे आपण मुद्दे या ठिकाणी बोललो की ज्याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन असेल किंवा हिंसाचार रोखण्यासाठीचे वेगवेगळे कायदे, या प्रत्येक विषयावर स्वतंत्रपणे बोलता येण्यासारखं आहे. सीमाताई देशपांडे, शोभाताई कोकीतकर आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर, तुम्ही तिघी इथे आलात आणि तुमच्या अनुभवातलं काही आमच्या श्रोत्यांना सांगितलं. मनापासून आभार मानते. धन्यवाद.

श्रोते हो, प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा ही विशेष चर्चा आत्ताच आपण ऐकली. या चर्चेत सहभागी झाल्या होत्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या शोभा कोकितकर, भारतीय स्त्री शक्तीच्या सीमा देशपांडे, रती फाउंडेशनच्या ॲडव्होकेट प्रणाली ठाकूर. सूत्रसंचालन केलं होतं नेहा खरे यांनी.

0: श्रोते, आता कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापं संबंधित कायदा 2009च्या अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 द्वारे ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी

महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल

0: शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 साठी प्रशासन सज्ज. घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऐतिहासिक कामगिरी आणि मान्सूनचं जिल्ह्यात आगमन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वार्ताहर निलेश जोशी.
3: आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त जिल्ह्यात मालवण नगर परिषद आणि सखा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं मालवण बंदर जेटी इथं भव्य योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. समुद्र किनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरात विविध योगासनं, सूर्यनमस्कार आणि प्राणायामाची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसह या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 प्रभावीपणे राबवण्यात येतोय. या मोहिमेअंतर्गत 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली असून 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त असलेले केंद्रस्तरीय अधिकारी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी आणि मतदार यादी सर्वेक्षण करणार आहेत अशी माहिती

0: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. दरम्यान मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा मूलभूत आधार असल्यानं प्रत्येक नागरिकानं आपल्या नावाची नोंद, पत्ता आणि इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलं आहे. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यातल्या घरगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावलाय. अवघ्या 20 विक्रमी कालावधीत 1451 घरयादी गटांची गणना पूर्ण करत घरगणनेचं 100% उद्दिष्ट पूर्ण करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातला पहिला जिल्हा ठरलाय. वन पर्यटनाला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात सावंतवाडी वन विभागाच्या माध्यमातून नरेंद्र डोंगर आणि पारपोली इथं असलेल्या ट्री हाऊसचा फायदा घेऊन त्या ठिकाणी लवकरच मॉन्सून पर्यटन सुरू केलं जाणार आहे अशी घोषणा सावंतवाडीचे उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांनी जागतिक पर्यावरण दिनी सावंतवाडीत केली. दरम्यान येणाऱ्या काळात कॅन्सर सारख्या घातक आजारावर गुणकारी ठरणाऱ्या नरक्या या वनस्पतीची लागवड करण्यासह प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना राबवण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी सांगितलं. उन्हाळी सुटीनंतर 15 जिल्ह्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या 9461 मुलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी 309 शाळांना भेटी देऊन मुलांचं स्वागत केलं तसंच त्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. कणकवली तालुक्यात कलमट इथल्या जिल्हा परिषद शाळेत पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तर कुडाळमध्ये जिल्हा परिषदेची पीएम श्री कुंभारवाडा प्राथमिक शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी मुलांचं स्वागत केलं. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातल्या आदिवासी बांधवांसाठी प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्यानं बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा MBBSचा निकाल अलीकडे जाहीर झाला. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल 98.94% लागलाय. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अभिमानाचा क्षण ठरावा अशी कामगिरी महाविद्यालयाच्या पहिल्याच MBBS बॅचनं केली आहे. याशामुळे जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लवकरच 94 नवीन डॉक्टरांची भर पडणार असून ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यात 21 पासून मान्सूनचं दमदार आगमन झालंय. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा उशिरानं आला असला तरी 21 सायंकाळपासूनच गडगडाटासह पावसाची हजेरी लागली. त्यानंतर आठवडाभर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झालाय. जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावल्यानं उष्णतेत झालेली वाढ काही प्रमाणात कमी झाली असून हा पाऊस जर अशाच प्रकारे सुरू राहिला तर लवकरच शेतीची कामं देखील वेग घेणार आहेत. संगीत नाटक अकादमी संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 पिंगुळी गावचा युवा कलाकार आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झालाय. कळसूत्री बाहुले आणि चित्रगती यासारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आलाय. या पुरस्कारामुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात दिली. टीईटी पेपर फुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. याबाबत सभागृहात सविस्तर निवेदन करू असं आश्वासन शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिलं. मात्र शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी

0: जाऊ नये असं केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा वनमंत्र्यांनी यावेळी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या, 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंके यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातला दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथे 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथे नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली. तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फॉरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र

0: न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येचा श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मिल जाएगी हर बार नई अनसुनी कहानी की अलग अंदाज में होगी बयानी. कहानी की मौलिकता बनाए रखते हुए श्रोताओं के लिए कार्यक्रम रोचक और सुगम हो, इसलिए कहानी में थोड़े बहुत बदलाव किए गए हैं. आशा है आपको कथा सुधा में डूबना अच्छा लगेगा.
2: कथा सुधा में आज सुनिए मुंशी प्रेमचंद की कहानी एक आज की कसर.
3: सारे नगर में महाशय यशोदा नंद का बखान हो रहा था. नगर ही में नहीं, समस्त प्रांत में उनकी कीर्ति की जाती थी. समाचार पत्रों में टिप्पणियां हो रही थी. मित्रों से प्रशंसापूर्ण पत्रों का तांता लगा हुआ था. समाज सेवा इसे कहते हैं. उन्नत विचार के लोग ऐसा ही करते हैं. महाशय जी ने शिक्षित समुदाय का मुख उज्ज्वल कर दिया. अब कौन ये कहने का साहस कर सकता है कि हमारे नेता केवल बात के धनी हैं, काम के धनी नहीं हैं. महाशय जी चाहते तो अपने पुत्र के लिए उन्हें कम से कम 20,000 रुपए दहेज में मिलते, उस पर खुशामद घाते में. मगर लाला साहब ने सिद्धांत के सामने धन की रत्ती बराबर परवाह न की और अपने पुत्र का विवाह बिना एक पाई दहेज लिए स्वीकार किया. वाह वाह, हिम्मत हो तो ऐसी हो, सिद्धांत प्रेम हो तो ऐसा हो, आदर्श पालन हो तो ऐसा हो. वाह रे सच्चे वीर, अपनी माता के सच्चे सपूत, तूने वो कर दिखाया जो कभी किसी ने ना किया था. आज हम बड़े गर्व से तेरे सामने मस्तक नवाते हैं.

श्रोते, आत्ताच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत गीत गुंजण हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात अंजाण यांची गीतरचनेनं. स्वर पंकज उदास, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचं आहे. संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि चित्रपट आहे ठाणेदार.

श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात गीत गुंजन, हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

पोलीस पब्लिक या चित्रपटातील असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि अमित कुमार यांचा आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. गीतगुंजन कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कुदरत का कानून या चित्रपटासाठी समीर यांचं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या स्वरात. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

खून भरी मांग या चित्रपटातील इंदिवर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोते हो गीत गुंजन कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात डिस्को डान्सर या चित्रपटातील गीत.

0: डिस्को डान्सर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते बप्पी लहरी. श्रोते हो, याबरोबरच गीत गुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: 5:30 आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवक वाणी.

0: मंडळी, काव्य वाचन कार्यक्रमात आपण नेहमीच कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. तेव्हा आजच्या कार्यक्रमात तन्वी गुंडये हिनं कवी मनाची मैत्रीण अदिती जाधव हिच्यासोबत मारलेल्या गप्पा आणि अदितीने आपल्यासाठी सादर केलेल्या कविता यांचा आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, मी तन्वी गुंडये आणि माझ्यासोबत आहे माझी कवयित्री मैत्रीण अदिती जाधव. खरं तर असं म्हटलं जातं की कविता म्हणजे केवळ यमकांची जुळवाजुळव नसते. कधीतरी कविता वृत्तबद्ध असते, कधी मुक्तछंद असते, पण त्या सगळ्यांमधून भावनांची, शब्दांची एक प्रकारची अशी गुंफण केलेली असते की ज्यामधून त्या कवीच्या, कवयित्रीच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ही भावनांची एक नाजूक वीण असते. मनात उमटलेल्या आनंदाच्या, वेदनेच्या, प्रेमाच्या, संघर्षाच्या, आशेच्या अशा अनेकविध भावना त्यांची अभिव्यक्ती कवितांमधून होत असते. आज आपण आजच्या कार्यक्रमामध्ये अशाच कवितांविषयी जाणून घेणार आहोत, आदितीच्या भावविश्वाविषयी जाणून घेणार आहोत आणि एक सुंदर सफर करणार आहोत कवितेच्या जगाची. तर चला, शब्द, भावना आणि संवेदनांनी सजलेल्या या काव्यमय प्रवासाची आपण सुरुवात करूया. हॅलो आदिती, कशी आहेस तू?
2: हाय, मी मस्त, तू कशी आहेस?
1: मी सुद्धा छान. तर मला पहिल्यांदा तुला हे विचारायला आवडेल की तू कविता कधीपासून करायला लागलीस?
2: मी कविता खूप लहान असले, मी शाळेत असल्यापासून करायला लागली. न्यूजपेपर आहे तर त्यामध्ये ज्या काही चारोळ्या वगैरे यायच्या त्या वाचल्यानंतर एक गोडी लागली शब्दांची आणि तेव्हापासून मग कविता करायला सुरुवात झाली. आपण असं म्हणजे एक 6वी 7वी पासून वगैरे.
1: अरे वा, मग तू पहिली कविता जी केली होतीस ती कशावर होती, आठवत आहे का?
2: बहुतेक पावसावरच असावी असं वाटतंय.
1: काही शब्द वगैरे, काही ओळी तेव्हाच्या आठवतात?
2: नाही, म्हणजे एवढ्या जुन्या तरी नाही.
1: पण मग ती कविता लिहिण्याची प्रेरणा तर तुला कोणाकडून मिळाली हे कळलं, पण तुझे कोणते आवडते असे कवी आहेत का की ज्यांच्यामुळे तू कविता लिहायला लागलीस, ज्यांचा प्रभाव तुझ्या कवितांवर आहे असं तुला वाटतं?
2: हो, मला ग्रेस प्रचंड आवडतात आणि त्यांच्या कवितांचा प्रभाव असावा थोडाफार असं वाटतं.
1: मग आता तू आम्हाला तुझी कोणती पहिली कविता ऐकवणार आहेस?
2: कवितेला खरं तर नाव असं नाहीये. ही कविता मी लिहिली होती पाऊस यायच्या आधीच्या वेळेस आणि आपण असं म्हणूया की आकाशाचं जे रितेपण असतं ते पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याचदा जाणवतं, कारण तो एक ढगाळ वातावरण होतं आणि त्यामध्ये आपल्याला काही दिसत नाही, तर त्यामुळे ते रितेपण जाणवल्यानंतर काय साधारण होतं, तर त्यावर ही कविता आहे.
1: अरे वा, ऐकवशील?
2: हो नक्की, मी सुरू करते. त्या आभाळाला तरी कुठे ठाऊक होतं, तुझ्या येण्याने त्यालाही रंग येईल, तुझ्या रंगांच्या छटांमध्ये तेही रंगून जाईल, रितेपण घालवा या स्वतःचे ते कधीतरी तुझी वाट पाहिल. त्या आभाळाला काय, तुलाही कल्पना नसावी बहुतेक, ते सूर्यफूल उमलाया तुझ्या किरणांचा आधार घेईल, गवताचे तृणपाते तुझ्या किरणांना अलगद झेलेल, घरट्यांमध्ये झोपलेल्या पाखरांना तुझ्या येण्याने जाग येईल. अरे एवढंच काय भास्करा, तुला माहीत आहे का, दिवस संपला की तू तुझ्या घरी जाशील, पण उद्या मात्र अगदी वेळेवर न चुकता येशील आणि उद्या तुझ्या येण्याने पुन्हा नव्याने आयुष्याला एक नवीन उमेद मिळेल. हे सगळं ठीक आहे, तू तुझ्या वेळेनुसार येतोस आणि जातोस, पण तुझ्या येण्याने माझी रात्रांनी पार कोमेजून जाते, तुझी किरणं तिला सोसेनाशी होतात, पण ठीक आहे, तुझ्या येण्याने ते सूर्यफूल मात्र छान फुलून येतं. तुझ्या येण्याने कुणाला तरी आनंद होतो तर कुणी कष्टी होतं, पण तू मात्र स्वतःच्या वेळेनुसार नेहमी कार्यरत असतोस. येताना स्वतःसोबत आभाळ भरायला रंग घेऊन

0: येतोस, जाताना तेच रंग परत त्या आभाळाला देऊन जातोस, त्याचे रेते पण घालवाया.
1: वा, खरं तर सूर्याला असं मानवी भावनेत पाहणं हे पहिल्यांदा मी ऐकतेय. म्हणजे त्याच्यामुळे रातराणी फुलायची राहते, पण त्याच्यामुळेच सूर्यफूल देखील उगवतं, त्याला एक झळाळी मिळते, असं तू तुझ्या कवितेतून मांडलंयस. खूप वेगळा विचार होता हा, मला खूप आवडली ही कविता. म्हणजे आपण सूर्याविषयी बोलतोय, पण सध्या जर आपण वातावरण पाहिलं आपल्या आजूबाजूचं, तर पाऊस सुरू झालेला दिसतोय. आणि असं म्हटलं जातं की पावसाळा सुरू झाला की मग कुठे कुठे लपलेले कवी बाहेर पडतात. तू कधी अशी पावसावरती कविता केली आहेस का?
0: हो केली आहे. आमचे आई बाबा किंवा त्यांच्या आधीपासूनची सगळी पिढी ही शेती करणारी, आणि आई बाबांच्या नंतर आमची पिढी आली आणि आम्ही सगळेच मग मुंबईला आलो, त्यामुळे आता शेती वगैरे फार काही होत नाही. तर 4th पर्यंत

0: शेती वगैरे फार काही होत नाही. तर चौथी पर्यंत माझं शिक्षण गावी झाले, पाचवीला मी मुंबईला आले. मग आम्ही एक दोन वर्ष शेती केली आणि त्या दरम्यान एक पावसावर कविता लिहिली होती.
1: अच्छा.
0: की जेव्हा ढगाळ वातावरण व्हायचं पण पाऊस येईना, तर मग त्या दरम्यान एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून आमचं काय मनोगत असतं, म्हणजे शेतकऱ्याचं मनोगत आपण अनेकदा ऐकतो, त्याचे जे काही भाव असतात ते स्पष्टपणे दिसतात. शेतकऱ्याची मुलं म्हणून आम्ही आमच्या आई वडिलांकडे बघताना काय म्हणून बघतो, तर त्यावर साधारण ही कविता आहे.
1: ओके.
0: पावसा मित्र क्षणात येतोस क्षणात जातोस, जाताना मात्र चिंब भिजवून जातोस, तरीही तुझ्या प्रत्येक थेंबात भिजायची माझी इच्छा ही केवळ इच्छा म्हणून जिवंत ठेवतोस. तुझ्या आगमनाला अवकाश असतं, तुझ्या जाण्याला काही तात्पर्यच नसतं, तरीही तुझ्या येण्याने खूप फरक पडतो. अरे लाखो जीवांचं सुख त्यावरच अवलंबून असतं. येतोस तुझ्या मर्जीने, जातोस ही तुझ्याच मर्जीने, पण तू येण्याच्या आतुरतेने अश्रू अनावर होतात. दुःखाने का होईना त्या जमिनीला ओलावा देतात, पण हे पाणावलेले डोळे मात्र तुझीच वाट बघत असतात. शेतकऱ्याची मुलं आम्ही शहरात राहत असलो तरी मनाने त्या अंगणातल्या मातीतच खेळत असतो. शेतातल्या त्या गवताच्या पातीवर एखाद्या दवबिंदूसारखी अलगत विसावलेलं असतो. आकाशात मळप दाटून येत रे, पण थेंब मात्र डोळ्यातून पडतात. तू येशील या आशेवर कित्येक शेतकरी आपलं आयुष्य असंच नेहमीपणाला लावतात.
1: वा, म्हणजे पाऊस म्हटलं की एक रोमॅन्टिक वातावरण आपण म्हणतो, प्रेमाचे सगळीकडे ऋतू फुललेले दिसून येतात, पण त्याच वेळेला शेतकऱ्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. वास्तववादी कविता ही, फार छान वाटलं, निःशब्द व्हायला झालं. पण आता आपण बोलत असताना निसर्गाविषयी बोललो, सूर्याविषयी बोललो, पावसाविषयी बोललो. कवी म्हटलं किंवा कवयित्री म्हटलं की त्यांच्या कवितेमध्ये एकदा ना दोनदा तरी फुलांचा उल्लेख हा येतोच.
0: नक्कीच.
1: तू कधी फुलांवरती कविता केली आहेस का?
0: हो, मला चाफा आणि आवल ही माझी अत्यंत आवडतीची फुलं, आणि त्या दोन फुलांशी असे काही भावनिक संबंध आहेत. चाफा हे फुल मला लहानपणी आवडायला लागलं, त्याचं कारण म्हणजे शाळेत असताना आम्हाला सावंतबाई चाफ्याची फुलं घेऊन यायच्या. आमच्या वर्गात जेवढ्या मुली आहेत तेवढ्या सगळ्या मुलींसाठी एक एक चाफ्याचं फुल आणायच्या. त्यांच्या घराच्या समोर चाफ्याचं झाड होतं आणि त्या दरवेळेला आम्हाला घेऊन यायच्या न चुकता अगदी.
1: अच्छा.
0: तर तेव्हापासून त्या सावंतबाईंमुळे खरं तर चाफा आवडायला लागला. आणि अबोलीचं म्हटलं तर आमच्या घराच्या समोर अबोलीची फुलं झाडं होती आणि दोन प्रकारची होती, एक अबोली रंगाची आणि एक पिवळ्या रंगाची. पिवळ्या रंगाची अबोलीची फुलं मला प्रचंड आवडायची. माझी लहान आत्ते सुधाना होतं तिचं, तर तिला फुलांची फार आवड आणि मग तिने ती फुलांची आवड आम्हाला सुद्धा लावली, तिन्ही बहिणींना. तर मग तेव्हापासून अबोली आवडायला लागली, कारण प्रत्येक फुलाला एक गंध असतो, रंग असतो, आणि त्यामुळे ते आवडतं. अबोलीचं म्हटलं तर ते एक नाजूक साजूक फुल हिरव्याशा याच्यातून बाहेर येतं आणि त्याला काही असा गंध नसतो, पण तरी तू बघितलं तर तुझं मन प्रसन्न होतं. तर त्यामुळे ते एक फुल आवडतं. चाफा आणि अबोली या दोन फुलावरच्या कविता आहेत ज्या मला ऐकवायला आवडतं.
1: नक्की नक्की.
0: चाफा. पहाटे पहाटे उमलला होता, दवांच्या थेंबाने छान सजला होता, गंध त्याचा वाटे मला नकळत काहीतरी गुपित सांगत होता. गुपित उलगडायला मीही आतुर झाली, त्याच्याजवळ जाताच वाऱ्याच्या मंद लहरीत अलगद त्याच्या सुगंधात गुंतली. त्याची गुपितं ऐकता ऐकता माझी गुपितंही त्याला कळली. सूर्याची किरणे त्याच्या पाकळ्यांवर पडताच माझी गुपितं पुन्यांदा माझ्या समोर आली. साठवलं होतं मनात खूप काही, साठवलं होतं मनात खूप काही सांगून टाकलं त्या चाफ्याला. त्याच्या सुगंधाने मन इतकं प्रफुल्लित झालं की त्याच्यापासून काही लपवावंसच नाही वाटलं. संध्याकाळ होताच पाकळ्या त्याच्या सुकू लागल्या, पण आमचा तो गुपितांचा संवाद संपल्यानंतरही जणू त्याच्या सुगंधासारखा कायम दडवळत राहिला.
1: वा.
0: पुढची कविता अबोली. नाजूक शेती अबोली आज खूप दिवसांनी बहरली, कोण जाणे का ते, पण आज ती काहीतरी वेगळीच भासली. हिरव्याशा मखरातून तिच्या नाजूक कळ्या बाहेर डोकावत होत्या, फुललेल्या त्या नवीन पाकळ्या गालातल्या गालात खुदकन असत होत्या. अबोल तिच्या पाकळ्या जणू काहीतरी सांगू पाहत होत्या. सरता सरत होता वेळ, पण ठाव मात्र कशाचा लागत नव्हता. अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं, अबोलीच्या हास्याचं गूढ काही कळता कळत नव्हतं. ती सांगू पाहत होती काहीतरी, पण मला ते उमजतच नव्हतं. अखेरी सायंकाळ होत आली तरी गुपितं काही उलगडत नव्हतं. अबोली मात्र टवटवीत होती, खरं तर तिला फक्त फुलायचं होतं. वाऱ्याच्या झोक्यासवे ती आनंदात डुलत होती, जगाची पर्वा न करता अबोली सुखात जगत होती.
1: वा, जगाची पर्वा न करता असं सुखाने जगता यायला हवं. छान विचार मांडलास तू.

0: कधी असं झालंय का की एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गे किंवा त्या व्यक्तीसाठी म्हणून तू कविता लिहिली आहेस, असं कधी झालंय का? बऱ्याचदा असं होतं की आनंदात असताना कविता लिहिल्या जातात, प्रेमात पडल्यावरती कविता लिहिल्या जातात, पण दुःखात असताना विरह भावना सुद्धा देणारी किंवा निराशावादी वाटणारी सुद्धा कविता अभिव्यक्त होत असते, आपल्यामधून येत असते. तर तसं कधी झालंय?
1: हो, म्हणजे साहजिकपणे विरह ही सुद्धा एक भावना आहे जी येत राहते अधूनमधून. तर त्या भावनेच्या ह्यामध्ये सुद्धा कविता लिहिली गेली आहे. माझी आत्ते, जिच्याबद्दल आत्ताच मी म्हटलं की सुद्धा आत्ते, तर तिने फुलांची आवड लागली आणि ती 2-3 वर्षापूर्वी आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. तर ती गेल्यानंतर मग खूप असं एकटेपणा आला आणि त्या एकटेपणातून मग कसं बाहेर पडावं हे कळत नव्हतं. तर त्या दरम्यान ही लिहिली गेलेली कविता, तिला बघून आम्ही मोठे झालो आणि कायम ते असायचं की हिच्यासारखं सगळ्यांना समजावून घेता, सांभाळून घेता आलं पाहिजे. म्हणजे अजूनही लोकांच्या बोलण्यात किंवा तिची आठवण कायम राहते. तर मी कवितेला सुरुवात करते. मी इथूनही निघूनही गेले, राहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे. मी इथूनही निघूनही गेले,

0: पहिले शून्याखेरीज अस्तित्व तुझे, तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. तू पाहिलेस का आरशातले प्रतिबिंब तुझे, मी तुझ्यात आता उरलेस नाही कुठे. जाता जाता सूर गावसले म्हणून थोडे गाऊनी घेतले, थोडी शांतता लाभली तरीही अंतकरण मज रिकामे भासले. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. पाहुणे घे हा क्षणिक सोहळा, काही वेळाने दिवे विजतील. तू रंगुनी जाशील या सुखात, बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील. तरीही तू स्वतःला गमावून बसशील, ती एक वेळ येईल की तरीही तू स्वतःला गमावून बसशील. आता तुझे तुझ्यात राहिलेच काय म्हणा. राहू दे ती ज्योत जळत तुझ्या नावाची, नाहीतर तसे हवेने विझुनी जाणे आहेस नशिबी. मी इथूनी निघुनी जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मी इथूनी निघुनी जाताना तू अश्रूंनी घायाळ झालीस. मिठीत घेतलेस अनेक शब्द फुटले तुझ्या ओटी, नाही जाता तुझे असणे चिरंतर माझ्या वाळी.
1: बापरे छान. कधी असं झालंय का की तुझ्या खूप आवडीची कविता आहे किंवा तू त्या कवितेमध्ये स्वतःला पाहतेस अशी एखादी कविता आहे का तुझी?
0: हो, म्हणजे प्रत्येकाचं असं एक आयुष्यावरचं लिहिलेलं गाणं असतं. काहींना ते शब्दात मांडता येतं, काहींना नाही मांडता येत. तर मला मांडता आलंय बहू ते कसं वाटतं.
1: मग आपण असं म्हणूया का की तुझ्या संपूर्ण काव्यप्रवासाचा एक तात्पर्य असेल किंवा सारांश असेल.
0: हो असं म्हणू
1: अशी ही कविता आहे.
0: हा, तर या कवितेचं नाव आहे मी गायलेले गीत. कविता अशी आहे, मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलासममज दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. मी गायलेले गीत कोणाच्या कानी पडले, छेडले कुणी रे त्या स्वरांना. उंजळीतल्या त्या फुलांसममज दुःखाचे चांदणे आज अंगणी दिसले. फुलली होती रे रातराणी, फुलली होती रे ती रातराणी. आज कोणी तिला घायाळ केले. गतजन्माचे नाते ते आमचे, तरीही मी त्या सुगंधाला ओळखू न शकले. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. जाणून बुजून हे घडले नाही, नशिबाला स्वतःची ओळख आहे. पाहत राहते तेही रित्या अवकाशी, चांदण्यांचे बहरणे त्यालाही परकेच आहे. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. कोणी मांडला हा खेळ सावल्यांचा, खेळणाऱ्यांचा डाव कधी झेलू न शकले. पॅदे हाती असतानाही मी स्वतःला वाचवू न शकले.
1: बापरे ग्रेट, छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, तुझ्या वेगवेगळ्या कविता ऐकता आल्या आणि असं एक जाणवलं की कविता म्हणजे फक्त शब्दांची मांडणी नसते तर ती एक मनाला स्पर्श करणारी अनुभूती असते. कारण एखादी छोटीशी ओळसुद्धा आपल्या आयुष्यभरासाठी आपल्याला प्रेरणा देऊन जाऊ शकते. म्हणजे आता तुझ्या कवितांमधूनच ते जाणवून गेलं. आजच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये कविताच आहे की जी माणसाला माणसाशी जोडू शकते, मन शांत करू शकते, विचारांना चालना देऊ शकते, जगण्याला अर्थ देऊ शकते. इथे आलीस त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद तन्वी.
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

0: 10 बजे से खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळचे 6:05 झाली आहेत। श्रोते हो, आता ऐकूयात आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर 6:10 नादब्रह्म ह्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन राग शंकरा। सायंकाळी 6:30 सुगम संगीताचा कार्यक्रम। सायंकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम सायंकाळी 7:30 यामध्ये सोयाबीनवरील कीड नियंत्रण याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी विद्या विभागातील विशेष विशेषज्ञ प्राध्यापिका अपेक्षा कसबे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत। सोबत आरोग्य सल्ला यामध्ये अपचन कारणे आणि उपाय भाग 6 आपण ऐकू शकाल। तज्ज्ञ आहेत डॉक्टर दयानंद चौरे आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 30 जूनचा हवामान अंदाज। रात्री 7:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाई बनसोडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली भीमगीतं आपण ऐकू शकाल। रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। रात्री 10:00 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत। संवादक आहेत पृथ्वीराज देशमुख। श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूयात उद्या मंगळवार दिनांक 30 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाविषयी। उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:50। उद्या 6:05 मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम। 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। कृषीवाणी हा शेतीविषयी लघु कार्यक्रम सकाळी 6:40। 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। मराठी चित्रपट संगीत सकाळी 6:55। उद्या 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम सकाळी 7:40 आणि सकाळी 8:40 दरम्यान दरम्यान सकाळी 7:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। सकाळी 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:00 दिव्य स्वातंत्र्य भारताचे या कार्यक्रमात क्रांतीनायक मदारी पासी यांच्याविषयी माहिती संकलन आणि निवेदन आहे सुषमा लोंढे यांचं। सकाळी 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। 11:00 मिश्र संगीत। गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 11:30। दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकीच्या घरात। श्रोतेहो, आपण ऐकत आहात उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। उद्या सायंकाळी 5:00 गीत गुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। युववाणी सायंकाळी 5:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल। मैफिल ए गझल सायंकाळी 6:10 स्वयंसिद्धा हा महिलाविषयी कार्यक्रम प्रसारित होईल उद्या सायंकाळी 6:30। यामध्ये विषय आहे विवाह संस्कार एक आनंदाचा सोहळा, संकलन आणि निवेदन शीतल कुलकर्णी यांचं। सायंकाळी 6:30 ICC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आणि आकाशवाणी धाराशिव केंद्राचे उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सायंकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम सायंकाळी 7:30 आकाशवाणी धारा

शिव केंद्रावरून आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि रात्री 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी, इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. श्रोतेहो प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनईवादन राग शंकरा.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनई वादन आपण ऐकलं, राग होता शंकरा. श्रोतेहो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 6:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024 72 40 39.
4: श्रोतो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील गीत. गीतकार आहेत चंद्रशेखर साणेकर आणि संगीतकार निलेश मोहरील.

बेला शेंडे यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत ऐकूयात.

पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली संदीप खरे यांची गीतरचना आपण ऐकलीत. सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं चंद्रशेखर साणेकर यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता वैशाली सामंती यांचा. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात

नाग देशपांडे यांची गीतरचना आपण ऐकलीत अमेय दाते यांच्या स्वरात श्रोतेहो. याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. दरम्यान जाहिरात संदेश आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: बातम्या.
1: तिन्ही कॉलेजला
0: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
1: काय कसे आहात?
2: काय झालं?
0: फीचं टेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: आरबीआय सांगते
0: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि

0: आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा, 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला, सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना, आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीने सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर त्यांनी याबाबत निवेदनही दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची अवस्था दयनीय झाली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. आमदारांना खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, राज्यातल्या कंत्राटदारांचे 90,000 कोटी देणं बाकी आहे, राजकोषीय तुटीने मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत, त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासह काँग्रेस तसंच इतर विरोधी पक्षांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करत असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जाहीर केलं. शेतकरी कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर आंदोलन स्थगित

0: करण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, जालन्याचे खासदार डॉ कल्याण काळे आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश एस आर साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. तसंच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आणि सहकाऱ्यांनी केलेल्या तपासाबद्दल आणि ठोस पुराव्याबद्दल त्यांनी सर्वांचं कौतुक केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्याच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलांना 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यात अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, परमविशिष्ट सेवा पदकं इत्यादी पुरस्कारांचा समावेश होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. आणि अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: ताई, हे बघ.
3: हॅपी बर्थडे टू यू.
2: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
3: नेहमी शॉपिंग.
2: आय नो आई, पण खर्च करण्यात

0: हेच वय राईट
1: सेव्हिंगचंही हेच वय आहे
0: आय नो बाबा सेव्ह करा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील
2: आय नो ना
0: आरबीआय सांगते
3: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट
4: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा
5: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र

0: रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धाराशिव आकाशवाणी, ज्ञान माहिती मनोरंजन पोहोचवते घरोघरी। आकाशवाणी धाराशिव केंद्रानं घेतली न्यूज ऑन AIR ऍप वरून जगात भरारी।
1: साथही तुझी जणू उन्हात चांदवा।
0: ऐकत रहा धाराशिव आकाशवाणी।

श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता घर शिवार हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमात सोयाबीनवरील कीड नियंत्रण याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी विद्या विभागातील विशेषज्ञ प्राध्यापिका अपेक्षा कसबे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. सोबतच आरोग्य सल्ला, यामध्ये अपचन कारणे आणि उपाय भाग 6 तज्ज्ञ आहेत डॉक्टर दयानंद चौरे. आणि धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 30 जूनचा हवामान अंदाज. तेव्हा ऐकायला विसरू नकात घर शिवार हा कार्यक्रम आज सायंकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 7:15 होत आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे यांनी केलेलं आहे, वाचन नंदिनी मधुरे यांनी केलं आहे.
1: टीईटी पेपर फुटीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. थोर व्यक्तींचा इतिहास सांगणाऱ्या नव्या पुस्तकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करणार शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे. अवैध सावकारी रोखण्यासाठी

साठी कायद्यात बदल करणार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता प्रश्नोत्तराच्या तासानं विधानसभेचं नियमित कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET पेपर फुटीवर चर्चेची मागणी करत विधानसभेत सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू होताच शिवसेना उबाठा पक्षाचे सदस्य भास्कर जाधव आणि काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आजचं सर्व कामकाज बाजूला ठेवून पेपर फुटी प्रकरणी चर्चेची मागणी केली. त्यावर TET पेपर फुटीच्या SIT चौकशीचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी आजच सभागृहात सरकारकडून निवेदन केलं जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. मात्र विरोधकांनी सर्व कामकाज बाजूला सारत तातडीनं चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरला. मात्र आज पुरवणी मागण्यांवरची चर्चा असल्यानं स्थगन प्रस्ताव घेता येणार नसल्याचं स्पष्ट करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्थगनची सूचना नाकारली. त्यावर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सभात्याग केला. राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या थोरा मोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा समावेश केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. फार वर्षांपूर्वी असं एक पुस्तक अभ्यासक्रमात होतं, मात्र मध्यंतरीच्या काळात ते पुस्तक रद्द केलं गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भाजपा सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातल्या शाळांमधल्या मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाचं उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी सदस्य सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, नितीन राऊत आदींनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उपप्रश्न केले. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आणि परीक्षा घेणं सक्तीचं असून याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. तसंच ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासनही दादा भुसे यांनी दिलं. राज्यातल्या अवैध सावकारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार असून या संदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सभागृहाला दिली. सध्या 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून शिक्षेचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अमरावती इथल्या अवैध सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य सुलभा खोडके यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सहकार मंत्र्यांनी ही माहिती दिली. राज्यात अवैध सावकारी संदर्भात आतापर्यंत 343 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 266 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आलं आहे तर 34 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करून 48 आरोपींची नोंद करण्यात आल्याची माहितीही सहकार मंत्र्यांनी दिली. पिंपरी चिंचवड इथल्या रेड झोन मधल्या जमिनी आणि त्यावरच्या इमारतींच्या पुनर्विकासातले अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार, केंद्रीय संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची समन्वय समिती बनवण्यात येईल. नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या मोजणी नकाशांच्या आधारे रेड झोन मधल्या नागरिकांना दिलासा देणं शक्य असून समन्वय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. भाजपा सदस्य महेश लांडगे यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC अंधेरी इथल्या रुग्णालयाचं कामकाज 30 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. शिवसेना सदस्य मुरजी पटेल यांनी या रुग्णालयाबाबत लक्षवेधी सूचना मांडली तर अमीन पटेल, महेश सावंत, अस्लम शेख, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व धर्मादाय रुग्णालयांना प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहितीही बोर्डीकर यांनी यावेळी दिली. राज्यातल्या मत्स्यसाठ्याचं जतन करण्यासाठी पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. बंदी कालावधीत वाढ करण्यात आली असली तरी या काळात परराज्यातल्या नौकांनी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून अनधिकृत मासेमारी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचंही मंत्री राणे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवार

0: कर्मचाऱ्यांना आपली जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देणारं 2026 महाराष्ट्र नगरपालिका कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करण्यात आलं. 2025 डिसेंबरमध्ये निवडणूक काळात जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात शैक्षणिक कारणासाठी वैधता प्रमाणपत्रांची मागणी वाढली, त्यामुळे भार वाढल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यामुळे आणखी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आल्याचं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधेयक मांडताना सांगितलं. यानंतर सभागृहात सन 2026-27 या वर्षातल्या पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक आरोग्य, महिला व बाल विकास विभागाच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात आल्या. राज्य सरकारवर कंत्राटदारांच्या देयकांचा किती बोजा आहे हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली. नियम आणि अटी टाकून राज्य सरकारनं लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीतून बाहेर ठेवल्याचा आरोप करतानाच विना अट कर्जमाफीची घोषणा करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली. तर राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केला. ग्रामीण भागातल्या आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था, रिक्त पद, कंत्राटी भरती, अपुऱ्या रुग्णवाहिका, प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरवस्था आणि विदर्भातल्या विकासाचा अनुशेष याकडेही वडेट्टीवारांनी सरकारचं लक्ष वेधलं. सुधीर मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, आशुतोष काळे, अभिजित पाटील, प्रवीण तायडे, नाना पटोले, सुलभा खोडके, अर्जुन खोतकर आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेतला. समालोचन लिहिपर्यंत सभागृहात पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेचं कामकाज सुरू होतं.
1: विधानसभेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोतेहो आता आपण ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. आणि आता यानंतर ऐकूया विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: वन्य प्राण्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करणार, वनमंत्री गणेश नाईक यांचा इशारा. विधान परिषद उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी, सभापती राम शिंदे यांची घोषणा. अटल सेतू सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. जे जे महानगर रक्तपेढीच्या प्रभारींची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची घोषणा. ही होती सभागृहाच्या आजच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला आज दुपारी 12 वाजता प्रश्नोत्तरानं सुरुवात झाली. वन्य प्राणी मानवी वस्तीत आल्यानंतर त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचं काम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतं. अशावेळी सामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसंच यापुढे अशा प्राण्यांना मारहाण केल्याचं निदर्शनास आलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिला. सदस्य एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तथापि असे प्राणी मानवी जीवनास घातक असल्याचे वाटल्यास स्वसंरक्षणार्थ केलेल्या कृत्याला अपवाद असंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. 12 एप्रिल 2026 रोजी जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर इथे शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याला जेरबंद करताना उपस्थित असलेल्या काही व्यक्तींनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचं निदर्शनास आणून देत अशा व्यक्तींवर काय कारवाई करणार असा प्रश्न खडसे यांनी विचारला होता. यावर माहिती देताना बिबट्या मानवी वस्तीकडे जाण्याची शक्यता असल्यानं त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र यावेळी काही जणांनी बिबट्या मानवी वस्तीकडे जाऊ नये म्हणून प्रतिबंध करण्याच्या हेतूनं लाठ्यांचा वापर केल्याची शक्यता आहे, परंतु यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसंच अशा प्रसंगी सामान्य नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहू नये यासाठी आवाहनही करण्यात येईल असंही मंत्री नाईक म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद नियम 7 अन्वये उपसभापतींच्या निवडणुकीची घोषणा सभापती राम शिंदे यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासानंतर केली. उपसभापती पदासाठी मंगळवार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची मुदत असून दुपारी 1 वाजता प्रस्तावांची छाननी होणार आहे. उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी होईल अशी घोषणा सभापती शिंदे यांनी केली. अटल सेतू अधिक

0: सुरक्षित व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध असून संरक्षक जाळ्या लावण्याचं सुरू असलेलं काम अधिक गतीनं करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य उमा खापरे यांनी अटल सेतूच्या सुरक्षिततेविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. अटल सेतूचं उद्घाटन झाल्यापासून आजवर 15 जणांनी त्यावरून उड्या मारल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सेतू अधिकाधिक सुरक्षित व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली. जे जे महानगर रक्तपेढीचे संचालक हितेश पगारे आणि समाज कल्याण अधिकारी भिसे या दोघांची सेवा समाप्ती करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील तसंच यापुढे रक्तपेढीसाठी पूर्ण वेळ संचालक पद देण्यात येईल अशी घोषणा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रक्ताच्या पिशव्यांचा गैरवापर होऊ नये तसंच त्यांच्या वाहतुकीची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शक तत्व निर्माण करून त्यानुसार कामकाज करण्यात येईल. राज्यातल्या रक्तपेढ्यांचा आढावा घेऊन त्रुटी आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. तसंच राज्यात आणखी रक्तपेढ्यांना परवानगी देण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचंही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सर्वसमावेशक गृहनिर्माण धोरणाअंतर्गत गरिबांच्या घरांवर डल्ला मारणारा गेल्या 13 वर्षातला मोठा घोटाळा महसूल विभागानं शोधून काढला असून यात आतापर्यंत 197 आरोपी निष्पन्न झाले असून 104 जणांवर FIR दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा ऍक्शन टेकन रिपोर्ट हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी नाशिकमधल्या भूखंड घोटाळ्याबाबत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. SIT या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं 2 महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. 18 ऑगस्ट 2026 पर्यंत SIT अंतिम अहवाल येईल. त्यानंतर पुढच्या 2 महिन्यात सरकार त्याची छाननी करेल. नगरविकास मंत्रालय आणि महसूल विभागामार्फत आगामी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात या संपूर्ण घोटाळ्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट सभागृहासमोर ठेवला जाईल. कोणत्याही दोषीला यात सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणं हा गुन्हा संवेदनशील असून या दखल गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या 27 जूनच्या आदेशान्वये पोलीस सहआयुक्त गुन्हे ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करून त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकामार्फत सुरू आहे. सदर गुन्ह्याच्या तपासासाठी बिहारला 2 पथकं हरियाणाला 1 पथक आणि दिल्लीला 1 पथक रवाना करण्यात आलं आहे. सदर गुन्ह्यात 3 आरोपींना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत. पेपर फुटी प्रकरणी जे कुणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा MCOCA अंतर्गत गुन्हा नोंदवण्याबाबत MCOCA कायद्यात आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येईल असं निवेदन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यात येईल. TET 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही आणि पुढील वर्षापासून TET आणि अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीनं पार पाडण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
1: विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाचं समालोचन श्रोते हो आता आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे आणि याचं वाचक केलं होतं नंदिनी मथुरे यांनी.
2: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजलेत.
3: प्रसारित करीत आहोत कृषी कार्यक्रम घर शिवार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: मंडळी नमस्कार. मंडळी, FM बँडच्या 101.3 MHz आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचा घरशिवार हा कृषी कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कृषी कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 8 आषाढ 1948, अर्थात आज 29 जून 2026. मंडळी, आपल्या आजच्या घरशिवार कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया सोयाबीन पिकाचं कीड नियंत्रण याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी विद्या विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापिका अपेक्षा कसबे यांची ही मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, गत काही वर्षापासून आपण पाहतोय की आपल्या शेती व्यवसायाचा खरीप हंगामातील बहुतांशी भार एका पिकावर आहे, ते पीक म्हणजे सोयाबीन. आता सोयाबीन हे पीक शेती व्यवसायाचा अविभाज्य भाग बनला आहे, त्यामुळे साहजिकच त्या पिकाच्या बाबतीत सर्व शेतकरी संवेदनशील झालेले आहेत. मग ज्या पिकाबद्दल इतकं आपण संवेदनशील झालो आहोत त्या पिकाला तितक्याच संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, आणि हे सांभाळण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. म्हणूनच आज आम्ही भेट दिली आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर इथं असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रास. या ठिकाणी आपण आज सोयाबीन पिकावरील किडींच्या संदर्भात माहिती करून घेणार आहोत, आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आज आम्ही चर्चा करतोय कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी विद्या विभागाच्या विषय विशेषज्ञ प्राध्यापिका अपेक्षा कसबे यांना. आज आपण त्यांच्याकडून सोयाबीन पिकाविषयी माहिती करून घेऊया, त्याच्या किडीविषयी माहिती करून घेऊया. मॅडम, आपलं आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात स्वागत आणि नमस्कार.
1: धन्यवाद आणि सर्व शेतकरी बांधवांनाही नमस्कार.
0: अपेक्षा मॅडम, सोयाबीन पिकाबद्दल काय सांगा.
1: आपण म्हटल्याप्रमाणे सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्याचं महत्त्वाचं पीक आहे आणि खरीप हंगामामधील जिल्ह्यामध्ये जितकी काही लागवड झालेली आहे यामधलं जवळपास 90% क्षेत्र हे सोयाबीनचं आहे. आणि या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी काही तंत्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहेत आणि ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली देखील आहेत. त्यामध्ये आपण सोयाबीन पिकाला एक पंचसूत्री देतोय, त्या अनुषंगाने आपण त्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि या पंचसूत्रीमध्ये कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रण हे महत्त्वाचे घटक आहेत. फक्त किडींमुळे सोयाबीन पिकाचं 50% नुकसान होतं आणि हे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील, काही उपाययोजना कराव्या लागतील आणि त्या अनुषंगाने मग आपण या उपाययोजनांचा माहिती आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत.
0: मॅडम, आता तुम्ही सांगितलं की किडींच्यामुळं सोयाबीनचं 50% नुकसान होऊ शकतं, मग अशा किडी कोणत्या की ज्या तुम्हाला महत्वाच्या वाटतात.
1: सोयाबीन पिकावर सहसा मुख्यत्वे 6 ते 7 प्रकारच्या किडी आहेत आणि ह्या वेगळ्या 2 टप्प्यांमध्ये आढळून येतात. तर या 2 टप्प्यांमध्ये पहिला टप्पा जो की पिकाचा रोपावस्थेचा कालावधी आहे 20 ते 30 दिवसांचा, या 20 ते 30 दिवसांमध्ये पिकाच्या सुरुवातीच्या काळांमध्ये 1-3 किडी आपल्याला मुख्यतः आढळून येतात. त्यामध्ये चक्रीभुंगा एक आहे, खोडमाशी आहे आणि उंटाळी आहे. परंतु धाराशिव जिल्ह्याचं एक चित्र जर आपण पाहिलं तर मागच्या 3-4 वर्षापासून गोगलगाईचा प्रादुर्भाव देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतोय. त्याचप्रमाणे ह्या रोपावस्थेनंतरच्या वाढीच्या कालावधीमध्ये सोयाबीन पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आहेत आणि या अळ्यांमध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी आहे, उंट अळी आहे आणि घाटे अळी आहे. आणि या सर्व अळ्या आहेत आणि किडी आहेत या सर्वांमुळे जे पिकाचं नुकसान होतं त्यामुळं उत्पादनामध्ये खूप मोठी घट आपल्याला दिसून येत आहे.
0: मग आता ज्या किडींच्या बद्दल तुम्ही माहिती दिली तर या किडीमुळे जे नुकसान होतं त्या नुकसानीचे प्रकार कसे आहेत की ज्यामुळे शेतकरी बांधवांना ते ओळखता येतील.
1: हे नुकसानीचे प्रकार आपण सुरुवातीपासूनच्या काळानुसार पाहूया. तर मागच्या 3 वर्षापासून आपल्याला गोगलगाई खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ही गोगलगाई निशाचर आहे आणि ही रात्रीच्या वेळेला बाहेर पडते आणि पानासहित पूर्ण रोप ही गोगलगाय खाऊन घेते, त्यामुळं आपल्या पिकाचं खूप मोठं नुकसान, म्हणजे सुरुवातीच्या काळातच पिकाचं खूप मोठं नुकसान होतं. दुसरा आपला सुरुवातीच्या रोपावस्थेच्या काळामधला कीड आहे चक्रीभुंगा. हा चक्रीभुंगा जो आहे पानाच्या देठावर किंवा फांदीवर किंवा खोडावर दोन समांतर खापा करतो, आणि या खापांमध्ये हा चक्रीभुंगा याची मादी जी असते ही अंडी घालते. ह्या अंडीमधनं अळी बाहेर पडल्यानंतर ही देठापासनं खोडापर्यंत आणि खोडापासनं जमिनीपर्यंत पिकाचा त्या रोपाचा पूर्ण भाग पोकळ करत चालते, म्हणजेच याचा अन्नाचा जो प्रवाह आहे तो बंद होऊन जातो, त्यामुळे पिकाचा वरचा भाग जो आहे तो पूर्ण वाळून जातो. खोडमाशीचंही अशाच प्रकारे आहे, खोडमाशी देखील खोडावर खापा करते आणि त्यामध्ये अंडी घालते, त्यामुळं अन्न पुरवठा बंद होतो आणि पीक वाळून जातो. त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यातील ज्या अळ्या आहेत त्यामध्ये तंबाखूवरील पाने खाणारी अळी ही खूप मोठ्या प्रमाणावर पिकाचं नुकसान करते. ही अळी जी आहे ज्यावेळी लहान असते त्यावेळेला पानाच्या मागचा भाग खरवडून खाते. लहान अळी समूहाने राहते आणि ही अळी पानाचा मागचा भाग खरवडून खात असल्यामुळे पूर्ण हरितद्रव्य खाल्ली जातात आणि फक्त पानाची जाळी राहते. या प्रकारे हे लहान अवस्थेमध्ये नुकसान करतात, तर ह्या अळ्या मोठ्या झाल्यानंतर मोठी छिद्र पानाला पाडतात आणि यामुळेही आपल्या पिकांचं नुकसान होतं. त्याचप्रकारे उंटाळी देखील खालचा भाग खरवडून खाते आणि मग पानांच्या शिरा फक्त शिल्लक राहतात आणि ही जाळी आपल्याला दिसायला लागते. घाटे अळी जी आहे ही घाटे अळी सुरुवातीच्या काळात पाने खाते, त्यानंतर कळ्या खाते, फुले खाते आणि नवीन लागलेल्या शेंगा ज्या कोवळ्या शेंगा आहेत त्या देखील खाते. तसेच घाटे अळी दाणे भरत असताना यामधले हे दाणे खायला लागते, त्यामुळं ह्या शेंगा गळून पडतात आणि अशा प्रकारे या घाटे अळीमुळे पिकाचं बरंचसं नुकसान होतं.
0: प्राध्यापिका अपेक्षा कसबे मॅडम, वैद्यकशास्त्रामध्ये एक म्हण आहे की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यानंतर काळजी करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घेतलेली केव्हाही चांगली. आता तुम्ही सोयाबीन पिकाच्या इतक्या नुकसानीचे प्रकार सांगितलेत, किडींचे प्रकार सांगितलेत आणि त्याची दाहकता देखील सांगितलीत, मग शेतकरी बांधवांना हे नकोच असेल तर आत्तापासूनच काय काळजी घ्यायला हवी?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण ही काळजी अगदी सुरुवातीपासूनच घ्यायला पाहिजे. त्यामध्ये पहिला भाग जो आहे ज्या वेळेला आपण आपलं शेत तयार करतो त्यावेळेसपासनं आहे. ज्या वेळेला आपण शेत तयार करतो एक खोल नांगरट करणं गरजेचं आहे, जेणेकरून जमिनीच्या खालच्या भागामध्ये किडी असतील किंवा त्यांची अंडी असतील ही जमिनीच्या वरच्या थरावर येतील आणि सूर्याच्या उष्णतेमुळे मरून जातील. आता सोयाबीनच्या बाबतीत स्पेसिफिक बोलायचं झालं तर याला बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. मागील काळात पाहतोय आपण की खोडमाशी आणि चक्रीभुंगा यांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचबरोबर इतर रोगांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. ह्या किडी आणि रोगांचं एकत्रित नियंत्रण करायचं असेल तर बाजारामध्ये सध्या काही औषधं उपलब्ध झालेली आहेत ज्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्र आहेत. तर या बुरशीनाशकामध्ये आणि कीटकनाशकांच्या संयुक्त मिश्रणामध्ये ॲझॉक्झोस्ट्रॉबिन 2.5%, दुसरं थायोफिनेट मिथाईल 11.25% आणि थायोमिथॉक्झॅम 25% हे घटक असणारी औषधं जसं की कॅस्केड आहे, वॉर्डन आहे, इलेक्ट्रॉन आहे, ही औषधं आपल्याला 10 मिली प्रति किलो बियाणांना बीज प्रक्रिया करताना लावायची आहे, जेणेकरून सुरुवातीच्या रोपावस्थेच्या काळामध्ये ज्या काही किडी आहेत आणि रोग आहेत यांचं नियंत्रण एकत्रितरित्या होईल. तसंच ज्यावेळेस आपण सोयाबीन पेरतोय तर यामधल्या महत्त्वाच्या किडी जसं की तंबाखूवरील पाने खाणारी अळी ही समूहाने मागच्या पानावर असते ह्या अळ्या, तर यांचं मुख्य खाद्य जे आहे एरंडी पीक आहे, सूर्यफूल पीक आहे आणि ही पिकं त्यांना खायला मिळत नाही आहेत म्हणून मग ते सोयाबीन या पिकावर डायव्हर्ट झालेले आहेत. जर आपण या सूर्यफुलाची असेल किंवा एरंडीची असेल ही एक ओळ सोयाबीन पिकाच्या बाजूनी चारही बाजूनी लावली, यांची पानं मोठी असतात त्यामुळे या अळ्यांची अंडी आपल्याला लवकर दिसून येतील आणि ती लगेच आपल्याला पानं काढून टाकून म्हणा किंवा झाडं काढून टाकून नष्ट करता येतील, जेणेकरून पुढे त्याचं अळ्यांमध्ये रूपांतर होणार नाही आणि पिकांचं नुकसान देखील होणार नाही. तसेच आपण ही जी पेरणी करतोय सोयाबीनची ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपवणं देखील गरजेचं आहे. तसंच या पिकामध्ये आर्द्रता निर्माण

0: होऊ नये, जास्त दाटी निर्माण होऊ नये म्हणून बियाण्यांचा योग्य त्या प्रमाणात वापर करणं आणि रासायनिक खतांचा देखील योग्य त्या प्रमाणामध्ये वापर करणं देखील गरजेचं आहे. शक्यतो नत्रयुक्त खतांचा जास्त वापर या पिकामध्ये करू नये, जेणेकरून पीक हिरवे दिसेल.
1: प्राध्यापिक अपेक्षा कसबे मॅडम, आता तुम्ही अगदी सुरुवातीपासून काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल सांगितलं. ठीक आहे, काही शेतकरी बांधवांच्या हातून परिस्थिती आता निसटलेली आहे, पण पुढं ज्या तुम्ही धोक्यांच्या सूचना दिल्या आहेत त्या जर उद्भवल्या तर त्यावर नियंत्रण कशा पद्धतीने करता येईल?
0: सर, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा. सोयाबीन पिकामध्ये या किडी कुठेही लपून राहू नयेत म्हणून गवताचं, त्या पिकामध्ये असलेल्या तणांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यासाठी या

0: कीटकांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यासाठी या शेतावरील बांध स्वच्छ असले पाहिजेत. त्याचप्रमाणे 45 दिवसांपर्यंत कोळपणे असेल किंवा नन्ही असेल हे करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून या किडी या गवतांवर अवलंबून राहणार नाहीत. दुसरं आहे पा, ज्या वेळेला आपण फवारणी करतो आहे, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतो आहे, त्या अगोदर देखील आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे, उपाययोजना करणं गरजेचं आहे. यामध्ये पक्षीथांबे जे सर्व आपण शेतकरी करू शकतो, की एकरी 20 ते 30 पक्षीथांबे जर लावले तर या पक्षीथांब्यांवर पक्षी बसतील आणि पानांवर ज्या काही अळ्या आहेत त्या टिपून घेतील, जेणेकरून या अळ्यांचं प्रमाण कमी होईल. दुसरं आहे फेरोमेन टॅप्स, ज्याला आपण कामगंध सापळे असं म्हणतो. हे कामगंध सापळे देखील तंबाखूवरील पाने खाणारी अळी असेल किंवा घाटे अळी असेल, यांचे नर कीटक आकर्षून घेते आणि त्यांचं नियंत्रण करते. त्या अनुषंगाने फक्त मादी कीटक जिवंत राहतात आणि त्यामुळं त्यांची पुढची पिढी वाढत नाही. हे कामगंध सापळे देखील एकरी 8 ते 10 लावणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण कुठलीही कीटकनाशकाची फवारणी करतोय त्या अगोदर किंवा त्यासोबत ही आपण निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे. निंबोळी अर्क 3 प्रकारे काम करतं. ज्या ठिकाणी निंबोळी अर्काची फवारणी झालेली आहे त्यामुळे जी पानं कडवड झालेली आहे ती पानं अळी खात नाही, दुसरी त्या ठिकाणी अळी अंडी घालत नाही, आणि तिसरी ज्या ठिकाणी अंडी घातली गेलेली आहे त्या अंड्यामधनं अळी बाहेर पडत नाही. त्यामुळं निंबोळी अर्क हे खूप महत्त्वाचं जैविक कीटकनाशक आहे. याची पहिली फवारणी 21 दिवसांना करायला हवी आहे. ही फवारणी शक्यतो अमावस्येच्या कालावधीमध्ये असावी. तसं पाहायला गेलं सर, मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे निंबोळी अर्क जर तुम्ही बाजारामध्ये विकत घ्यायला गेला तर ते वेगवेगळ्या PPM आहे, त्याची किंमत 3,000 पासून 10,000 आहे. परंतु हे निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करणं अतिशय सोपं आहे. यासाठी आपल्याला फक्त 5 किलो निंबोळ्या लागतील. या निंबोळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, त्याचा भरडा तयार करायचा आहे आणि 90 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालायचा आहे. हा भरडा सकाळी उठून या पाण्यामधनं हे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे सुती कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. हे 90 लिटर पाणी रात्रीचं आणि अजून 10 लिटर पाणी यामध्ये टाकायचं आहे. याचसोबत 200 ग्रॅम धुण्याचा सोडा टाकायचा आहे. हे तुमचं 5% निंबोळी अर्क झालं. हे निंबोळी अर्क तुम्ही जसेच्या तसे तुमच्या पिकावर फवारणी करायचे आहे, जेणेकरून तुमचा उत्पादनावर लागणारा जो खर्च आहे तो कमी करता येईल. आता हे झालं जैविक कीटकनाशकांच्या बाबतीत. आणि शेतकरी सोयाबीनच्या बाबतीमध्ये 3-3, 4-4 फवारणी करतायत. तर या फवारण्या न करता पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार ह्या किडींच्या प्रादुर्भावानुसार फवारण्या करणं गरजेचं आहे. तर आपल्याला ह्या फवारण्या कमी करून फक्त 2 फवारण्या जर घेतल्या, म्हणजे सुरुवातीच्या काळात 20 ते 30 दिवसांपर्यंत एक फवारणी आणि दुसरी 60 दिवसांपर्यंत, 55 ते 60 दिवसांपर्यंत, अशा ह्या 2 फवारण्या केल्या तर आपल्या किडींचं नियंत्रण आपल्याला करता येईल. तर ही पहिली फवारणी जी आहे आपली ती उंटअळी, चक्रीभुंगा आणि खोडमाशी यासाठी असणार आहे. आणि यासाठी जर आपण कीटकनाशकं पाहायला गेलो तर थायमिथॉक्झॅम आणि लॅम्डा सायलेथ्रिन यांचं एकत्रित मिश्रण असलेलं कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. ते 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. दुसरं कीटकनाशक आहे क्लोरॅन्ट्रिनिप्रोल, आणि हे कीटकनाशक देखील आपल्याला 3 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं जे आहे ते प्रोफेनोफॉस आहे, 20 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर वापरलं तर आपल्याला या सुरुवातीच्या काळांमधील किडींचं नियंत्रण योग्य प्रकारे करता येईल. पुढच्या फवारणीमध्ये जी 55 ते 60 दिवसांमध्ये फवारणी आहे, ही फवारणी जी आहे शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, उंटअळी, केसाळ अळी किंवा इतर अजून कोणत्या ज्या अळ्या असतील या सर्वांसाठी आहे. तर ही यासाठी आपण ट्यूब एंडामाइड 3 ते 4 मिली प्रति 10 लिटर पाणी, तसेच इमामेक्टिन बेन्झॉइड 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी आणि क्लोरॅन्ट्रिनिप्रोल हे देखील 3 ते 4 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर वापरलं तर आपण किडींचा बंदोबस्त नक्कीच चांगल्या प्रकारे करता येईल.
1: खूप खूप धन्यवाद प्राध्यापक अपेक्षा कसबे मॅडम, आज आपण आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या कृषी कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या शेतकरी बांधवांना सोयाबीनवरील किडी, त्याचे प्रकार, त्याच्या नुकसानीची तीव्रता आणि त्यापासून बचावाचे उपाय याबद्दल माहिती सांगितली. या दिलेल्या माहितीबद्दल मी आकाशवाणी धाराशिव केंद्राच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांनी श्रोत्यांच्या वतीनं आपलं ऋण व्यक्त करतो.

0: हार्दिक हार्दिक धन्यवाद।
1: धन्यवाद सर।
2: मंडळी, घरशिवार कार्यक्रमाअंतर्गत सुरुवातीला तुम्ही ऐकलीत सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रण याविषयी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील कृषी विद्या विभागातील विषय विशेषज्ञ प्राध्यापिका अपेक्षा कसबे यांची दौलत निपाणीकर यांनी घेतलेली मुलाखत।
3: घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
2: आणि मंडळी, आता आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच प्रसारभारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम तुम्ही जगभरात कोठेही ऐकू शकता। त्यासाठी डाउनलोड करा प्रसारभारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप News on AIR।
4: जमीन, मशागत, हवामान, पाऊस पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका। कृषी कार्यक्रम घरशिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा, आपलीच धाराशिव आकाशवाणी।
2: मंडळी, घरशिवार कार्यक्रमाअंतर्गत यानंतरचं पुढचं सदर आहे आरोग्य सल्ला। यामध्ये आता आपण ऐकूया अपचन कारण आणि उपाय याविषयी धाराशिव येथील पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर दयानंद चौरे यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग 6। जे आहे ते व्हायलाच हवी, नैसर्गिकरित्या आतड्यांची हालचाल कशी व्हायला हवी त्याच्यासाठी काय करायला हवं?
5: आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे शरीराला पुरेसा आराम, पुरेसा व्यायाम। आपण बऱ्याच वेळा लोकांचा ऐकतो की मी आज खूप काम केलं, मी थकलो, माझं भरपूर शरीराची हालचाल झाली, तो व्यायाम झाला, तर तो व्यायाम नसून ते शरीराचं थकणं आहे, ते काम होतं। शारीरिक व्यायाम याचा अर्थ असा असतो की आपण सकाळी उठल्यानंतर कुठेतरी फिरून येणं, सायकलवर जाणे किंवा रनिंग करणे किंवा कुठल्याही एखाद्या स्पोर्ट्समध्ये स्वतःला इन्वॉल्व्ह करून घेणे, हा व्यायाम झाला। त्याच्यानंतर दिवसभर आपली जे लाईफस्टाईल आहे थोडीशी ॲक्टिव्ह राहिली पाहिजे, चालणं फिरणं राहिलं पाहिजे, मध्ये मध्ये पाणी पिणं थोड्या थोड्या अंतरानं हे पण तेवढंच आवश्यक आहे। कारण जर आपण सकाळी पाणी पिलं आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी पिलं तर मग जे मध्ये शरीराला पाणी लागणार आहे किंवा पचनसंस्थेला जे मध्ये मध्ये पाण्याची आवश्यकता आहे ते भेटणार नाही आणि पचनसंस्था आपली व्यवस्थित काम नाही करणार।
2: डॉक्टर दयानंद चौरे सर, पचनाशी संबंधित आपण श्रोत्यांना माहिती देत आहोत, खूप चांगली माहिती तुम्ही सांगत आहात। आपल्याकडे विशेषतः ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण जास्ती आहे, नजर लागते, एखाद्या व्यक्तीचं पोट दुखत असेल तर म्हणतात की नजर लागली असेल जेवताना, हे निश्चितच अंधश्रद्धेचा भाग आहे। पण मला असा विचारायचा प्रश्न याच्या आडून की मानसिकता जी आहे, मानसिकता अपचनाशी किती कनेक्टेड आहे?
5: आपण ज्यावेळेस जेवण करत असतो त्यावेळेस आपलं लक्ष कुठं आहे याही गोष्टीचा खूप परिणाम होतो। साध्या शब्दामध्ये समजावून सांगायचं झालं तर समजा आपल्याला भूक लागलेली आहे, आपला विचार काही चालू नाही आहे, पण आपल्या साईडने काहीतरी एखादी अन्नपदार्थ आहे ज्याचा सुगंध येतो आहे आपल्याला, ते आपल्या पोटामध्ये गेलेलं नाही आहे अजून किंवा तोंडामध्येही आलेलं नाही आहे, त्याचा सुगंध आलेला आहे आपला, ते आपला फक्त मेंदूपर्यंत गेलेला आहे, म्हणजे त्याचे विचार चालू झाले, मग याच्याने लगेच आपल्या पचनसंस्थेवर इफेक्ट होतो, आपल्याला लाळ सुटायला लागते आणि बाकी पोटामध्ये पण हळूहळू थोडा वेळ गुडगुड सुरू होते। तर हे आपल्या विचारांचे पचनसंस्थेवरचे डायरेक्ट परिणाम आहेत।
2: चिंचाणी कैरीच्या बाबतीत हे नेहमी,
5: हा बरोबर, त्याचं नाव काढलं तरी आपल्याला ज्यांना आवडतं त्यांना डेफिनेटली लाळ सुटणार। तर हे आपल्या विचारांचे डायरेक्ट परिणाम होतात जे आपण दैनंदिनीमध्ये आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतात, म्हणून मी हे उदाहरण दिलं। तर डेफिनेटली आपल्या विचारांचा, जेवण करतेवेळेस आपलं किती जेवणावर लक्ष केंद्रित केलं आहे आपण, या गोष्टींचा पचनावर परिणाम होतो। लहानाचंच नाही, मोठ्यामध्ये पण जेवताना TV बघणे, पुस्तक वाचणे, मोबाईल चालणे ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपलं जे लक्ष किंवा जे पूर्ण मेंदू वगैरे पण तिकडे जे गेला पाहिजे आपल्या खाण्याकडे, तर तो न होता डायव्हर्ट होतं आपलं माइंड आणि मग आपलं पचन व्यवस्थित होत नाही आणि ही एक छोटी सुरुवात असू शकते अपचनाची, जे लॉंग टर्म त्याचा इफेक्ट होतो आणि मग पचनसंस्था आपली व्यवस्थित काम करत नाही।
2: आता एक प्रश्न थोडासा आपल्या धार्मिक भावनांशी जोडला गेलेला आहे की उपवास कसे असायला हवेत जेणेकरून पचन संस्था बिघडणार नाही, कारण उपवास म्हटलं की साबुदाणा आणि साबुदाणा हा पदार्थ असा आहे की भल्या भल्यानं पचत नाही, म्हणून विचारलं की उपवास आणि पचन संस्था काय सांगा?
5: उपवासाबद्दल सांगायचं झालं तर ते जसं आपलं मशीन एखादी गरम झाली

0: त्याला आपण बंद करून थोडा वेळ ठेवतो आणि रिबूट करतो, तसं आपल्या पचन संस्थेला रिबूट करण्यासाठी ते एक सिस्टम बनवण्यात आली होती की हे उपवास करायचं. पण उपवासाचे बरंच अपभ्रंश झाले की जे अगोदर सांगितलं जायचं की ह्या ह्या गोष्टी करायच्या, ते सोडून बाकीच्या त्यात बऱ्याचशा गोष्टी ॲड झाल्या. मग त्याच्यामुळे उलट उपवासाचे दुष्परिणाम सुरू झालेत. साबुदाणा याच्यामध्ये पाहायला गेलं तर फक्त स्टार्च आहे, कुठलंही मायक्रोन्युट्रियंट्स वगैरे त्यातून भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन होतं. पोट सुरेत साफ होण्यासाठी मगाशी जसं मी सांगितले फायबर्स असणे खूप आवश्यक आहे, याच्यामध्ये फायबर्स वगैरे असे जास्त काही नाही आहेत, त्यामुळे त्याने कॉन्स्टिपेशन लोकांना होतं. उपवासच करायचा असेल आपल्याला तर मग त्याच्यामध्ये तुम्ही दररोज जे जेवण करता ते सोडून जे पचायला सोपं आहे जसं भगर आहे, फळं आहेत, या गोष्टीवर आपण खाणं गरजेचं आहे. उपवाशी जास्त राहण्यापेक्षा ह्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात दिवसभर खात राहायचं, तो एक चांगल्या प्रकारचा उपवास आपण गृहीत धरूया.
1: आणि आपल्याकडे उलटं होतं, साबुदाणा तर आहेच आहे, परत तळलेले पदार्थ जास्त आहेत, चिप्स आहेत, फिंगर चिप्स आहेत, बाहेरून काही पदार्थ आणले जातात जे की पॅकबंद आहेत, डबाबंद आहेत, पण उपवासाला चालतात, म्हणजे जे नको आहे ते जास्त केलं जातं.
0: ते आता प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीनुसार त्या गोष्टी हळूहळू वाढवत गेलेल्या आहेत आणि कालांतरानं त्या गोष्टी मग ते रूढ झाल्यासारखं झाले की हे पण चालेल उपवासामध्ये, ते पण चाललं आणि ते टेस्टी लागतं. आता कसं आहे, उपवासाचे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. काही जणांना मीठ जमत नाही उपवासामध्ये, काही जण मीठ खातात, काही जणांना पोहे जमतात उपवासामध्ये, काही जण पोहे खात नाहीत, भगर वगैरे जमतात. मग त्याच्यामध्ये हे जे तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात तर पचनसंस्थेवरचा भार आहे तो कमी होण्यापेक्षा वाढतो, म्हणजे त्या उपवासाचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होतं शरीराला.
2: मंडळी, घरशिवार कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य सल्ला या सदरात आत्ता तुम्ही ऐकत होता अपचन कारण आणि उपाय याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत होते धाराशिव येथील पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर दयानंद चौरे. आज या माहितीचा भाग 6 आम्ही प्रसारित केला. घरशिवार हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात FM बँडच्या 101.3 MHz आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आपण जाणून घेऊया धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 30 जून 2026 हवामान अंदाज. हा हवामान अंदाज आपल्याला प्राप्त झाला आहे प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून. मंडळी, उद्या धाराशिव जिल्ह्यात आकाश बहुतांश वेळा ढगाळ राहण्याची शक्यता आहे. उद्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा देखील अंदाज आहे. काही भागात विजा चमकणं आणि मेघगर्जना होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या वारा जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने तर काही ठिकाणी अगदी 50 किलोमीटर वेगाने सुद्धा वाहू शकतो. उद्याचं कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअस तर किमान 23 ते 24 अंश सेल्सिअस राहण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मंडळी, हा आहे धाराशिव जिल्ह्याचा उद्या मंगळवार दिनांक 30 जून 2026 हवामान अंदाज. आता कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया

बरेतर मंडळी, याबरोबरच आजचा घरशिवार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या घरशिवार कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाणीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, घरशिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचं प्रसारण. रात्रीचे 8 वाजत आहेत.

0: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दराने नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दराने

श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत प्रसारित होईल. संवादक आहेत पृथ्वीराज देशमुख. तेव्हा ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: आहोत राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून टीईटी ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपर फुटीप्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपर फुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत

0: या प्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली, तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नंतर याबाबत सरकारतर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी निवेदन दिलं. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले.
1: टीईटी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी जे कोणी दोषी आढळतील त्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी कायदा मकोका अंतर्गत गुन्हा नोंदविण्याबाबत मकोका कायद्यांमध्ये आवश्यक ते बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
0: कर्जमुक्ती योजनेची रक्कम 5 जुलैनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चांना उत्तर देताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असून सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत असल्याची टीका काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं सरकार सांगत आहे, मात्र केवळ 12 लाख शेतकरीच यासाठी पात्र ठरणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. 2026-27 अर्थसंकल्प सादर करताना 37,055 कोटी रुपयांची महसुली तूट होती. 1,53,626 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च केले नाहीत, मग पुरवणी मागण्या सादर का केल्या जातात असा सवाल त्यांनी केला. राजकोषीय तुटीनं मर्यादा ओलांडली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. आपला सेशेल्स दौरा यशस्वी झाला असून यामुळे भारत आणि सेशेल्स यांच्यातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा दौरा आटोपल्यानंतर समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेली 50 वर्ष दोन्ही देशांमधले संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. पुढच्या 50 वर्षांमधले संबंध हे नवोन्मेष, शाश्वतता आणि सामायिक समृद्धीवर आधारलेले असतील असं प्रधानमंत्री म्हणाले. सेशेल्सच्या 50व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसंच सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांचा आभार मानले. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीने तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. सुट्ट्या रद्द करून काम केल्याबद्दल न्यायाधीश SR साळुंखे यांचे त्यांनी आभार मानले. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं तसंच न्यायालयाचे आभार मानले.
2: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या

0: बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला न्यायालयानं सांगितलं. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर याचिका पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागू यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5 लाख रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लष्कर, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सैन्यदल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात करण्यात आलं. यात 7 सर्वोत्तम युद्ध सेवा पदकं, 30 परमविशिष्ट सेवा पदकं, 12 उत्तम युद्ध सेवा पदकं आणि 56 अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश होता. पदकं प्राप्त करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांग कडून त्याला पराभव पत्करावा लागला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ. पुढच्या वर्षीपासून TET ऑनलाईन घेण्याचा सरकारचा विचार. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. आणि 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पात्र. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. रात्रीचे 8:15 होत आहेत. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
2: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
3: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा.

0: सुविधा संपूर्ण ग्रीन कॅम्पस 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार संगाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
2: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे, मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे. आताच बुक करा,
3: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कारच्या प्राइसेस 50,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका.
2: ओ वाव, म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे.
3: हो, आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा. आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या. अटी लागू.
1: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात भीमाई बनसोडे यांनी सहकार्याने गायलेली भीम गीत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत भीमाई बनसोडे आणि सहकार्यांनी गायलेली भीम गीत. गायिका आहेत भीमाई विजयकुमार बनसोडे. संगीत साथसंगत ढोलकी सिद्धार्थ नवनाथ सावंत, खंजिरी सुनील तुकाराम बनसोडे, हार्मोनियम भीमाई विजयकुमार बनसोडे, सहकलाकार संजय भगवान थोरात, कुशीनारा विजय बनसोडे आणि संघा विजय बनसोडे. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: श्रोतेहोत्तच आपण विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून ऐकत होतात. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून ते सहक्षेपित करण्यात आले. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपकी पसंत. संवादक आहेत पृथ्वीराज देशमुख, तांत्रिक सहाय्य आहे जीवन क्षीरसागर यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
1: नमस्कार श्रोतेहो, आजच्या हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य लाभलं आहे जीवन क्षीरसागर यांचं. फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. चला तर श्रोतेहो, कार्यक्रमाला वेळ न लावता घेऊया कार्यक्रमातील पहिला कॉल. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
2: आशा अनिल भाते.
1: आशाताई, काय करता आपण?
2: घरी असते सर.
1: बर, घर काम बघता?
2: शेतात काम करता लोकांच्या.
1: बर, काय हजरी काय मिळते आता शेतामध्ये?
2: 300 रुपये.
1: बर, खुरपण्यासाठी सोयाबीन काढण्यासाठी?
2: खुरपण सोयाबीनला जास्त असते, 500 रुपये असते सोयाबीनला.
1: बर, त्या काळामध्ये थोडस मिळत नाही कामगार लवकर? कुठून बोलताय आशाताई?
2: शेकापूर ही जवळ मला वाटपासून जवळ.
1: हो, अगदी धाराशिव शहराच्या जवळच आहे आपलं गाव.
2: इंजिनियर करेल.
1: होय, आता काय शेतामध्ये काम चालू आहेत का?
2: आता चालू आहेत की ज्वारीचे गुरकुंड येतायचे, आता पेरणीचा टाइम आहे.
1: हो, पेरणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. पेरणी ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. हो, वडसावित्री पौर्णिमेच्या आपल्याला शुभेच्छा. कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपल्याला? ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं गाणं. आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: सुरेश रामू साबळे, मुक्काम सामनावार तालुका कागद जिल्हा कोल्हापूरतून अंधश्रोता बोलत आहे.
0: अच्छा सुरेश सर, आपण काय करता?
1: वयाच्या 3 वर्षापासून अंध आहे.
0: बर.
1: आणि चांगली आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणीला पत्र पाठवतोय, फोन करतोय, इतर आकाशवाणीलाही मी फोन करतोय आणि माझे मनोगत व्यक्त करून मी माझे आनंद व्यक्त करतोय.
0: छान, मग कशाने आपल्याला अंधत्व आलं 3 वर्षानंतर जन्माच्या?
1: वयाच्या 3र्या वर्षी म्हणजे त्यावेळा पोलिओ हा आजार आला होता, मुर्दूस म्हणतो होते त्यावेळा.
0: बर.
1: आणि त्यावेळा त्या आजारावर काही उपाय नव्हता, आणि एवढी डॉक्टर विलास काय सोप सोयी व्हायला नव्हती आरोग्य सोयी, त्यामुळे आम्हाला काही विलास करता आला नाही, त्यामुळे मला अंधत्व आलेलं आहे. 100% पूर्ण अंध आहे.
0: फारच वाईट झालं आजारामुळे आपल्या
1: सोबत. होय. आणि आमचे भजनी मंडळ आहे, त्या भजनी मंडळामध्ये भजनी गातोय मी, भजनी म्हणाय जातोय.
0: बर. आणि हे पाठांतरातूनच झालं असेल, ऐकून ऐकून पाठ झालं असेल आपल्याला सगळं?
1: सगळं पाठांतरून झालेलं आहे. होय. तुम्हाला एक भजनी मंडळातलं भजन आहे, फेमस भजन आहे, सर्वांना आवडते, ती तुम्हाला एक झलक म्हणून दाखवू का?
0: आपल्या आवाजामध्ये ऐकवा.
1: असा आहे बघा. दक्कनचा राजा जोतिबा माझा बोलूया चांगले भले, दक्कनचा राजा जोतिबा माझा बोलूया चांगले भले, सासन काटी हिडूल जोतिबाची, सासन काटी हिडूल, सासन काटी हिडूल जोतिबाची, सासन काटी हिडूल, सासन काटी हिडूल ज्योतिबाची, सासन काटी डुल, सांध्यावरी काटी घेऊन भक्ताले भीतीला, भक्ताले भीतीला, तहान भूक हरवण गेले, जीवा आतुर झाला, जीवा आतुर झाला, तनई बोल तनई बोले, ताशा बोले वाजतो हा ढोल, तनई बोले ताशा बोले वाजतो हा ढोल, सासन काटी हिडूल ज्योतिबाची, सासन काटी हिडूल, सासन काटी हिडूल ज्योतिबाची, सासन काटी हिडूल, सासन काटी हिडूल ज्योतिबाची, सासन काटी हिडूल, असे भजन आहे दादा.
0: फारच उत्कृष्ट आवाज आहे आपला. जरी आपल्याला काही कारणामुळे, काही आजारामुळे अंधत्व आलं असलं, तरी ईश्वराने फार छान आवाज दिला आपल्याला. आपण माझ्यासोबत सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकलं आपल्या आवाजाने. आणि भजन फार
1: कोल्हापूरच्या ज्योतिबाची आपण सर्वांना दर्शनच घडवलं ना या भजनात.
0: नक्कीच असं वाटलं काही काळासाठी की आपण ज्योतिबाच्या डोंगरावर गेलोय, दर्शन घेतो आणि ते ज्योतिबाची काठी पाहतोय की काय असा भास झाला. कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: तर दादा मला एक गीत ऐकायचं आहे, फुलवर काटे.
0: अच्छा,
1: या चित्रपट गीत आहे, गीत समीर संगीत, नदीम श्रवण गायक आहे, अलका याज्ञिक कुमारचा गीताचे. पहिली बारिश मयूर तू, पहिला मौका मयूर तू, हे गीत ऐकायचं आहे.
0: नक्कीच ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. पण गीतही फार छान सुचवलंय आपण, कारण पावसाळा सुरू झालाय, आता पेरण्या वगैरे करतायत शेतकरी.
1: होय. आता आमच्या भागात पेरण्या चौकण्या

0: चालू आहेत त्यो.
1: बरं, कुठलं पीक घेतलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये?
0: आमच्या इकडे बघा सोयाबीन, भुईमूग, ज्वारी ही पिके घेतली जातात.
1: बरं, ऐकूया या निसर्गाला साजेसं आपण सुचवलेलं आपल्या आवडीचं गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.

0: आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: माझं गोरख आपजर तेर.
0: काय करता गोरख जी आपण?
1: मी सध्या सेवानिवृत्त शिक्षक आहे.
0: बर.
1: आणि आम्हाला ऐकायची गाणं म्हणजे नीलकमल मधलं बाबुल की दुआए दे लिती जा तुझको सुखी संसार मिळे. आमच्या आपदरी परिवारांना पण ऐकायचंय ते. आरव आहे, अभिनव आहे आणि आमचे सगळे परिवार.
0: ऐकूया तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं गाणं. पण मला सांगा, किती वर्ष सेवा केली आपण शिक्षक म्हणून आणि कुठं गेली?
1: माझी सेवा आपल्या ह्याच्यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूलला होतो मी. आणि 2007 रिटायर झालं, 20 वर्ष झाले मी आता. हे तर नेहमी रेडिओ ऐकतो, तुमचे कार्यक्रम ऐकत असतो सारखे.
0: बर, कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला?
1: मला तर म्हणजे सगळे ते डॉक्टरचे कार्यक्रम, हॅलो डॉक्टर म्हणजे बरेचसे कार्यक्रम बघितले मी आणि ऐकले पण टीव्हीवर. त्याच्यामुळे मला फायदा पण झाला तुमच्या याचा.
0: हो, आपल्याला रेडिओचे कार्यक्रम ऐकण्यातून मनोरंजन होतं, ज्ञान मिळतं आणि खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
1: होय.
0: तेरचा इतिहास सांगाल आपण काही शब्दामध्ये?
1: तेर तर फार जुना इतिहास आहे. तेरला पूर्वी तगर असं नाव होत आणि हे पुराण शहर आहे तगर. इथं बरेच वेळेस इथं म्हणजे सातवाहनकालीनच्या काळातले जे काही मंदिर आहे ते त्यांच्यातले विटा सापडलेले आहेत. एक बाहुली सापडलेली आहे आणि ती त्या बावली सारखीच बावली रूम मध्ये होती. इथे एक आता पुराणवस्तू संग्रहालयानं उत्खनन करून एक संग्रहालय बांधलंय इथं आता आपल्या इथं.
0: आणि
1: बरेचसे लांबून परदेशातून लोक येतात बघायला. तसं पाहिलं तर काकांचं हे गाव आहे पण हे त्याच्याही अगोदरचा इतिहास याला भरपूर आहे.
0: हो, काकांचा मेळावाही झाला होता. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या भावंडाचे तिथं आले होते असाही इतिहास म्हणतो. विक्रमादित्याचंही मंदिर आहे तिथं, फार छान.
1: होय, आहे की विक्रम मंदिर आहे, काकाचं मंदिर आहे.
0: ऐकूया आपल्या अब्दारी परिवाराच्या मनपसंतीचं गीत.
1: हो,
0: आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.
1: हो, थँक्यू.

0: हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: नमस्कार सर, मी राजेंद्र माने बोलतोय, बेंबळे तालुका, माढा जिल्हा सोलापूर मधून.
0: अच्छा, काय करता राजेंद्र साहेब आपण?
1: काय नाही सर, शेतीच करतोय.
0: बर, पाऊस झाला होता
1: काल? थोडा पडलाय, जास्त नाही आमच्या इकडं, थोडा
0: बर
1: पडलाय काल.
0: बर, मग काय पेरणीच्या कामाला वेग आलाय का?
1: ना, आमच्याकडे पेरणीचं नाही, ऊसाचं क्षेत्र आहे आमचं, उजनीधारणाजवळ जमीन आहे आमची.
0: बर, सगळा ऊसच असेल सर.
1: दावा काल आमच्या गावाचा गावाला वेळा म्हणून गेलेला आहे.
0: बर, मग
1: आमचं गाव 100% बागायत आहे, ऊसाचं क्षेत्र भरपूर आहे आमच्या. जवळ 80-90% ऊसाचं क्षेत्र असतं आमच्या.
0: बर, आणि बाकी 10-20% काय असतं?
1: 10-20% वैरण मग फळबाग आहे.
0: अच्छा, एकरी किती उत्पादन होतं ऊसाचं काही टनामध्ये?
1: सरासरी आमची तर जवळजवळ 70-80 टनांपर्यंत सरासरी होते सगळ्यांचं.
0: बरं, छान उत्पादन घेत आहे आपण.
1: आमच्या गावामधून जवळजवळ 90,000 ते 1,00,000 टन मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन होते.
0: गेल्या वर्षामध्ये काय भाव मिळाला ऊसाला?
1: आमचे तर 3,000 रुपये मिळालेला आहे, 3,025 रुपये.
0: बर, आणि काढणीसाठी काय असं माणसावर काढलं जातं की आता हार्वेस्टर आलेत?
1: जवळजवळ 80% मजुरामार्फत तोडला जातो आणि 20% हार्वेस्टर मार्फत तोडला जातो.
0: बर, हार्वेस्टरनी तोडल्यावर थोडस वजन घटतं असं ऐकलेलं आहे, खरं आहे का ते?
1: नाही नाही, काय नाही फरक पडत, दोन्ही एकूण एकच पडतं. फक्त हार्वेस्टरनं कसं होतं, लवकर तोडणी होते, असं मजुरामार्फत थोडा वेळ लागतो तोडायला.
0: आणि ते वाढ सापडत नाही आपल्याला वैरण म्हणून?
1: हा, त्याचं वाढ सापडत नाही, वाढ ती बारीक होऊन जातं. पण त्याचं हार्वेस्टरनं तोडल्यामुळे असं फायदा होतो की 5 फुट बोकटावून बाहेर पडतो.
0: हो, खात होतो
1: कांड्या कांड्यात, मग त्या हार्वेस्टरच्या मशीन मध्ये पडला जातो.
0: त्याचा खात होतो जमिनीला?
1: हो, त्याचं ती त्याचा ती जवळजवळ 1-2 हजार जर आपण कुट्टी करायची म्हणली नंतर, तर त्यासाठी 2,000 रुपये खर्च आहे. तो खर्च त्या हार्वेस्टर मशीन मुळे वाचतो आपला.
0: अगदी खरंय. कुठलं गाणं ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: आता कसं आहे सर, आषाढी वारीचा सोहळा जवळ आलेला आहे, संतांच्या पालख्या हळूहळू पंढरीच्या दिशेने येत आहेत. आजच त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथाच्या पालखीचं प्रस्थान आहे. साईनगरचं मागच्या 2-3 दिवसापूर्वी झालेलं आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 21 तारखेला झालेलं आहे. आणि आपल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रस्थान आहे पंढरपूर.

0: काळा देवीवरून.
1: हो, 7 तारखेला तुकाराम महाराजांचं आहे, 8 तारखेला ज्ञानेश्वर माऊलींचं आहे.
0: ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे.
1: हो,
0: त्यासाठी आपल्याला एक भक्ती गीत ऐकायचं, पावली चालली ती पंढरीची वाट.
1: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं,
1: नितू जगताप.
0: काय करता नितूजी आपण?
1: काय निवंत असतं सर बघा.
0: बर,
1: सामाजिक खूप आपल्याला आवड आहे सर. मी राजकारण सामाजिक कार्य जास्त थोडस करीत असतो.
0: बर, छान.
1: प्रत्येक माझा भाचा आहे.

0: नळदुर्गमध्ये शाळेला शिकत आहे आणि परिवर्तन जगतात एक माझा बेंगलोरमध्ये एक डॉक्टर असा कोर्स करीत आहे सध्याला आणि एक माझं गीत आवडीचं आहे सर.
1: कुठलं गीत आहे?
0: दिल का आलम मैं क्या बताऊ तुझे एक चरण बहुत प्यार से देखा मुझे आलम मैं क्या बताऊ तुझे.
1: फार छान उत्कृष्ट आवाजामध्ये आपण गीत सादर केलं. थोडस ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणी मध्ये कॉल केलात.
2: ओके सर, धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: इंदिरानगर वायरावरून पिशव्याची व्यापारी अकबरशी बोलत आहे मी.
0: अकबरजी, काय करता आपण?
1: माझा पिशव्याचा व्यापार आहे, मला दिसत नसून सुद्धा मी पंखे फिट करतोय, रेडिओ रिपेअर करतोय, लाईट फिटिंग करतोय, पुन्हा म्हणलं तर आठवडी बाजार करतोय रोज, मोठं मानेगाव, पुन्हा म्हणलं तर कळमन, काची सावरगाव, वायराग आणि अशा ठिकाणचे बाजार 1993 पासून मी करत आहे. वायरच्या पिशव्या असतात माझ्याकडे, कलरच्या पिशव्या असतात, डब्याच्या पिशव्या असतात.
0: आपल्या जोडीला कोणी असतं का बाजारामध्ये?
1: हा नाही नाही, कोणी सुद्धा नाही, मला दिसत नसून मी सुई मधी द्वारा सुद्धा ओळखतोय, फाटलेल्या पिशव्या स्वतः शिवतोय.
0: फारच म्हणजे हे अद्भुत आहे, हे आपण आपल्याला दिसत नसताना ही सगळी कार्य आपण करताय. बर, आणि रेडिओ रिपेअरचं काम पण आपण करतोय, ते सुद्धा करता.
1: आज मला गाणं ऐकायचं आहे या चित्रपटामधलं, कोयल क्यों गाए, अगदी सुंदर गाणं आहे.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं गीत. आकाशवाणी मध्ये कॉल केला, धन्यवाद.
1: आपलं पण धन्यवाद फोन उचलल्याबद्दल.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: मी मुक्काम पोस्ट कराड, जिल्हा सातारा, इथून तुकाराम जाधव बोलतोय.
0: तुकाराम जी, काय करता आपण?
1: माझा वर्कशॉप आहे, बिल्डिंगचे वेल्डिंग काम करतो, घरचे दरवाजे, ग्रिल, खिडक्या, जाळ्या बनवतो.
0: बरं, ते फुटावर काम असतं की लोखंडाच्या वजनावर काम असतं?
1: नाही, वजनावर जास्त.
0: बरं, सगळी काम करताय, ग्रिल असेल, दरवाजे असतील?
1: हो.
0: बरं, छान काम करताय. रेडिओ ऐकता?
1: रेडिओ ऐकतो की काम करत काय, रेडिओ पण चालू असतो. रेडिओ आमच्या घरातला काहीच आहे. 1970 सालापासून मी रेडिओ ऐकतो सर.
0: कुठले कार्यक्रम आवडतात आपल्याला?
1: इथून फॉर्माचा कार्यक्रम चांगला आवडतो. किसान वाणी सुद्धा कार्यक्रम चांगला आहे.
0: ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही होतं रेडिओच्या माध्यमातून,
1: हो ना?
0: कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: चित्रपट नाही, बन्या बापू गीता जुळलं आहे, पृथ्वीचं जुळजुळ पाणी, वाऱ्याची मन जुळ झाली.
0: ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.

0: बोला, काय नाव आपलं?
1: मी उमेश कांबळेवरून बोलतो.
0: काय करता उमेश जी आपण?
1: शेती
0: बरं, आता काय पेरणीची तयारी करली चालू असेल का? झाली पेरणी आपली?
1: पाऊस पाणी काय नाही,
0: पाऊस पडत नाही असं म्हणताय का आपण?
1: आता पडतोय पाऊस पण.
0: हो, उशीर केला पावसाने यावर्षी. पूर्व तयारी केलीत का आपण पेरणीची, मशागत?
1: पूर्व तयारी केली की खताची पोती
0: बरं, बियाणं पण आणलं?
1: बियाणं घेतलंय, बियाणं बियाणं ठेवलंय.
0: कुठल्या पिकाचं बियाणं घेतलं?
1: सोयाबीन.
0: बर, पाऊस सुरू झालेला आहे, लवकरच पेरणी होईल सगळ्यांची. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: हिंदी.
0: अच्छा, ऐकूया आपल्या आवडीचं गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.

0: हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं?
1: हा नमस्कार, मी परांजपेवरून बोलतो सर, दिनेश अडगळे.
0: काय करता दिनेशजी आपण?
1: मी शेती करतो सर.
0: बरं, काय शेतामध्ये आता काय पूर्वतयारी पूर्ण झाली का पेरणीची?
1: हो तयारी झाली, पण पावसाची वाट पाहतोय सर.
0: पाऊस सुरू झालाय कमी थोड्या प्रमाणात, कमी जास्त प्रमाणात. पेरणी केली असेल एका दुसऱ्याने तुमच्याकडे का नाही केलेली?
1: काही लोकांनी केली, काही लोकांनी राहिलेली आहे.
0: पाऊस वाढत जाईल आता पावसाचा जोर. कुठलं पीक पेरणार आहात?
1: आता काय उडीद चालतो सर.
0: पूर्ण उडीद करताय?
1: हो उडीद करतो.
0: किती एकर शेतीमध्ये?
1: आपली 7 एकर आहे सर.
0: बर, 7 एकर उडीद करणार आहात आपण?
1: नाही ना, 1 एकर उडीद करायचं, जास्त नाही करायचं, कारण आता दिवस पुढे गेलेत ना सर.
0: हो
1: पेरणी लांबली ना.
0: बर,
1: बाकी ऊस आहे.
0: अच्छा, ऊस आहे. किती ऊसाचं उत्पादन प्रति एकर मध्ये किती टन होत?
1: फार काय नाही सर, 40-45 टन निघत सर.
0: कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला?
1: माहिती साडी मला सांगा सर. मग
0: काय ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला, धन्यवाद.
1: थँक्यू सर.